229 नोमीटर्स अर्थात 305 किलोहर्ट्झवर आणि एफ एम बँडचे 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. पहाटेचे 5:55 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौरतिथी 31 भाद्रपद, शके 1948, म्हणजेच 22 सप्टेंबर 2026. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे आपण आकाशवाणी परभणी केंद्र ऐकू शकता. प्रथम प्रसार

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं, राग होता गुणकली. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, आजचा विषय आहे मानसपूजा। मानसपूजा याचा अर्थ मनातल्या मनात केलेली पूजा, ज्यामध्ये कोणत्याही बाह्य साहित्याची गरज नसते। या पूजेत आपण आपल्या इष्टदेवतांचे स्वरूप मनात आणून त्याची मानसिक अर्चना करतो। आपण आपल्या मनात देवाचे स्वरूप ध्यान करतो आणि त्यास आपल्या भावना व्यक्त करतो। यासाठी मूर्ती किंवा चित्र इतर सामुग्री आवश्यक नसते। उदाहरण द्यायचे झाले तर एकलव्य यांनी गुरुचं स्मरण करून विद्या प्राप्त केली। प्रत्यक्ष गुरुंनी शिकण्यासाठी धडे दिले नव्हते, तर गुरु आज्ञास पालन करत मानसपूजा करून धनुर्विद्या प्राप्त केली। मानसपूजा केल्याने मन शांत होतो, भावना शुद्ध होतात। ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी श्री गुरुची मानसपूजा केली आहे। असं म्हणतात की एकदा एका शिष्याने समर्थ रामदास स्वामींना विचारले, गुरुजी, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत। कोणी वाद्य वाजवून, कोणी गाऊन, कोणी देवपूजा करून, कोणी डोळे मिटून, तर कोणी मौन प्रार्थना करतो। पण कोणी मौन प्रार्थना असली तर ओठ हलतात, चेहऱ्यावर भाव उमटतात। या उलट आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असं का? या म्हणण्यावर रामदास स्वामी हसले आणि म्हणाले, एकदा मी असा प्रसंग पाहिला की एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी होता। अत्यंत क्रूश, पोट खोल गेलेलं, अंगावर चिंध्या, आता पडेल की मग पडेल अशी स्थिती झालेला। डोळे अगदी आशाळभूतासारखे सर्वावरून फिरत होते। थोडा वेळ वाट पाहून राजाने त्यास जवळ बोलावले, विचारले, बोल, तुला काय पाहिजे? माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे हे जर तुम्हाला समजत नसेल तर मला काहीच मागायचे नाही। मी तुमच्या दारी उभा आहे, माझ्याकडे नीट पहा। माझं असं असणं, माझी अवस्था ही माझी प्रार्थना आहे। या वेगळं मी शब्दात काय सांगू? समर्थ रामदास स्वामी म्हणाले की त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली आहे। मी परमेश्वराच्या दारी उभा आहे, तो अंतर्यामी आहे। माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो आहे। यापरते शब्दात मी काय सांगू ते तो बघून घेईल। जर माझी स्थिती काही सांगू शकत नाही तर शब्द काय सांगणार? जर माझी अवस्था त्याला समजत नसेल तर शब्द काय समजणार? म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खऱ्या परमेश्वराचं प्रार्थनेचं लक्षण आहे। जिथे मागणं काही उरत नाही, तुम्ही प्रार्थनेत असणं हेच पुरेसं असतं। मनातल्या मनात केलेली मानसपूजा ही श्रेष्ठ ठरते। यात केवळ शब्दाची बडबड करायची नसते, तर मनाची पूर्ण एकाग्रता साधून पूजा करायची असते। आसन, अर्घ्य, पुष्प, गंध, धूप, दीप असे 16 उपचार पूजा करताना वापरतो, पण मानसपूजेत खऱ्या वस्तू न वापरता प्रतीके वापरली जातात। अंतरंगातील परमेश्वराची मानसपूजा करून गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोर आणून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते। परमार्थाची आवड निर्माण करण्यासाठी मानसपूजा हे वरदान ठरते।

मानस पूजा याविषयी अंजली कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकलेत. नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 मीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोते हो, सध्या गणेश उत्सवाचं वातावरण आहे. सगळीकडेच आनंद आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. तेव्हा ऐकूया मंगल प्रभात या कार्यक्रमात सुरुवातीला गणेश वंदना गात आहेत

लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली स्मिता मराठे यांची ही रचना.

स्मिता मराठे यांची रचना आपण ऐकली, गायली आणि संगीतबद्ध केली होती अजित कडकडे यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दत्ता पाटील यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांची रचना. गात आहेत आशा भोसले.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांची रचना. गात आहेत आशा भोसले.

आशा भोसले आणि सहकार यांच्या स्वरात सुधीर मुंगे यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतो सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता शेवटी ऐका आशा भोसले यांच्या स्वरात पारंपरिक हिंदी भक्तिरचना.

0: आशा भोसले यांनी गायलेली पारंपरिक हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. आणि या हिंदी भक्तिरचनेबरोबर श्रोते हो, आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलो हर्ट्झवर आणि एफ एम बँडचे 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:40 होत आहेत. कृषी वाणी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
0: श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया सोयाबीनवरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. आपण पाहतोय की सोयाबीन एक आपलं महत्त्वाचं पीक आहे आणि या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आपलं नुकसान करत असतात. आपण याविषयी आज जाणून घेऊया. सोयाबीन पिकावर प्रामुख्याने ज्या आळ्या नुकसान करतात त्यामध्ये तंबाखूची पाने खाणारी आळी, उंट आळ्या, घाटे आळी या महत्त्वाच्या किडी आहेत. तर या किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात प्रामुख्याने तंबाखूची पाने खाणारी आळी आपल्याला दिसते. आता या आळीचे प्रादुर्भावाची लक्षणं जर आपल्याला जाणून घ्यायची असतील तर अंड्यातून निघालेल्या सुरुवातीच्या अवस्थेतील आळ्या समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचं हरितद्रव्य पूर्ण खाऊन टाकतात. त्यामुळं पान असं पातळ कागदासारखं दिसतं. आळ्या मोठ्या झाल्यानंतर त्या शेतात सर्वत्र पसरतात आणि पानांना अनियमित अशी छिद्र छिद्र पाडून खातात. हा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर पानांची चाळणी झाल्यासारखी पिकाची अवस्था होते आणि मग फुले आल्यानंतर आळ्या, फुले हे देखील फुलं, कळ्या, पाते हे सगळं खाऊन टाकतात आणि कोवळ्या शेंगांना सुद्धा त्या इजा करतात. अशीच दुसरी आळी आहे ती उंट आळी आहे. तर ही सुद्धा एक महत्त्वाची कीड आहे. या लहान लहान आळ्या शरीराला फोल्ड मारून मधल्या भागामध्ये अनियमित आकाराची छिद्र पाडून नुकसान करतात. शेंगा लागणे आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर याचा गंभीर परिणाम होतो आणि आपल्या उत्पन्नात घट येतं. त्यामुळे आपल्याला ही सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तशीच घाटे आळी, ही बहुपीक भक्षक अशा प्रकारची कीड आहे आणि पीक साधारण एक महिन्याचं झाल्यापासूनच तिची सुरुवात होते, परंतु पिकाला फुलं शेंगा लागण्याच्या अवस्थेपर्यंत म्हणजे हे या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. तर हिची लक्षणं म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी कळ्या आणि फुलावर उपयोग करते आणि फुलं लहान शेंगा ह्या जमिनीवर गळून पडतात. मग मोठ्या शेंगांना सुद्धा म्हणजे ही छिद्र पाडते कोवळ्या अवस्थेमध्ये आणि शेंगांचं नुकसान करते. अळीचं डोकं शरीराच्या आत घुसवतं आणि शरीराचा उर्वरित पाठीभागचा

भाग हा बाहेर ठेवते, त्यामुळं आतमध्ये घुसलेली अळी आपल्याला दिसते. अशा प्रकारे ह्या शेंगांना मोठ्या आकाराची छिद्र दिसतात. आता या अळ्यांचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन कसं करावं? आपल्याला आपलं पीक हे तणमुक्त ठेवायचं आहे. आपण मशागतीय पद्धतीने जमिनीची मशागत करतो. तंबाखूची पाने खाणारी अळी आणि आणखी एक केसाळ अळी, म्हणजे यांची अंडी आणि अळीग्रस्त पानं अलगद तोडून आपण जमा करून नष्ट करू शकतो. एकाच ठिकाणी 200 ते 300 अंडी घातलेली असतात. अशा किडींना आपल्याला या पद्धतीने नष्ट करता येतं. रॉकेल मिश्रित पाण्यात किंवा औषधाच्या पाण्यामध्ये ही अंडी जमा केलेल्या टाकून द्यायच्या. या किडीसाठी आपण कामगंध सापळे हेक्टरी 5 हे वापरू शकतो आणि मोठ्या प्रमाणात नर पकडण्यासाठी 15 ते 20 प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण वापरू शकतो. इंग्रजी टी आकारासारखे पक्षी थांबे हेक्टरी 50 पर्यंत आपण लावू शकतो. तर अशा प्रकारे या स्पोडोप्टेराच्या म्हणजे लष्करी अळीला नोमुरिया रिलाय नावाची जैविक बुरशी 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी करणं फायद्याचं आहे. तसंच 5% लिंबोळी अर्काची देखील शिफारस आहे. एवढं करूनही जर अळी आपल्याला आढळतच असेल आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर, तर आपण रासायनिक औषधांचा आपण वापर करू शकतो. त्यामध्ये फ्लुबेंडामाइड, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल, इमामेक्टिन बेन्झोएट, टेट्रानिलिप्रोल, स्पिनॅटोरम, नोवॅल्युरॉन प्लस इंडोक्झॅकार्ब असं मिक्स इन्सेक्टिसाइड देखील आलेले आहेत. याचं प्रमाण देखील खूप कमी लागतं, म्हणजे 1.5 ते 2 ग्रॅम किंवा 2 मिली प्रति पंपाला. ॲसिटॅमिप्रिड प्लस बायफेन्थ्रिन अशा प्रकारचं 0.5 ग्रॅम प्रति पंपाला 10 लिटर पाण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण हे वापरून एकात्मिक पद्धतीने सर्वेक्षण करून आपण पिकाचं व्यवस्थापन करू शकतो.

कृषीवाणी या कार्यक्रमात श्रोते, आत्ताच आपण सोयाबीनवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती ऐकली. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत PCOD तसंच थायरॉइडमधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: PCOD, PCOS किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे?
2: तर PCOD आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर PCOD मध्ये पण थायरॉइडमध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीच्या प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली ह्या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की PCOD साठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे? तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाइड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जे असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहे ते दुसऱ्या 2 सीड्स वापरल्या जातात.

0: असतात तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज वन सारखं फेज टू मध्ये सुरुवातीच्या काळात एक टीस्पून घ्यायचं आहे आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 ते 2 टेबल स्पून पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय, तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते पीसीओडी मध्ये किंवा पीसीओएस मध्ये. थायरॉइड मध्ये काही केलं जातं, तर थायरॉइड मध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा, तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना, त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं, किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइडने वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना, त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात, तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्यात सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स यूज करत असेल, तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पीसीओडी आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, आज आपण महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत. पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. 2009 भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात घनदाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या, गवा, अस्वल, सांबर

0: चितळ, भेकर, रानडुकर, साळींदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैव साखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्त्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोअर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुडेपाचगणी, उदगिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वन संवर्धन समित्या, स्वयंरोजगार उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही, तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका ऋचा झा. भारतीय चलचित्र क्षेत्रे नूतनाध्यायस्य प्रारंभस्य सूचकत्वेन राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः अद्य सायंकाले एकता नगरे 270 राष्ट्रिय चलचित्र पुरस्कारान् प्रदास्यति. चतुःपञ्चाशदधिकनवदशशततमे वर्षे प्रारब्धाः एते पुरस्काराः भारतस्य सर्वोच्च चलचित्र सम्माननानि सन्ति. चलचित्र सम्बद्धेषु विभिन्नेषु वर्गेषु कलात्मक प्राविधिक नैपुण्यस्य उत्कृष्टतायै एतानि सम्माननानि प्रदीयन्ते. सूचना प्रसारण मन्त्रालयस्य महत्त्वपूर्ण नीति सम्बद्धोपक्रमस्य अन्तर्गतं प्रथमवारं राष्ट्रिय राजधानीतः बहिः एषः पुरस्कार समारोहः आयोज्यते. एकतानगरे आयोक्ष्यमानः अयं समारोहः देशस्य विभिन्नेभ्यः प्रदेशेभ्यः चलचित्रक्षेत्रस्य प्रतिभाः एकत्र समानीय एकं भारतं श्रेष्ठं भारतम् इति भावनां साकारयिष्यति. राष्ट्रपतिः 24th-2000 दादासाहिब फाल्के पुरस्कारेण वरिष्ठाभिनेता अनन्तनागमपि सम्मानयिष्यति. विदेशमन्त्री एस् जयशङ्करः न्यूयार्क्नगरे आयोजितेषु विविधेषु द्विपक्षीयोपवेशनेषु स्वीयसमकक्षैः सह क्षेत्रीयान् वैश्विकान् च विषयानाधृत्य विचारविनिमयं कृतवान्.

229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्जवर आणि एफ एम बँडचे 102 मेगा हर्ट्जवर तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रातःकालीन प्रसारण. सकाळचे ठीक 7 वाजलेत. जाणून घेऊया आज आमच्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांविषयी, अर्थातच कार्यक्रमांची रूपरेषा. लगेचच

रूपरेषेनंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन हा प्रायोजित कार्यक्रम, निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग 3 आज आम्ही प्रसारित करू सकाळी 7:40.

त्यानंतर भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:40 मेहराब अंतर्गत हिंदी गझल आम्ही प्रसारित करू. 9:10 लखलक चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज आशिकी, बहार आने तक, जानकी कसम, कुर्बान आणि दिल है कि मानता नहीं या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:10 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज कभी हाँ कभी ना या चित्रपटातील निवडक गीत आम्ही प्रसारित करू. गीतरचना आहेत मजरूह यांच्या आणि संगीत आहे जतीन ललित यांचं. 10:30 गाता रहे मेरा दिल हा सर्व रसिक श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 गीत झंकार हा कार्यक्रम संकलन आणि निवेदन सुषमा कुलकर्णी यांचं. 11:35 साहित्य संस्कृती या कार्यक्रमात आज साहित्यिका ज्योती धुतमल यांचे काव्यवचन आपण ऐकू शकाल. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम सहक्षेपित होईल. 12:40 यवतमाळ जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

श्रोते हो, आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 वाजता युवा आणि हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता किसानवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा आढावा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल आणि रात्री 10:30 वाजता नभोनाट्य मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं रूपरेषेतून. रूपरेषा आपण ऐकलीत

0: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आज महिला क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी श्रीलंकेविरुद्ध लढत. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरणाअंतर्गत परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. देशातल्या युवा मनुष्यबळाची क्षमता आणि जागतिक मागणी यांची प्रभावी सांगड घालण्याची गरज असून त्यातून सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट ही संकल्पना अधिक सक्षम होईल असं ते म्हणाले. भारतानं सुमारे 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले असून अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलतेच्या क्षेत्रात पुढाकार घेईल असं मुख्यमंत्री म्हणाले. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम

0: आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यात येतील अशी ग्वाही भरती परीक्षा उच्चस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली. या समितीनं काल छत्रपती संभाजीनगर विभागातल्या विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. समितीचा विभागनिहाय दौरा येत्या 30 सप्टेंबरला पूर्ण होईल. त्यानंतर 3 महिन्यात विद्यार्थी, पालक तसंच तज्ज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून शिफारसी करणार असल्याची माहिती राधा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरण याचाच एक भाग आहे. उद्योग सुरू करणं, तो चांगल्या प्रकारे चालवणं आणि त्यासंदर्भात गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी 2014 मेक इन इंडिया महत्वाकांक्षी उपक्रमासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेसचा प्रारंभ झाला. व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या, नोंदणी, कर प्रक्रिया आणि सरकारी सेवा या प्रक्रिया अधिक सोप्या, जलद आणि पारदर्शक करणं हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक तसंच मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर मासियाचे माजी अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
1: केंद्र सरकारने ऑनलाईन पद्धतीने ज्या सेवा आम्हा उद्योजकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला यासाठी लागणारा वेळ वाचत आहे, त्याचप्रमाणे खर्चही कमी होत आहे. केंद्र सरकारच्या या पारदर्शितामुळे आणि उपाययोजनांमुळे आम्हाला या ऑनलाईन सेवेमुळे MPCB असेल, MIDC असेल किंवा इतर काही परवानग्या औद्योगिकरणासाठी लागत असेल त्या अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती तर वाढतेच आहेत, परंतु औद्योगिक विकासालाही चालना मिळते आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या मोठ्या औद्योगिक कंपन्या येत आहेत त्यांना यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असून, भविष्यात या कंपन्यांना चांगल्या प्रतीच्या सुविधा गव्हर्नमेंटतर्फे देण्यात येत आहे. त्यामुळे आम्हा उद्योजकांतर्फे केंद्र सरकारचे धन्यवाद.
0: मराठवाड्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याची सूचना पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केली. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विभागीय आढावा बैठकीत बोलत होत्या. पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामं गतीनं पूर्ण करावीत, तसंच पशुधनासाठी चाऱ्याच्या उपलब्धतेवरही सातत्यानं लक्ष ठेवण्याची सूचना बोर्डीकर यांनी केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल, असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे, असंही जाधव पाटील यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल,

0: ही त्यांनी सांगितलं. राज्यात शेतीची सद्यपरिस्थिती पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे. या मागणीसाठी उद्या 23 तारखेला राज्यभर आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे अजित नवले यांनी दिला. दुष्काळावर तात्काळ आणि व्यापक पद्धतीनं उपाययोजना करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं एक आठवड्याचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची तात्काळ मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. त्यांनी काल नांदेड तालुक्यातल्या तळणी एकदरा या गावांना भेट देऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर काल हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. औसा तालुक्यातल्या तावशी ताड इथं छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कालपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं काल बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काल शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, प्रति हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी काल 4 पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशीनं रौप्य पदक तर रुद्राक्षनं कांस्य पदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालनं कांस्य पदक जिंकलं. महिला क्रिकेटमध्ये आज सुवर्ण पदकासाठी भारताची लढत श्रीलंकेसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 6 पदकं जिंकली आहेत. जालना शहरात कालपासून प्रथमच शहर बस सेवेला सुरुवात झाली. शहरातल्या 3 महत्त्वाच्या मार्गांवरून या बस धावणार आहेत. दरम्यान अंबड इथं बसस्थानक परिसरात काल पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 दुकानं भस्मसात झाली. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. हवामान. मराठवाड्यात आज जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारस सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही. आणि 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार, सरकारचं स्पष्टीकरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मध्यम लहरी 13.5 किलोहर्ट्झवर, FM बँडचे 102 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे ठीक 7:21 झाली आहेत. ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी काही निवेदनं.
2: श्रोते हो, श्वास घ्यायला त्रास होतोय, दम्याच्या आजाराने ग्रस्त आहात, वारंवार कफ झाल्यासारखं जाणवतंय, तेव्हा श्वसन संस्थेविषयीचे विकार याविषयी योग्य आणि परिपूर्ण असं मार्गदर्शन थेट दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधून जाणून घेऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा श्रोते हो, दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि थेट दूरध्वनीवरून संवाद साधा आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग तज्ज्ञ डॉक्टर दीपक करजगीकर यांच्याशी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल श्रोते हो दिनांक 24 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 11:30 तेव्हा जरूर कॉल करा दिनांक 22 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आणि ऐकत रहा तुम्हा सर्वांच्या आवडीचा आरोग्य विषयक कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार व्यायाम दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय

0: स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा. 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न. हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही थोड्याच वेळात संक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्गांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेत. या प्रकल्पांमुळे शहरांमधील आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होण्यासोबतच आर्थिक विकासालाही चालना मिळत आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक यांसारख्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांचे नियोजन, कामांची सद्यस्थिती, वाहतूक सुलभतेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि नागरिकांना होणारे फायदे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिल कुमार गायकवाड सर यांना आज आपण पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार.
1: सर्वांना माझा नमस्कार.
0: सर, हे जे सगळे द्रुतगती महामार्ग आहेत, म्हणजे मुंबई पुणे असेल, समृद्धी महामार्ग असेल, की हे वेगवेगळ्या शहरांना जोडणारे आणि नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये खूप महत्वाचं योगदान ह्या सगळ्या रस्त्यांचं आहे. जेव्हा आपण शहरांबद्दल बोलतो, म्हणजे शहराच्या आतली वाहतूक, तर मुंबईमध्ये तुम्ही सांगितलं की 55 अधिक आपण फ्लायओव्हर्स बांधलेले आहेत. तसंच पुणे ही हे शहर देखील आता असं आहे की तिथे देखील खूप वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत आहे. तर त्यासाठी पुण्याला रिंग रोडची स्थापना केलेली आहे, रिंग रोडची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: पुण्याच्या दृष्टीने कसं आहे, तर पुण्यामध्ये बरेच जे आता मेजर

0: रस्ते आहेत, म्हणजे हैदराबादकडनं येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा छत्रपती संभाजीनगर वह्यानगर येणारा जो नॅशनल हायवे आहे किंवा इकडनं मावळच्या दिशेने ती शिर्डीकडनं नाशिककडे येणारी ट्रॅफिक आहे त्यासाठी एक महामार्ग आहे, चाकड मार्ग वगैरे चाकणकडे येणारा मार्ग, असे विविध महामार्ग जे आहेत हे आले की मग पुण्यामधून यांना जावं लागतं. म्हणजे ही सगळी वाहनं पुणा क्रॉस केल्याशिवाय त्यांना पलीकडे जाता येत नाही. म्हणजे इव्हन हैदराबादच्या व्यक्तीला जर मुंबईकडे यायचं असेल तर पुण्यातनं पास व्हावं लागतं, किंवा छत्रपती संभाजीनगरच्या व्यक्तीला जरी इकडे यायचं असेल मुंबईकडे तरी पुण्यातनं क्रॉस व्हावं लागतं. तर यासाठी पुण्याभोवती आपण एक रिंग रोड तयार करतोय, 169 किलोमीटर लांबीचा हा रिंग रोड आहे. आणि मग हे सगळे जे रस्ते आहेत पुण्याकडे येणारे हे सगळे रिंग रोडला मिळतात असे. त्यामुळं समजा आता हैदराबादच्या व्यक्तीला मुंबईकडे यायचं असेल तर तो आता रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर रिंग रोड वरूनच तो बाहेरच्या बाहेर म्हणजे पुण्यामध्ये जाणार नाही, तर बाहेरच्या बाहेर त्या रिंग रोड वरनं
1: मुंबईला जाऊ शकायची गरज नाही.
0: तर पुणे शहरामध्ये आता हे सगळी वाहनं म्हणजे हेवी व्हेकल सुद्धा पुण्यामधून जातात, त्यामुळे आता जे काही ट्रॅफिक जॅमची समस्या पुण्यामध्ये होते किंवा त्यामुळे जे काही प्रदूषण पुण्यामध्ये वाढलं आहे या सगळ्यामधनं पुण्याची मुक्तता नजीकच्या काळामध्ये, म्हणजे 2028 पर्यंतच हा रिंग रोड पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे आणि तो झाल्यानंतर मग पुण्यावरनं प्रवास करणं सुकर होईल सगळ्या.
1: नक्कीच सर, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MSRDC वर एक जबाबदारी आहे, तर नवीन शहरांचं जेव्हा तुम्ही नियोजन करता तर त्यामध्ये कुठल्या बाबी मुख्यत्वे करून पाहिल्या जातात?
0: आणि आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा जो हा विषय आहे MSRDC मध्ये हा सुरुवातीच्या काळामध्ये अगदी टू बिगिन विथ पनवेल आणि कर्जत, म्हणजे पनवेलमधले 71 गावं आणि कर्जतमधले 31 गावं असे 102 गावांसाठी हे MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून त्यावेळेस जाहीर झालं होतं.
1: बरं,
0: ॲज ऑन टुडे आता 1975 विलेजेससाठी आमची सुरुवात झाली, अगदी 71 गावापासून सुरुवात झाली, परत कर्जतची 31 गावं ऍड झाली, 102 गावं झाली, पण ॲज ऑन टुडे 1975 गावांसाठी महाराष्ट्रातल्या MSRDC हे प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आणि टोटल जर क्षेत्राचा विचार केला आपण तर 9000 स्क्वेअर किलोमीटरपेक्षा जास्त एवढं आमचं नियोजन क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर कोकणातले जे 19 ग्रोथ सेंटर आहेत, म्हणजे गोव्यापासून ते अगदी वाढवणपर्यंत ते 19 ग्रोथ सेंटर आहे.
1: ग्रोथ सेंटर म्हणजे काय?
0: ग्रोथ सेंटर म्हणजे तेच असे प्लॅनिंगसाठी निवडलेले असे काही वेगवेगळे एरियाज आहेत. आता समजा वाढवण एक ग्रोथ सेंटर, आता वाढवण पोर्टच्या जवळ डहाणू आहे, तर डहाणू तालुक्यामध्ये 514 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या क्षेत्रासाठी आम्ही प्लॅनिंग अथॉरिटी आहोत. तर ते 514 स्क्वेअर किलोमीटरचं एक ग्रोथ सेंटर झालं, म्हणजे त्या ठिकाणचा जो विकास आहे तो एक तिथलं नियोजन केलं जाईल MSRDCच्या माध्यमातून. आता कुठलंही प्लॅनिंग करताना नियोजन करताना आता समजा डहाणूचा आपण विचार करू तर त्या डहाणू तालुक्यामध्ये आमच्या नियोजन क्षेत्रामध्ये जेवढे विलेजेस येतील त्या सगळ्या विलेजेसचे जे काही लोक असतील तिथले प्रतिनिधी असतील त्यांना पण विश्वासात घेतलं जातं प्लॅनिंग करताना. जेवढ्या आपल्या इंडस्ट्रीज आहेत म्हणजे राज्यामध्ये आता MIDC माध्यमातून बरेच इंडस्ट्रीज निर्माण केलं जातं किंवा बऱ्याच प्रायव्हेट इंडस्ट्रीज या ठिकाणी येणारे असतात किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज पण सुरू आहेत, तर व्हेरियस सेक्टरचे जे लोक आहेत या सर्वांना या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व केलं जातं. ज्यांच्या त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू असतील किंवा एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू असतील, त्या सगळ्यांच्या रिक्वायरमेंट आम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या काय आहेत त्या विचारात घेतो आणि त्यानुसार त्याचं आम्ही प्लॅनिंग करतो.
1: बरोबर, म्हणजे फक्त रस्ते बांधणं हे फक्त रस्ते बांधणं नसतं तर तिथे काय काय गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आणि मग पुढे
0: त्या ठिकाणचं आम्ही नियोजन करतो आणि त्या ठिकाणी मग तिथलं जे काही डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो आम्ही तयार करतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणेच मग तिथली बांधकाम करणं बंधनकारक होतं. मग त्यासाठी मग त्याचे प्लॅन अप्रुव्हल वगैरे करणं किंवा त्यांना कम्प्लिशन देणं हे सगळं काम मग MSRDCची आमची एक प्लॅनिंगची विंग आहे, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आता झालो असल्यामुळे प्लॅनिंगची आमची सेपरेट विंग आहे, ते विंगच्या माध्यमातून ते काम केलं जातं.
1: बरोबर आहे सर. सर, महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे आपले विभाग आहेत, जसं मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, तर ह्या सगळ्या विभागांमध्ये पायाभूत सुविधा आपल्याला करायच्या आहेत, तर त्यासाठी कशा पद्धतीने नियोजन MSRDCतर्फे केलं जात आहे?
0: MSRDCने आता पायाभूत सुविधामध्ये एक्सप्रेसवेची निर्मिती हा MSRDCचा एक मुख्य उद्देश आहे, म्हणजे एक्सप्रेसवे निर्मिती हे एक मुख्य उद्दिष्ट आहे.
1: बरं,
0: आणि यामध्ये प्रत्येक जिल्हा जो आहे राज्यातील हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट झाला पाहिजे हे उद्दिष्ट आहे. आणि विकसित महाराष्ट्र 2047 यामध्ये 2047 पर्यंत

0: राज्यामध्ये 6,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण झाले पाहिजे असं नियोजन संसदेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आणि त्यापैकी आता त्या 6,000 पैकी 808 किलोमीटर असे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहेत. आपण आता समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे महामार्ग, मिसिंग लिंक असं 808 किलोमीटरचे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहेत. आणि 2030 पर्यंत साधारणतः 1,000 किलोमीटरचे एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे 2030 पर्यंत. आणि परत 1,000+ अजून शक्तीपीठ महामार्ग आणि वाढवण टू समृद्धी महामार्ग हे पण आणखीन ते दोघे मिळून म्हणजे 856 किलोमीटर आणि 105 किलोमीटर म्हणजे 960 किलोमीटरचे ते पण एक्सप्रेसवे पूर्ण करण्याचं आम्ही नियोजन करतो. साधारणतः 2,000 किलोमीटरचे महामार्ग हे 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्यानंतर राहिलेले 3,200 किलोमीटरचे जे काही एक्सप्रेसवेज आहेत ते 2047 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यायोगे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा जो आहे हा एक्सप्रेसवेनी कनेक्ट केला जाईल. आणि मुंबईशी कुठल्याही जिल्ह्यातनं यायचं म्हटलं तर 6 ते 7 तासामध्ये आपण मुंबईपर्यंत पोहोचू शकू.
1: वा, नक्कीच. म्हणजे अनेक हे प्रकल्प आहेत, हे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत. तुम्ही आता शक्तीपीठचा उल्लेख केलात तर तो देखील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. तर या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की ते आतापर्यंत कुठपर्यंत काम आलंय आणि संयुक्त जमीन मोजणीत सहभागी होण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना देखील काय आवाहन कराल?
0: आणि शक्तीपीठ महामार्ग हा समृद्धी महामार्गानंतर राज्यासाठी सर्वात महत्वाचा असा प्रकल्प आहे. आता समृद्धी महामार्ग प्रत्यक्ष 10 जिल्ह्यातनं गेला आणि त्याच्या ॲडजॉनिंग जे 14 जिल्हे आहेत त्याला इनडायरेक्ट म्हणजे डायरेक्ट 10 जिल्ह्यातनं गेला समृद्धी महामार्ग आणि 14 ॲडजॉनिंग जिल्हे याला या समृद्धी महामार्गाचा फायदा झाला आहे. आणि या 24 जिल्ह्याचा विकास समृद्धी महामार्गामुळे आता झपाट्याने होतो आहे. दुसरा जो हा शक्तीपीठ महामार्ग आहे समृद्धी महामार्गानंतरचा हा दुसरा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे. याची लांबी 856 किलोमीटर आहे. येतो 10 जिल्ह्यातनं जातो तर हा 13 जिल्ह्यातनं जातो म्हणजे अगदी सुरुवात वर्ध्यापासून होते. अगदी म्हणजे वर्ध्यानंतर मग यवतमाळ आहे. यवतमाळनंतर मग मराठवाड्यातले 6 जिल्हे आहेत.
1: अच्छा,
0: मराठवाड्यातले सगळ्यात जास्त जिल्हे मराठवाड्यातले आहेत. त्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड आहे, बीड आहे, परभणी, धाराशिव, लातूर हे 6 जिल्हे मराठवाड्यातले आहेत. आणि पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे 4 जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. आणि एक जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा कोकणातला आहे. असे 13 जिल्ह्यातनं जातोय, 40 तालुक्यातनं जातोय आणि 409 गावातनं जातोय हा महामार्ग. आता हा महामार्ग राज्याच्या विकासाच्या दृष्टीने यासाठी महत्वाचा आहे की हा पूर्ण मराठवाडा आणि विदर्भाचे जे काही 8 जिल्हे आहेत जे म्हणजे विकासापासून थोडं वंचित झालेला तो भाग आहे तर त्या भागाचा विकास झपाट्याने होणार आहे. म्हणजे संपूर्णच म्हणजे अगदी मराठवाडा आणि विदर्भाचे 8 जिल्हे असले तरी बाकीचे जे 4 जिल्हे इकडले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले त्यासुद्धा एरियाचा विकास झपाट्याने होईल. फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होईल.
1: बरं बरं.
0: या महामार्गावरती 19 असे म्हणजे मंदिरं पण आहेत. म्हणजे 19 अशी मोठी मंदिरं आहेत. म्हणजे अगदी महालक्ष्मी मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, माहूरगड, हे 3 शक्तीपीठं पण या महामार्गावरती, 3.5 शक्तीपीठापैकी 3 शक्तीपीठं या महामार्गावरती आहेत. म्हणजे पंढरपूर असेल, परळी वैजनाथ आहे, औंढा नागनाथ आहे, अंबाजोगाई, ही सगळी म्हणजे सगळ्या ठिकाणची देवस्थानं या महामार्गावरती आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी एक पर्यटनाला पण चालना मिळेल पर्यटनाला. आणि दुसरं या महामार्गाच्या भोवती आम्ही प्रत्येक म्हणजे असं 1 किलोमीटर प्रत्येकाचा जो 100 किलोमीटर आहे तर 100 किलोमीटरमध्ये आम्ही 1,000 शेततळी पण बांधणार आहे.
1: अच्छा,
0: शेततळीची निर्मिती करणार आहे महामार्गाच्या बाजूला. म्हणजे ते शेततळी बांधताना ते शेततळी निर्माण होतील त्यातली माती महामार्गासाठी वापरली जाईल. त्यात वॉटर स्टोरेज होईल आणि ते जे वॉटर स्टोरेज होईल त्या शेतामध्ये या पाण्याचा वापर शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी करता येईल. आणि जेवढे नाले या महामार्गाला क्रॉस होतील त्या नाल्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल तेही केलं जाईल या कामासोबत. छोटे छोटे चेक डॅमची निर्मिती केली जाईल. म्हणजे एकंदरीतच महामार्गाच्या कामासोबत एक जलसंधारणाचं मोठं काम पण या कामात आपसुकच होऊन जाईल. त्यामुळे महामार्ग आणि जलसंधारण त्यामुळे हा पूर्ण पट्टा जो आहे हा प्रॉस्परस पट्टा होईल. 409 गावापैकी 111 जी गावं आहेत म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामधली, त्या 111 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होऊन 18-1 नोटिफिकेशन पण निघाले आणि ते अवॉर्ड स्टेजपर्यंत झाले 111 गावं. आणि त्यानंतर आता नव्याने अलाइनमेंट वगैरे आम्ही आता चेंज केले. म्हणजे सोलापूरपासून सांगली, कोल्हापूर या भागातले अलाइनमेंट चेंज झाले. आता नव्याने आम्ही जॉईंट मेजरमेंटला सुरुवात केली आहे तर 16 गावाचं जॉईंट मेजरमेंट आमचं पूर्ण झालं आहे. बाकी ठिकाणी 58 गावामध्ये ते जॉईंट मेजरमेंट बऱ्यापैकी ऍडव्हान्स स्टेजला झालेलं आहे पूर्ण. तेही लवकरच 58 गावाचं जॉईंट मेजरमेंट पूर्ण होईल. आणि उर्वरित गावाचं जे काही जॉईंट मेजरमेंट आहे तर ते लवकरच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न. एकदा जॉईंट मेजरमेंट पूर्ण झालं

0: मॅट्रिकचं नोटिफिकेशन करून अवॉर्ड करून डॅनिक्वेशन करणं हे सोपं जात आहे.
1: बरं,
0: तर ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी आम्ही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधू आणि निश्चितच त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं महत्व तसंच विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांमागील व्यापक दृष्टिकोन जाणून घेतला. महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आधुनिक आणि सक्षम दळणवळण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रयत्नांची अधिक माहिती आपण पुढील भागातही जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी वेळ दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री अनिलकुमार गायकवाड यांचे मनापासून आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजेक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्जवर आणि एफ एम बँडचे 102 मेगा हर्ट्जवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळसाठी 7:40 झाली आहेत. ऐकूया काही जाहिराती.
1: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
2: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्थ शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
1: एमए आणि एमकॉम प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
2: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
1: प्रवेशासाठी फक्त टीसी आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
2: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
1: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
3: टिकूजी, 100 ग्रॅम पेढे द्या ना.
4: 250 ग्राम च्या खाली नाही मिळणार.
3: अरे का,
4: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
3: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
5: बँक अकाउंट विना मिनिमम?
3: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
4: दे बाबा.
6: RBI सांगते, BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
0: श्रोते, होता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन, निर्मिती आणि संकल्पना सिमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग 3 आज आम्ही प्रसारित करत आहोत.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोते हो, हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धडधडणारं, आपल्या संपूर्ण शरीराला जीवन देणारं. मात्र या हृदयाची आपण पुरेशी काळजी घेतोय का? हृदय विकाराची लक्षणं आपण वेळीच ओळखतोय का? आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करतोय का? याच महत्वाच्या प्रश्नांची शास्त्रीय आणि सोप्या भाषेत माहिती देणारी विशेष आरोग्य मालिका प्रसारित करत आहोत हृदय स्पंदन. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर अजय चव्हाण आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांचे रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची ही विशेष मालिका. चला तर मग हृदयाचे ठोके समजून घेऊया, आरोग्याचं स्पंदन जपूया. ऐका हृदय स्पंदन. नमस्कार श्रोते हो, हृदय स्पंदन

0: या विशेष प्रायोजित मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. श्रोते हो, आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रमेश राठोड. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार. परभणी आकाशवाणीचं मी आभार मानतो की त्यांनी मला ह्या अतिशय महत्वाच्या विषयावर बोलण्याची आणि संवाद साधण्याची त्यांनी संधी दिलेली आहे.
0: डॉक्टर, आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे की हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय करावं ही खूप महत्वाची आणि मोलाचा क्षण असतो. अशा वेळी काय करावं हे बऱ्याच जणांना कळत नाही, तर याविषयी आपण आज मार्गदर्शन आपल्याकडून ऐकून घेणार आहोत. तर काय सांगाल बरं, हार्ट अटॅक नेमका काय येतो?
1: निश्चितच बघा, हार्ट अटॅक आल्यानंतर काय करावं याच्या अगोदर हार्ट अटॅक आलाच आहे का हे माहीत असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जर आपल्याला लक्षणं माहीत असतील हार्ट अटॅकची, ती अतिशय महत्वाची असतात. जर लक्षणं आपल्याला तशी हार्ट अटॅकची जाणवली तर आपण अतिशय बिलकुल वेळ न दवडता आपण हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे. त्यानुसार जर एखादा पेशंट अचानकपणे त्याला छातीमध्ये अतिशय जोरात दुखायला लागलं, स्पेशली डाव्या बाजूला जर ते दुखत असेल आणि ते मानेकडे रेडिएट होत असेल किंवा पाठीमागे दुखत असेल किंवा जबडा दुखत असेल किंवा डावा हात दुखत असेल आणि अतिशय जास्त प्रमाणात घाम त्या पेशंटला येत असेल किंवा चक्कर, मळमळ, उलटे या प्रकारची कुठली लक्षणं जर जाणवली तर हा हार्ट अटॅक असू शकतो. तर पहिल्यांदा हे महत्वाचं आहे की हे ऍक्सेप्ट करणं की हा हार्ट अटॅक असू शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीनं किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या कुटुंबियांनी हे अतिशय महत्वपूर्ण आहे त्यांनी जाणून घेणं की हे हार्ट अटॅक असू शकतं किंवा हा हृदयाचा झटका असू शकतो. जर हा हार्ट अटॅक आहे हे त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर मग पुढची जी आहे ती ट्रीटमेंट म्हणा किंवा जे पुढचं जे प्रोसिजर आहे ते करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा हे लक्षणं महत्वाचे आहेत. आणि जर असं जाणवलं कुठल्याही व्यक्तीला की आपल्या बाजूला हार्ट अटॅक येतोय किंवा हार्ट अटॅक आहे, तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट त्यांनी करायची आहे की त्यांनी कुठलीही ऍक्टिव्हिटी करायची नाही आणि शांतपणे बसायचं किंवा झोपायचं. कारण हृदय जेवढं कमी काम करेल, आपण ऍक्टिव्हिटी केल्यानंतर हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयाचे ठोके वाढतात म्हणजे त्याला जास्त ऑक्सिजन पाहिजे, जास्त ब्लड पाहिजे. त्यामुळे रेस्ट केल्यानंतर हृदयाचे ठोके कमी होतात, त्यामुळे जी लागणारी ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे ती कमी होते, त्यामुळे जो डॅमेज होणार आहे तो कमी. त्यामुळे सगळ्यात पहिलं जिथं पण असे सिम्पटम्स आपल्याला दिसतील तिथे आपण पहिल्यांदा आराम केला पाहिजे. दुसरी गोष्ट, वेळ न दवडता लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला कॉल केला पाहिजे. बेटर आहे जर असा हार्ट अटॅक किंवा मेजर वाटत असेल तर ॲम्ब्युलन्सनं निअरेस्ट हॉस्पिटल जे असेल म्हणजे आपल्या सगळ्यात जवळचं जे हॉस्पिटल आहे तिथे पेशंटला पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. छातीची पट्टी असते त्याला ECG म्हणतो आपण, तो ECG काढला पाहिजे आणि त्या ECG हे निदान होतं की हार्ट अटॅक आहे किंवा नाही. आता तत्पूर्वी समजा हॉस्पिटल खूप दूर असेल आणि ते शक्य नाही की एवढ्या लवकर पोहोचणं, तर तत्पूर्वी हा आराम करताना जर आपल्या आजूबाजूला किंवा घरामध्ये जर ॲस्पिरिनची गोळी असेल तर एक ॲस्पिरिनची गोळी घ्यायला काही हरकत नाही. किंवा जे हृदयरोगाचे ऑलरेडी रुग्ण असतात ज्यांच्या घरामध्ये सॉर्बिट्रेटची 1-5 मिलीग्रॅमची गोळी असते किंवा नायट्रोग्लिसरीनची, ती जर आपण जिभेखाली ठेवली तर पेशंटला तेवढाच फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर हृदयविकार किंवा ही जर लक्षणं असतील आणि आपण जर हॉस्पिटलला जाण्याला जास्त उशीर केला तर जे हृदयाला डॅमेज होणार आहे ते अतिशय जास्त असू शकतं. त्यामुळे वेळेत जर आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि ECG केला आणि डायग्नोसिस झालं तर लवकरात लवकर ती रक्तवाहिनी कशी ओपन करता येईल ज्यामुळे पुढे रक्तप्रवाह चालू होईल आणि जे मसलला डॅमेज होणार आहे किंवा पुढच्या ज्या स्नायूंना डॅमेज होणार आहे ते जेवढं कमी करता येईल तर ते कमी झालं तर जे लॉंग टर्म प्रोग्नोसिस म्हणतो आपण त्याला, म्हणजे पुढे चालून होणारं पेशंटला दम लागणे किंवा पेशंटला जीव जाण्याची जी रिस्क असते ती बऱ्यापैकी कमी होऊन जाते.
0: बरं, डॉक्टर, हार्ट अटॅकच्या बाबतीमध्ये सगळ्यात एक कॉमन लक्षण बऱ्याच जणांमध्ये दिसून येतं आणि त्याच्याकडे खूप जण दुर्लक्ष करतात, ते म्हणजे छातीत जळजळ होत आहे म्हणजे मला वाटलं की मला ऍसिडिटी झाली आहे. तर हा गैरसमज किंवा ही शंका आपण श्रोत्यांच्या मनातली कशी?
1: निश्चितच. काय बऱ्याचदा म्हणजे आमच्याकडे ऑलमोस्ट 50% पेशंटला असं होतं की छातीमध्ये दुखतंय, थोडंसं जळजळ करतंय आणि मग बरेच जण या भ्रमात राहतात की हे ऍसिडिटी आहे किंवा गॅस्ट्रायटिस आहे आणि मग ऍसिडिटीची गोळी खातात किंवा बऱ्याचदा इनो पावडर पितात किंवा काहीतरी लिंबू पाणी पितात आणि काहीतरी असेच घरगुती उपाय करतात आणि घरीच बऱ्याचदा वेळ गेला जातो. आयडियली हार्टमध्ये किंवा हार्ट अटॅक आल्यामध्ये टाइम इज मसल म्हणतात. जेवढा तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचून ती जी बंद झालेली नस आहे ती ओपन होणार तेवढं तुमचं हृदय जे आहे त्याचं पंपिंग नॉर्मल होण्याला मदत होणार आणि तेवढी तुमची म्हणजे

0: पेशंटची जीव जाण्याची रिस्क असेल किंवा लॉंग टर्म त्याचं जे प्रोग्नोसिस आहे ते बेटर राहणार. त्यामुळे गॅस्ट्रायटिस किंवा ऍसिडिटी होणं आणि हार्ट अटॅक येणं काही जी लक्षणं आहेत ते त्याचे बरेच ओव्हरलॅप होतात. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला छातीच्या एकदम सेंटर भागामध्ये जर जळजळ होत असेल तर ते ऍसिडिटी पण असू शकतं आणि ते हार्ट अटॅक पण असू शकतो. पण हार्ट अटॅक होत असताना पेशंटला ऍट रेस्ट दुखत असतं, म्हणजे आपण एका जागेवर बसलो तरी कंटिन्युअस दुखत असतं आणि हे दुखणं परसिस्टंटली वाढत असतं. त्यासोबत पेशंटला घाम येत असतो आणि जे दुखणं आहे ते डाव्या बाजूला जे आहे, डावा हात असेल, डावा जबडा असेल किंवा बॅक असेल, इकडे रेडिएट होत असतं. या उलट ऍसिडिटी जे आहे किंवा आपण जे गॅस्ट्रायटिस म्हणतो त्यामध्ये फक्त सेंटरला थोडंसं जळजळ झाल्यासारखं होतं आणि आंबट पाणी तोंडामध्ये येऊ शकतं. हे ऍसिडिटीची लक्षणं असतात. पण जोपर्यंत हार्ट अटॅक रूल आउट होत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीला फक्त ऍसिडिटी आहे हे म्हणून जर दुर्लक्षित केलं आणि त्या गोष्टीला जर जास्त वेळ झाला तर बऱ्याचदा पेशंटचा जीव जाण्याची पण रिस्क असते. त्यामुळे फक्त ऍसिडिटी आहे किंवा गॅस्ट्रायटिस झालेला आहे आणि सिम्पल काहीतरी इनो पिऊन किंवा हे करून घरी थांबण्यात बिलकुल अर्थ नसतो. पेशंटचा जीव जर वाचवायचा असेल तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जर ECG काढला त्यामध्ये करेक्ट डायग्नॉसिस किंवा निदान होऊ शकतं.
1: वा डॉक्टर, हार्ट अटॅक येण्याची वेळ ही खूप अमूल्य आहे असं आपण आता म्हणू शकतो. वेळ हेच जीवन आहे असं थोडक्यात आजच्या मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना आपण असं म्हणू शकतो. तर वेळीच आपण ही लक्षणं कारणं जाणून त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं खूप महत्वाचं आहे. खूप उपयुक्त माहिती सांगितली डॉक्टर, खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर अजय चव्हाण आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांचे रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. तर श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन या मालिकेमधून हृदयाच्या आरोग्याविषयीची महत्वाची माहिती आपण जाणून घेतलीत. लक्षात ठेवा, हृदयाची काळजी हे केवळ हृदयासाठी नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण, योग्य झोप, नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरानं दिलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष, या छोट्या छोट्या गोष्टी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची हृदय स्पंदन ही विशेष आरोग्य मालिका. हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या अशाच आरोग्य विषयक माहिती देणाऱ्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी.
2: श्रोते हो, हृदय निरोगी ठेवूया, हृदयरोग टाळूया. आत्ताच आपण हृदय दिनानिमित्त विशेष मालिका ऐकली हृदय स्पंदन. हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. निर्मिती आणि संकल्पना होती सीमंतिनी कुंडेकर यांची. या कार्यक्रमाचा भाग तिसरा आज आम्ही प्रसारित केला. हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता वेळ झाली आहे भावगीत या कार्यक्रमाची. ऐकूया भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम. अरुण दाते यांच्या स्वरात ही मंगेश पाडगावकर यांची छानशी रचना.

जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। श्रोतो, ही भावगीत रचना आपण ऐकलीत। रचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं यशवंत देव यांचं। कार्यक्रमात आता शेवटी ऐका अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना।

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावगीतांचा भावधारा कार्यक्रम संपला. देशविदेश अंतर्गत 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान ऐका हे भावगीत.

0: पुणे सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9व्या आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्ण पदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. आता सविस्तर बातम्या. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुजरातमध्ये केवडिया इथं प्रदान करण्यात येणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यावर्षीचा पुरस्कार सोहळा गुजरातमध्ये आयोजित केला आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. आर्टिकल 370 ला उत्कृष्ट चित्रपटाचा, यामी गौतम हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल, तर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मामुट्टी आणि कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे. राजकुमार पेरियासामी यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी गौरवण्यात येणार आहे. मराठीतील भंगार लघुपटाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह 2026 उद्घाटन होणार आहे. हवामान अनुकूल जलव्यवस्थापन या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या 5 दिवसांच्या कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देशही सहभागी होणार आहेत. तसंच देशातील 14 राज्य आणि 6 केंद्रीय मंत्रालय यात सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सर्वसमावेशक आणि न्याय्य जलप्रशासन, शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा केली जाईल. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3र्या राष्ट्रीय परिषदेचं आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. संयुक्त संकल्प सामूहिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही परिषद 2 दिवस चालणार आहे. देशभरात अंमली पदार्थांची तस्करी आणि गैरवापर रोखण्यासाठीच्या उपक्रमांवर या परिषदेत भर दिला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार विजयादशमीला म्हणजेच दसरा सणाच्या दिवशी येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. नवी दिल्लीत काल आयोजित पत्रकार परिषदेत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती

दिली. या करारामुळे भारताच्या 100% निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच या करारामुळे देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, हस्तकला आणि हातमाग कारागिरांना मोठा फायदा होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी देखील निर्माण होतील असंही गोयल यांनी सांगितलं. न्यूझीलंडनं थेट परकीय गुंतवणूक म्हणून भारतात 2,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि कॅनडानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीच्या वाटाघाटींना गती देण्याचं मान्य केलं आहे. पुढील फेरी येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे, त्यामुळे पुढील 3 महिने दोन्ही देशांच्या संबंधांसाठी निर्णायक ठरतील असं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनींवरील चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली, त्यात युक्रेन आणि आखाती प्रदेशातील युद्धसदृश परिस्थिती हे विषय केंद्रस्थानी होते. त्याशिवाय जयशंकर यांनी इक्वाडोर, स्लोवाकिया, हंगेरी या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला, तर स्वित्झर्लंड, नौरू या देशांची स्वतंत्र बैठका केल्या. तसंच पोलंड, हंगेरी, स्लोवाकिया आणि झेक प्रजासत्ताक यांच्या विसेग्राड गटाच्या आणि भारत यांच्यातील परराष्ट्रमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. संरक्षण मंत्रालयानं काल दिल्लीत संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक सहाय्यक ऊर्जा उपकरण म्हणजेच एपीयूच्या खरेदीसाठी पुण्यातल्या अॅक्युरेट इंडस्ट्रीयल कंट्रोल्स या खासगी कंपनीशी 583 कोटी रुपयांचा करार केला आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वदेशी बनावटीच्या एपीयूमुळे भारतीय लष्कराच्या मेकनाइज्ड फॉर्मेशनची कार्यान्वयन सज्जता, विश्वासार्हता आणखी वाढणार आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियात झालेल्या निवडणुकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षानं संसदेतील आपलं बहुमत कायम राखलं आहे. रशियाच्या संसदेतील स्टेट डुमा या कनिष्ठ सभागृहाच्या 9व्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षानं 57.83% मतं मिळवत सत्तेवरील पकड बळकट केली. रशियाच्या केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास 95% मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागानं दुष्काळ जाहीर करण्यासाठी सुधारित निकष आणि कार्यपद्धती निश्चित केली असून केंद्र सरकारच्या 2016च्या सुधारित दुष्काळ व्यवस्थापन संहिता आधारे शास्त्रीय पद्धतीनं हे मूल्यांकन केलं जात असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काल बुलडाणा इथं सांगितलं. खरीप हंगामासाठी दुष्काळ घोषित करण्याबाबत ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेण्यात येईल. राज्यातील खरीप परिस्थितीबाबत कृषीमंत्री विविध महसूल विभागात आढावा बैठका आणि दौरे करून मंत्रिमंडळ बैठकीत शिफारसी सादर करतील. प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षणात पीक नुकसानीचं प्रमाण 33% अधिक आढळल्यास ते गाव दुष्काळी घोषित करण्यास पात्र ठरेल असंही मकरंद जाधव पाटील यांनी नमूद केलं. खरीप हंगामात बाधित झालेल्या गावातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये मतदार पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या लोकांच्या अर्जांचा जलद निपटारा सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याची योजना निवडणूक आयोगानं आखली आहे. सध्या राज्यात 19 न्यायाधिकरणं कार्यरत आहेत. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी न्यायाधिकरणांची संख्या 42 वाढवावी अशी भूमिका आयोगानं सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भातील 13 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल मान्यताप्राप्त राजकीय पक्षांसमवेत मतदार यादी पुनरीक्षणातील दावे आणि हरकतींच्या कालावधी तसंच इतर बाबींविषयी चर्चा केली. मतदार यादीतून पात्र व्यक्ती वगळल्या जाणार नाहीत आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाहीत याची खात्री करतानाच ही प्रक्रिया लोकाभिमुख असावी असा प्रयत्न असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ज्या मतदारांना नोटीस बजावली आहे त्यांचं नाव यादीतून वगळलं जाईल असं नाही, तर तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यामुळे या
नोटिसा बजावण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

0: सध्या सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या वतीनं युएईच्या उत्तर अमिरातीमधील भारतीय नागरिकांसाठी काल कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात भारतीय समुदायाच्या सदस्यांना विविध मुद्द्यांवर मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये आज भारतीय महिला संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. हा सामना सकाळी 10:30 सुरू होईल तर बॅडमिंटनमध्ये आज भारतीय पुरुष संघाचा सामना यजमान जपानशी होणार आहे. काल पुरुषांच्या संघानं बांगलादेशचा 3-0 पराभव केला. महिला बॅडमिंटन संघही आज जपानशी लढत देणार आहे. तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात काल हिमांशू ढिल्लननं रौप्य, रुद्रांश पाटील यानं कांस्य पदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. भारतानं नेमबाजीत आतापर्यंत 5 पदकं जिंकली आहेत, त्यात 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे. सध्या भारत 12 स्थानावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गुजरातमध्ये एकता नगर इथं 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं प्रदान करणार. नवी दिल्लीत आजपासून 9 आंतरराष्ट्रीय जलसप्ताहाला प्रारंभ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी राष्ट्रीय परिषद. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर पासून लागू होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदकासाठी आज भारतीय महिला संघाची श्रीलंकेशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दोनशे 29 नॉमीटर 87.5 kHz एफ एम बँडचे 102 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. ऐकूया मेहराब अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका जगजितसिंह यांनी गायलेली ही छानशी गझल.

मेहंदी हसन यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली आणि या गझलेबरोबर श्रोते आजचा मेहराब अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 1305 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत उर्दू समाचार. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरातलं आशिकी या चित्रपटातलं हे छानसं गीत आपण ऐकलं. रचना होती समीर यांची आणि संगीत होतं जतीन ललित यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐका बहार आने तक या चित्रपटातलं गीत. गात आहेत अनुराधा पौडवाल आणि मंगल सिंग.

बहार आने तक या चित्रपटातलं हे छानसं गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल, मंगलसिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. रचना होती इंदिवर यांची आणि संगीत राजेश रोशन यांचं. श्रोते, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी, हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

दिल है के मानता नहीं या चित्रपटातलं हे शीर्षकगीत श्रोते हो आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि कुमार सनू यांच्या स्वरात. रचना होती फरीज अनवर यांची आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. लखलक चंदेरी या कार्यक्रमात आता शेवटी ऐका कुर्बानी या चित्रपटातलं हे गीत.

कुर्बानी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात. संगीत होता आनंद मिलिंद यांचं आणि रचना होती समीर यांची. आणि या छानशा गीताबरोबर श्रोते वाचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. तेराशे 5 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते ऐका आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. निवेदन आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी. जाणून घेऊया मधुमेहाला. मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखर वाढणे नाही, नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय आणि नसांपासून पायांपर्यंत होऊ शकतो. मधुमेहाचे हे दुष्परिणाम वेळीच कसे ओळखायचे, ते टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची, याच महत्त्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर माहिती. तज्ज्ञ डॉक्टर मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चोलवार. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी होईल, वेळ सकाळी 9 ते 9:30 या दरम्यान. 220-890 आणि 22-35-99 या नंबरवर कॉल करा आणि विचारा तुमच्या मनातील प्रश्न. तेव्हा श्रोते हो, या कार्यक्रमाविषयी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाविषयी आपण 24 सप्टेंबर या दिवशी अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न विचारा. निवेदन आपण ऐकलत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 9:35 आणि उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

जयानंद शेट्टी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे कोळी गीत आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका नाट्यगीत.

सौभद्र या नाटकातलं हे नाट्य पद आपण ऐकलं, गात होते कुमार बालगंधर्व. आणि या नाट्यगीताबरोबर श्रोते आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी

केंद्रावरून 1305 किलो हर्ट्सवर आणि मध्यम लहरी FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचं ठीक 10:15 झाली आहेत. श्रोते आता ऐकूया एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये. कभी हां कभी ना या चित्रपटातील निवडक गीतं. गीतरचना आहेत मजरूह यांच्या आणि संगीत आहे जतीन ललित यांचं. तेव्हा ऐकूया कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं छानसं गीत कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कुमार सानू आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे चित्रपटातलं छानसं गीत श्रुती हो आपण ऐकलं. श्रुती हो कभी हा कभी ना हा चित्रपट 25 फेब्रुवारी 1994 या दशकात प्रदर्शित झाला होता. यामध्ये जगविख्यात अभिनेते शाहरुख खान, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि दीपक तिजोरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अतिशय हलका फुलका, मजेशीर, थोडासा रोमॅन्टिक असा हा पिक्चर होता. आणि हा चित्रपट सुपरहिट झाला तो छानशा या गाण्यांनी. ऐकूया यानंतर.

देवकी पंडित आणि कुमार सानू यांच्या युगलस्वरातलं हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत श्रोते आपण ऐकलं. कभी हा कभी ना या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतलात. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमातून. रचना होत्या मजरूहा यांच्या आणि संगीत होतं जतीन ललित यांचं. आणि याबरोबर श्रोते आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229 किलोमीटर 13.5 किलोहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत. तसंच श्रोते हो न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे आपण आकाशवाणी परभणी केंद्र ऐकत आहात. सकाळचं ठीक 10:30 वाजलेत. आता वेळ झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमाची, अर्थातच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. आजच्या आपल्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण गिरीजा दाते सर्व रसिक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आपल्या आवडत्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात नेहमीच आम्ही वेगवेगळे आशय विषय घेऊन आणि त्यावर आधारित छानशी गाणी आपल्याला ऐकत असतो. आजही मी तुमच्यासाठी नवीन विषय आणि छानशी गाणीसुद्धा घेऊन आली आहे. श्रोतेहो, मी सांगणार आहे अशा एका अभिनेत्रीविषयी जिने अतिशय मोजकेच चित्रपट केले. 1970 ते 1980 या दशकातली ही अभिनेत्री मोजकेच चित्रपट केले आणि ते अतिशय प्रसिद्ध झाले. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने सर्व रसिकांच्या हृदयावर ठाव घेतला अशी ती अभिनेत्री. श्रोते हो, तुम्ही म्हणत असाल ती अभिनेत्री कोण, तर विचार करा. पण तत्पूर्वी हे सुपरहिट गाणं ऐका, म्हणजे समजेल तुम्हाला ती अभिनेत्री कोण. ऐकूया हे छान संगीत.

काय मग श्रोते हो, तुम्हाला लक्षात आलंच असेल हे गाणं ऐकल्यावर की ती अभिनेत्री कोण. श्रोते हो, हे गाणं आपल्या ओठावर नेहमीच असतं आणि त्यातली ती अभिनेत्री आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, ती म्हणजेच अभिनेत्री रंजिता कौर. श्रोते हो, आज 22 सप्टेंबर, आज रंजिता कौर यांचा वाढदिवस. रंजिता कौर यांचा जन्म 22 सप्टेंबर 1956 रोजी पंजाब येथील पटियाळा येथे झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांचे शिक्षण हे सिमला येथे झाले. या दरम्यान श्रोते हो, अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा त्यांनी एक चित्रपट बघितला आणि तेव्हापासून त्यांना अभिनयाविषयी अत्यंत ओढ लागली, अत्यंत उत्कंठा लागली आणि त्यांनाही असं वाटलं की आपणही अभिनय क्षेत्रात पदार्पण करावं. आणि त्यानंतर त्यांनी पुणे येथे भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान FTII येथून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.

रणजिता कौर यांनी पुणे येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1976 या दशकात आलेला लैला मजनू या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आणि श्रोतेहो, या चित्रपटात त्यांचे नायक कोण होते? तर जगज्जेते अभिनेते ऋषी कपूर. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांनी काम केलं आणि विशेष प्रशंसनीय त्यांचं काम ठरलं. या दोघांची जोडी सुपरहिट झाली आणि लैला मजनू हा चित्रपट देखील सुपरहिट झाला 1976 या दशकात. आणि सोबतच श्रोतेहो, त्यातली गाणीसुद्धा अतिशय गाजली. या चित्रपटातलं हुस्न हाजीर हे गाणं अतिशय सुपरहिट झालं. तेव्हा ऐकूया हे गाणं.

श्रोदी हो अशा प्रकारे त्यांचं यशस्वी पदार्पण चित्रपटामध्ये झालं. त्यानंतर 1978 या दशकात अखियो के झुरको से या चित्रपटात सुद्धा त्यांना उत्तम काम मिळाले. अभिनेते सचिन पिळगावकर त्यांचे सहनायक होते आणि हा चित्रपटसुद्धा सुपरहिट ठरला. व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा हा चित्रपट यशस्वी ठरला. श्रोदेव त्यांनी 47 चित्रपटांमधून काम केले. रणजिता कौर यांच्या वडिलांचे नाव नरेंद्र सिंह निज्जर आणि आईचे नाव हरबस कौर असे होते. रणजिता यांचे खरे नाव रुबी निज्जर असे आहे, पण चित्रपटात आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले. त्यांना एक बहीण आणि एक भाऊसुद्धा आहे. दरम्यान त्यानंतर 1990 या दशकात त्यांनी रंजिता यांनी व्यावसायिक राज मसन यांच्याशी विवाह केला. त्यानंतर 1992 या दशकात त्यांना मुलगा झाला. विवाहानंतर त्यांनी काही काळ त्या चित्रपटापासून लांब राहिल्या आणि परदेशात स्थायिक झाल्या.

श्रुती उदानंतर रणजिता यांना अखियों के झरों के से या चित्रपटाद्वारे यश मिळालं, कारण यामध्ये त्यांची भूमिका अतिशय संवेदनशील होती, पण त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी रसिकांचे हृदय जिंकले. रंजिता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांच्यासोबत दिग्गज असे नायक होते, जसं की सत्य पे सत्ता या चित्रपटात त्यांचे नायक अभिनेते महानायक अमिताभ बच्चन होते. तसंच मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत त्यांनी जास्त चित्रपटामधून काम केले. अशा प्रकारे अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केलं. 1990 या दशकात त्यांनी चित्रपटापासून मग ब्रेक घेतला. श्रोते, एका अभिनेत्रीचं स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपलं हे स्वप्न पूर्ण केलं. त्यांना अनेक चित्रपटांसाठी फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाले.

श्रोतो, त्यांनी अनेक चित्रपटांमधून काम केलं. 1982 या दशकातला हतकडी, 1980 या दशकातला आप तो ऐसे ना थे, 1979 या दशकातला सुरक्षा, घर एक मंदिर, राजपूत, ख्वाब असे अनेक चित्रपट त्यांनी केले आणि ते सुपरहिट ठरले.

तेव्हा अशा या सदाबहार सौंदर्यवान नायिका अभिनेत्री रंजिता कौर आज त्यांचा वाढदिवस. आकाशवाणी परभणीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करूया. श्रोतेहो, सध्या रंजिता या पुणे येथे स्थायिक झाल्या आहेत. तेव्हा आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून अभिनेत्री रंजिता कौर यांच्याविषयी आपण जाणून घेतलं आणि छानशी गाणी ऐकलीत. श्रोतेहो, वेळ आता सांगते की थांबायला हवं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात अशाच छानशा आशया विषयासह आणि छानशा गाण्यांसह. तेव्हा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी गिरिजा दाते आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संकलन आणि निवेदन होतं गिरीजा दाते यांचं आणि सादरकर्ते होते सदानंद कांबळी. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा यावेळीचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला। श्रोते हो, मधुमेहाची लक्षणं कोणती, मधुमेहामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो, आहार व्यायाम दैनंदिन जीवनशैली आणि औषधोपचारातून मधुमेहावर नियंत्रण कसं ठेवता येईल आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीपासून स्वतःचा बचाव आपण कसा करू शकतो, या आणि मधुमेहाशी संबंधित असणाऱ्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आकाशवाणी परभणीच्या लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर मध्ये जरूर दूरध्वनी करा। 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना। तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न। हॅलो डॉक्टर, विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला।
1: KHz 1305 102 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। सकाळचे 11:05 होत आहेत। ऐकूया गीत झंकार हा कार्यक्रम। संकलन आणि निवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं।

0: श्रोतो, आत्ताच आपण गीतझंकार हा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. श्रोतो, आजचा गीतझंकार हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते नक्की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्र. गीतझंकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका. दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
3: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
3: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
3: अगं होय तर.
2: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
3: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: साहित्य ही एक लिखित किंवा बोलली जाणारी कला आहे. अशाच या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या नवोदित लेखक कवी यांना व्यासपीठ निर्माण करून देणारा कार्यक्रम साहित्य संस्कृती जरूर ऐका. दर मंगळवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
0: Hz 1305 kHz आणि FM 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 11:35 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य संस्कृती. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात काव्यवाचन. साहित्यिका ज्योती धुतमल यांचं काव्यवाचन ऐकूया.
4: नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं, सर्व साहित्य प्रेमींचं, रसिकांचं अगदी मनापासून स्वागत करते. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. एकाग्र चित्तानं केलेल्या कोणत्याही कार्याचं फलित म्हणजे यश होय. या सकारात्मक विचारासोबत सुरू करूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. श्रोते हो, साहित्य संस्कृती या कार्यक्रमात नेहमीच आपण वेगवेगळ्या साहित्यिकांच्या साहित्याचा आनंद घेत असतो.

0: आजही आपल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत साहित्यिका ज्योती धुत्मल यांच्या काही स्वरचित कविता. चला तर मग ऐकूयात.
1: नमस्कार, मी प्राध्यापिका ज्योती धुत्मल पंडित आपल्यासमोर काही कविता सादर करते. आकाशवाणी परभणीने मला हे जे काव्य वाचण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्री. माता क्रांतीज्योती सावित्री, हे माता क्रांतीज्योती सावित्री, तू नवचैतन्याची सळसळती वीज. माता क्रांतीज्योती सावित्री, तू नवचैतन्याची सळसळती वीज, आणि केलेस तू आमच्या जीवनाचे चीज. केलेस तूच आमच्या जीवनाचे चीज. तू धगधगती क्रांतिकारी मशाल. माते, तू धगधगती क्रांतिकारी मशाल. उच्चपदी लेखी तुझ्या आहेत विराजमान खुशाल. आहेत विराजमान खुशाल. तू एक ज्वालामुखी, हे माते क्रांतीज्योती सावित्री माते, तू तू एक ज्वालामुखी. आणि तुझ्याचमुळे झालो आम्ही सुखी. तुझ्याचमुळे झालो आम्ही सुखी. हे माते तू एक ज्वालामुखी. तू एक ज्वालामुखी. आणि तुझ्याचमुळे झालो आम्ही सुखी. तुझ्याचमुळे झालो आम्ही सुखी. हे सावित्री माते, माते तू देदीप्यमान एक कोहिनूर हिरा. तू देदीप्यमान एक कोहिनूर हिरा. आणि शील सदाचाराचा तू निर्मळ झरा. शील सदाचाराचा तू निर्मळ झरा. तू निखळ सद्गुणांची खाण. हे सावित्री माते तू निखळ सद्गुणांची खाण. तूच आमची आन बान शान. तूच आमची आन बान शान. तुझे जीवनच ज्ञानाचे अनमोल मोती. हे माते सावित्री, हे माझे माते, माते सावित्री, तुझे जीवनच ज्ञानाचे अनमोल मोती. तुझ्या त्यागामुळे उजळल्या कोटी कोटी ज्योती. तुझ्या या त्यागामुळे उजळल्या कोटी कोटी गज्योती. यानंतरची माझी कविता आहे भारतीय नारी. उठ ग पोरी तू अशी खचू नको उठ. उठ ग पोरी तू अशी खचू नको उठ. होऊ देऊ नको तुझ्या अब्रूची लूट. डोळ्यातून आता तू गाळू नको पाणी. डोळ्यातून आता तू गाळू नको पाणी. आहेस ग तू एक झलकारी राणी. आहेस ग तू एक झलकारी राणी. ज्योतीची तू आता बन एक ज्वालामुखी. कर भस्मसात अन्यायाला. अशी बनू नको दुखी. कर भस्मसात अन्यायाला. अशी होऊ नको दुखी. वावर तू या क्रूर विश्वरूपी जंगलात. बनून एक वाघीन आणि जप तुझं अस्तित्व. फोड अशी गगनभेदी डरकाळी. आणि हादरून टाक हे सारस विश्व. हादरून टाक हे सारस विश्व. वावर वावर या क्रूर विश्वरूपी जंगलात. बनून एक वाघीन जप तुझं अस्तित्व. आणि फोड अशी गगनभेदी डरकाळी. की हादरून टाक हे सारे विश्व. या हादरून टाक हे सारे विश्व. उठ बघ करत आहे सॅल्यूट. दुनियास तुला सारी. अशी ग तू आहेस सभ्य आणि सच्च. एक भारतीय नारी. एक भारतीय नारी. आणि माझी यापुढची कविता आहे असा असतो बाप. आपण पाहतो की सर्वत्र आईचं आपण कौतुक करतो. आई ही कौतुकास पात्र आहे. त्याचबरोबर आपला जो बाप असतो तोही कौतुकास पात्र असतो. बाप असतो करुणामय कोसळणारा पाऊस. बाप असतो करुणामय कोसळणारा पाऊस. असते त्याला आपल्या चिलापिलांची हाऊस. असते त्याला आपल्या चिलापिलांची हाऊस. बाप असतो विशाल आकाश. एक कसा असतो बाप? तर बाप असतो

विशाल आकाश एक, आई असते सुपीक धरती एक, आणि आई असते सुपीक धरती एक. बाप असतो विशाल आकाश एक, तर आई असते सुपीक धरती एक. सुपीक धरती एक. बाप असतो जीवनाच्या गाडीचा ड्रायव्हर. बाप असतो जीवनाच्या गाडीचा ड्रायव्हर, आणि आई असते जीवनाच्या पुस्तकाचे कव्हर. आई असते जीवनाच्या पुस्तकाचे कव्हर. कुटुंबाच्या कल्याणासाठी गाळतो बाप आपल्या घामाचे मोती. कुटुंबाच्या कल्याणासाठी गाळतो बाप घामाचे मोती. तेव्हा कुठे हिरवळते ही जीवनाची शेती, तेव्हाच कुठे हिरवळते ही जीवनाची शेती. कुटुंबाच्या कल्याणासाठी गाळतो बाप घामाचे मोती. तेव्हाच हिरवळते ही जीवनाची शेती, तेव्हाच हिरवळते ही जीवनाची शेती. आई बापाचे जीवनात अनमोल स्थान. आई बापाचे असते प्रत्येकाच्या जीवनात अनमोल स्थान. तेच असतात आपल्या जीवनाची आणबाण शान. तेच असतात आपल्या जीवनाची आणबाण शान. आई बापाचे असते जीवनात अनमोल स्थान. आई बापाचे असते जीवनात अनमोल स्थान, आणि तेच असतात आपल्या जीवनाची आणबाण शान. आपल्या जीवनाची आणबाण शान. तर ह्याच्या पुढची एक कविता आहे स्त्रीभ्रूण हत्या. आपण जगामध्ये पाहत आहोत की स्त्रीभ्रूण हत्या बऱ्याच प्रमाणात आताही चालूच आहेत. तरीही स्त्रीभ्रूण हत्या थांबवावी यासाठी हा माझा एक संदेश आहे कवितेच्या माध्यमातून. कवितेचं नाव आहे स्त्रीभ्रूण हत्या. थांबवावी आता ही स्त्रीभ्रूण हत्या. थांबवावी आता ही स्त्रीभ्रूण हत्या. नाकारावी मुलीला ही बातच आहे मिथ्या. नाकारावी मुलीला ही बातच आहे मिथ्या. थांबवावी आता ही स्त्रीभ्रूण हत्या. थांबवावी आता ही स्त्रीभ्रूण हत्या. नाकारावी मुलीला ही बातच आहे मिथ्या. नाकारावी मुलीला ही बातच आहे मिथ्या. आनंदाने करावा, आनंदाने करावा मुलीच्या जन्माचा स्वीकार. आनंदाने करावा मुलीच्या जन्माचा स्वीकार. तीच तर आहे या मानवजातीचा मूलाधार. तीच तर आहे या मानवजातीचा मूलाधार. मुलगी असते कोणाची लेख कोणाची पत्नी. मुलगी ती असते कोणाची तरी लेख कोणाची तरी बहीण कोणाची तरी पत्नी. वागावे तिच्याशी तिचा सन्मान राखूनी. आणि वागावे तिच्याशी तिचा सन्मान राखूनी. मुलगा जरी असतो वंशाचा दिवा. मुलगा जरी असतो वंशाचा दिवा. मुलीलाही आपल्या ओंजळीचा आधार मात्र हवा. मुलीलाही आपल्या ओंजळीचा आधार मात्र हवा. मुलगीही असते सदैव कर्तव्य दक्ष. मुलगीही असते सदैव कर्तव्य दक्ष. म्हणूनच ती बनली पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष. म्हणूनच ती बनली पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष. म्हणून आता तरी थांबवावी ही स्त्रीभ्रूण हत्या. आता तरी थांबवावी ही स्त्रीभ्रूण हत्या. नाकारावी मुलीला ही बातच आहे मिथ्या. नाकारावी मुलीला ही बातच आहे मिथ्या. यापुढची माझी कविता आहे माझी माय. माय माझी सद्गुणांची खाण. माय माझी सद्गुणांची खाण. शिलवान गुणवान आणि मोठी सौंदर्यवान. शिलवान गुणवान आणि मोठी सौंदर्यवान. गगनभरारी घेण्यास पंखांना बळ देणारी. गगनभरारी घेण्यास पंखांना बळ देणारी. सुखदुःखात मायेच्या पदरात समेटून घेणारी. सुखदुःखात मायेच्या पदरात समेटून घेणारी. माय माझी करुणेचा महासागर. माझी माय करुणेचा महासागर ती माझी माय. माणुसकीचा महाखजिना माझी माय. माणुसकीचा महाखजिना माझी माय. अचानक माय माझी आम्हा सोडून गेली.

अचानक माय माझी आम्हा सोडून गेली, निसर्गाने तिच्यावर दया नाही केली, निसर्गाने तिच्यावर दया नाही केली। विरहात तिच्या माझ्या हृदयाचे झाले तुकडे तुकडे, विरहात तिच्या माझ्या हृदयाचे झाले तुकडे तुकडे। सुने सुने वाटते हे जग जिकडे पहावे तिकडे, सुने सुने वाटते हे जग जिकडे पहावे तिकडे। विरहात तिच्या आदर्श तिचा सदैव जीवित राहील, आदर्श तिचा या जगात सदैव जीवित राहील। सुगंध तिच्या प्रेरणेचा सदैव दरवळत राहील, सुगंध तिच्या प्रेरणेचा सदैव दरवळत राहील। आदर्श आदर्श तिचा सदैव जीवित राहील, आणि सुगंध तिच्या प्रेरणेचा सदैव दरवळत राहील। पुढची कविता आहे महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी शिक्षणाचे द्वार आपल्याला खुले करून दिले अशा क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या चरणी ही माझी कविता अर्पण आहे। ज्योतिबाने केली स्थापन पहिली शाळा, ज्योतिबाने केली स्थापन पहिली शाळा, लढा देऊनी अन्यायाला फुलविला शिक्षणाचा मळा, लढा देऊनी अन्यायाला फुलविला शिक्षणाचा मळा, फुलविला शिक्षणाचा मळा। शिक्षणाची गंगा वाहते घरोघरी, आता म्हणून शिक्षणाची गंगा वाहते घरोघरी, प्रकाशमय झाली दुनिया सारी, प्रकाशमय झाली दुनिया सारी। अंधरुढी प्रथा परंपरा अत्याचार अन्याय झुगारूनी लाविले, अंधरुढी प्रथा अन्याय अत्याचार झुगारूनी लाविले, गुलामीच्या बंदिस्त बेड्यातून मुक्त आम्हा केले, मुक्त आम्हा केले। म्हणून आजच्या स्त्रिया मुक्त श्वास घेत आहेत आणि उच्च पदावर विराजमान होत आहेत, उच्च पदावर विराजमान होत आहेत। ज्योतिबा ज्योतिबा तुझ्या चरणी त्रिवार वंदन मी करते, कृतज्ञतेने तुझ्या चरणी माथा मी नमविते, कृतज्ञतेने तुझ्या चरणी माथा मी नमविते। यापुढील माझी कविता आहे बळीराजा, ज्यांच्यामुळे हा घास मिळतो त्यांना त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही माझी कविता बळीराजाला उद्देशून आहे। विनंती तुला रे बळीराजा, विनंती तुला रे बळीराजा, तळमळीने मी सांगते काही ऐक माझ्या राजा, तळमळीने मी सांगते काही तुला ऐक माझ्या राजा। तूच आमच्या जीवनाची आशा आणि आधार, तूच आमच्या जीवनाची आशा आणि आधार, खचू नको जीवनात तू नको घेऊस माघार, खचू नको जीवनात तू नको घेऊस माघार। कर हा सहन तुला होणारा त्रास, हे माझ्या बळीराजा, कर हा सहन तुला होणारा त्रास, गमावू नको रे तुझा आत्मविश्वास, गमावू नको रे तुझा आत्मविश्वास। आत्महत्येकडे कधीच वळवू नकोस तुझे पाऊल, हे माझ्या बळीराजा, आत्महत्येकडे कधीच वळवू नकोस तुझे पाऊल, पलटतील वाईट दिवस घे यशाची चाहूल, पलटतील वाईट दिवसही घे यशाची चाहूल। अवलंबून आहोत आम्ही तुझ्यावर सर्व, अवलंबून आहोत आम्ही तुझ्यावर सर्व, तू आहेस महान तुझा आम्हा सदा गर्व, तू आहेस महान तुझा आम्हा सदा गर्व। हे बळीराजा, हे माझ्या बळीराजा, तुझे आम्हावर आहेत न फिटणारे ऋण, तुझे आम्हावर आहेत न फिटणारे ऋण, पिकवतोस धान्याचे मोती, पिकवतोस धान्याचे मोती, घामात नाहून घामात नाहून। हे माझ्या बळीराजा, तुझे आम्हावर आहेत न फिटणारे ऋण, आणि पिकवतोस धान्याचे मोती, घामात नाहून घामात नाहून। तुझ्याचमुळे मिळतो आम्हास अन्नाचा घास, हे माझ्या बळीराजा, तुझ्याचमुळे मिळतो आम्हास अन्नाचा घास, म्हणून जिवंत आहोत आम्ही आणि जिवंत आमचा हा श्वास, जिवंत आमचा हा श्वास। खरंच गड्या ऐक माझं हे सांगणं, हे माझ्या बळीराजा,

खरंच गड्या, ऐक माझं हे सांगणं, नको करू आत्महत्या, हेच तुला कळकळीचं मागणं, हेच तुला कळकळीचं मागणं आणि विनवणं, हेच तुला कळकळीचं मागणं आणि विनवणं. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्गराजा. हे निसर्गराजा, हे निसर्गराजा, दे तुझी महान ऊर्जा, दे तुझी महान ऊर्जा. जीवनाच्या या प्रवासात मी रे थकले, जीवनाच्या या प्रवासात मी रे थकले, तुझ्या ऊर्जेने मात्र मन भरले, तुझ्या ऊर्जेने मात्र मन हे भरले. चुकले हुकले असेल मी कुठे, चुकले हुकले असेल मी कुठे, माणूसच आहे मी, घे पदरात तुझं मन करून रे मोठे, घे पदरात तुझं मन करून रे मोठे. अंतिम क्षणी न वाटावी मला कोणती खंत, अंतिम क्षणी न वाटावी मला कोणती खंत, तुझ्या कुशीत व्हावा माझा रे अंत, तुझ्या कुशीत व्हावा माझा रे अंत. चार महाधातू व्हावे तुझ्यात विलीन, चार महाधातू व्हावे तुझ्यात विलीन, अन अंतराळात यावे ते एकत्र, इतकी ऊर्जा यावी या अंतरी, इतकी ऊर्जा यावी या अंतरी. पुढील कविता आहे निसर्गराजा तू माझ्या, निसर्गराजा तू माझ्या, नतमस्तक मी आहे चरणी तुझ्या, नतमस्तक आहे मी चरणी तुझ्या. हिरव्यागार दर्या डोंगर छान रांगा, हिरव्यागार दर्या डोंगर छान रांगा, छान छान विसरून गेली मी आपले देहभान, विसरून गेली मी आपले देहभान. सहवासातील एक एक क्षण तुझ्या, सहवासातील एक एक क्षण तुझ्या, कायम स्मरणात राहील माझ्या, कायम स्मरणात राहील माझ्या. तू दिलास तन मनाला थंडावा, तू दिलास हे निसर्गराजा तन मनाला थंडावा, कोमेजलेल्या वेलीवर जणू पावसाचा शिरकावा, कोमेजलेल्या वेलीवर जणू पावसाचा शिरकावा. हे निसर्गराजा तुझ्या दर्शनाने धन्य धन्य मी झाले, दर्शनाने तुझ्या मी धन्य धन्य झाले, आणि आनंदाच्या भरात नाहून निघाले, आणि आनंदाच्या भरात नाहून निघाले. पुढील कविता निसर्गावरच आहे. हे निसर्ग देवता जणू तू मित्र माझा कल्याणकारी, हे निसर्ग देवता तू जणू मित्र माझा कल्याणकारी, तुझ्या दर्शनाने दुनिया वाटे मला भारी, तुझ्या दर्शनाने दुनिया वाटे मला भारी. अविस्मरणीय तुझी झाली भेट, हृदयात कोरुनी ठेवली मी थेट, हृदयात कोरुनी ठेवली मी थेट. तुझ्या कुशीत मी रडले हसले खेळले, हे निसर्गराजा तुझ्या कुशीत मी रडले हसले खेळले, क्षणभर हे सारे दुःख विसरून मी गेले, क्षणभर सारे दुःख विसरून मी गेले. एकटक मी तुझ्याकडे पाहत होते, एकटक मी तुझ्याकडे पाहत होते, आणि पंचमहाधातूंचे स्मरण करत होते, आणि पंचमहाधातूंचे स्मरण करीत होते. आठवत होते पूर्वज मला, आठवत होते सारे पूर्वज मला, वंदन मी केले त्यांना खरं सांगते तुला, वंदन मी केले त्यांना खरं सांगते तुला. त्यांच्या आठवणींनी व्याकुळ मी झाले, त्यांच्या आठवणींनी व्याकुळ मी झाले, दऱ्याखोऱ्यांमधून त्यांना आवाज मी दिले, दऱ्याखोऱ्यांमधून त्यांना आवाज मी दिले. तळमळीने त्यांना मी हाक दिली, आणि त्यांच्या स्मृतीची ऊर्जा अनुभवली, त्यांच्या स्मृतीची ऊर्जा मी अनुभवली. यापुढची माझी कविता आहे माझा बाप. बाप माझा नम्र सद्गुणी, सदैव माझ्या ध्यानी मनी चिंतनी, सदैव माझ्या ध्यानी मनी चिंतनी. सुसंस्काराने बापाच्या जीवन माझे निघाले उजळून, शील सदाचाराच्या विश्वात मी निघाले नाहून. पाहता पाहता बाप गेला माझा सोडून, पाहता पाहता बाप माझा गेला सोडून, काळाने घातली झडप मोका पाहून, काळाने घातली झडप मोका पाहून. वेदना विरहाच्या असह्य झाल्या मग, वेदना बापाच्या विरहाच्या असह्य झाल्या मग, सुने सुने वाटते हे सारे सुंदर जग, सुने सुने वाटते हे सारे सुंदर जग. पाजले बापाने शिक्षणाचे अमृत, आणि त्यातूनच माझ्या

0: माझ्यातला कवी झाला जागृत, त्यातूनच माझ्यातला कवी झाला जागृत. त्याच असह्य वेदनांतून पहिली कविता जन्मली. आणि कालांतराने मी महाकाव्यगाथाही रचली. साहित्य माझे ठरले नावरूपाला. अर्पण करते हे सारे श्रेय माझ्या बापाला. बोले तैसा चाले असा होता बाप माझा पंडित. ना कोणत्या छोट्याही अपराधाने होता तो दंडित. सदा सर्वदा जीवित राहील ही कीर्ती. बापाचा आदर्श आणि कीर्ती. प्रेरणादायी माझ्या बापाची ही मंगलमूर्ती. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण साहित्यिका ज्योती धुत्मल यांच्या कवितांचा आस्वाद घेतलात. आता मात्र श्रोतेहो कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी सकाळी 11:35. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण साहित्य संस्कृती हा कार्यक्रम ऐकलात. यामध्ये साहित्यिका ज्योती धुत्मल यांचं काव्यवचन आपण ऐकलं. सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

229 अर्थात 1305 किलोहर्ट्झवर एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, दुपारचे 12 वाजतायत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकू शकाल वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांचा कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. दरम्यान वाद्यसंगीत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा हळू काम कर. ते फुलांचा तबके क्रिकेटची बॅट नाहीये, इतक्या जोरात कशाला उचलतोयस?
1: काय घाबरू नकोस, मी काय पाडवणार वगैरे नाहीये.
0: अरे
1: ताट इथून तिकडे नेऊन ठेवतोय फक्त. अगं नंतर आपल्यालाच उपयोगी पडेल ना.
0: तुझ्या हातात की नाही एखादी वस्तू आली की तिचं काही खरं नसतं. ठेवलेली वस्तू उचलतोस, उचललेली दुसरीकडे ठेवतोस, आणि शेवटी ती कुठे ठेवली हे तुलाच आठवत नाही.
1: हे बघ हे बघ सुखदा, हे तुझे आरोप आहेत ना फार जुने आहेत बर का, आणि पूर्णपणे खोटे आहेत.
0: अरे चा,
1: कारण मी वस्तू खूप जपून ठेवतो.
0: खरंच रे, इतक्या जपून ठेवतोस की त्या कुठे जपून ठेवल्यात हे तुझं तुलाच आठवत नाही.
1: नाही हा, काल माझा मोबाईल कुठे ठेवला होता मला लगेच आठवलं होतं.
0: कुठे ठेवला होतास रे?
1: सोफ्यावरच तर ठेवला होता.
0: आणि तो तिथे नव्हता.
1: अगं पण मला कमीत कमी इतकं आठवलं होतं की तो सोफ्याजवळ कुठेतरी आहे. नाही का मग? कोण आलंय आता? थांब मी बघतो. हा
2: मीच आलोय, आणि आधीच सांगतो आज मला मोठं काही काम सांगू नका.
0: का बरं?
2: कारण मी मदतीला आलोय.
1: अरे अशी कशी मदत तुझी? म्हणजे मोठं काम सांगायचं नाही आणि मग तू मदत कशी करणार?
2: हो म्हणजे तुम्ही काम करा आणि मी मानसिक पाठिंबा देतो तुम्हाला.
1: वा वा वा वा, म्हणजे तू मदत करणार म्हणजे आम्ही काम करताना तू आमच्याकडे बघणार,
2: प्रोत्साहन देणार, अधून मधून वा वा वा वा म्हणणार, आणि तुम्ही दमलात तर मीच पाणीही पिणार.
0: खरंच मोहित, किती उपयोगी माणूस आहेस तू.
2: लहानपणापासून माझीच खासियत आहे, रोहितला काहीही काम सांगितलं की तो मला बोलवायचा आणि मी त्याला सल्ला द्यायचो.
1: हो हो हो, तू सल्ला द्यायचाच म्हणूनच मी इतकी वर्ष टिकून आहे बरं का.
2: आणि माझ्या सल्ल्यांना आज सुद्धा डिमांड आहे म्हटलं.
0: कोण बरं, कुणाची डिमांड आहे?
2: कुणाची म्हणजे काय, अर्थात माझीच.
1: अच्छा,
2: तुला माहितीये का मला एक्सपर्ट सल्ला हवा असतो तेव्हा मी कोणालाही फोन करत नाही, जाऊन आरशा समोर उभा राहतो.
1: अच्छा छान आहे छानच, कारण तुझ्यासारखा एक्सपर्ट तूच रे.
2: अगं सुखदा, पण तुझी ट्रिप कधी संपली, तू काही सांगितलं नाहीस.
0: सगळं एकदम भारी झालं. खरं तर ना तिथून पुन्हा यावंच वाटत नव्हतं मला.
2: पण तू नव्हतीस तेव्हा रोहित बिचारा विरह गीत गायला लागला होता.
0: अरे बापरे,
2: आणि त्यानं स्वतःची आणि घराची अक्षरशः अवस्था करून घेतली होती. शेवटी मी आणि शर्वरीनं येऊन घरावरले.
1: आली का गाडी परत माझ्यावर? तुम्ही ना माझ्यासारख्या निरागस माणसाला असा त्रास देत आहे का? बरोबर नाही.
2: तू आणि निरागस, तुझे कॉलेजची किती सांगू का सुखदाला?
1: नको नको नको, मला घरात राहायचंय बाबा, मीच आपला तोंड बंद करून बसतो कसा.
0: चला चला, विनोद पुरे झाले.

0: आता एक दोन दिवसात विसर्जन आहे, गणपती बाप्पाला निरोप द्यायला जायचं की नाही आपण सगळ्यांनी? खरं तर ना मला खूप हुरहुर लागते.
1: अरे गणपती आले ना की घराचं रूपच पालटतं, मात्र विसर्जन जवळ आलं की अचानक लक्षात येतं किती दिवस पटापट गेले नाही का.
2: आणि अगदी सुरुवातीला वाटतं अजून खूप दिवस आहेत, मग आरत्या, प्रसाद, पाहुणे, गप्पा, धावपळ आणि बघता बघता विसर्जनाचा दिवस येतो.
0: विसर्जनाच्या दिवशी ना तर सकाळपासूनच काहीतरी एक वेगळीच भावना मनात असते. घरात सगळं नेहमीसारखंच असतं, पण मनाला माहीत असतं की आज गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे.
1: लहानपणी मात्र आपल्याला विसर्जन म्हणजे फक्त मिरवणूक आणि ढोल वाटायचं
2: आणि खाणं.
1: तुला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का रे?
2: अरे खरं सांगतो, माझ्या आठवणींमध्ये गणपती म्हणजे मोदक, लाडू, पुरणपोळी, प्रसाद आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला नको म्हणत दोनदा प्रसाद घेणं हेच आहे.
0: दोनदा?
2: परिस्थितीनुसार तीनदा पण.
1: मला आठवतंय लहानपणी ना आम्ही दोघं गणपतीच्या मंडपात तासन तास बसायचो.
2: बसायचो नाही, थांबायचो. कारण आरती संपल्यावर प्रसाद मिळणार असायचा
1: आणि हा नेहमी माझ्या आधी रांगेत पुढे जाऊन उभा असायचा.
2: त्याला म्हणतात नियोजन.
0: आजही मोहितचं नियोजन असंच आहे वाटतं.
2: अजिबात बदललेलं नाही आहे, फक्त आता प्रसादाची रांग कुठे छोटी आहे हे मोबाईलवर शोधतो.
1: वा छान छान छान. पण काही म्हण, त्या दिवसांची मजाच वेगळी होती. घरामध्ये गणपती आणायचा म्हणजे सगळ्यांचा उत्साह, मखर बनवायचं, सजावट करायची, फुलं आणायची, आरतीची तयारी, म्हणजे साधनं त्यावेळेस कमी असली तरी कल्पना भरपूर असायच्या.
2: हो, कधी रंगीत कागद, कधी जुन्या वर्तमानपत्राचा उपयोग, कधी घरातल्या पडद्याचा तुकडा आणि एखादं मखर थोडं वाकडं झालं की आपण त्याला कलात्मक म्हणायचो.
0: लहानपणीच्या गणपतीमध्ये की नाही बजेट कमी आणि आत्मविश्वास जास्त होता.
1: अगदी खरं.
2: आणि फोटो कमी, त्यामुळे चुका कायमच्या पुराव्यात राहत नव्हत्या.
0: आजकाल एखाद्या मुलाने सजावट केली की आधी फोटो काढतो आणि मग सजावट बघतो.
1: खरंय, पण तंत्रज्ञान आलं म्हणून उत्सवाची भावना काही कमी झालेली नाहीये. उलट अनेक जण दूर असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आरतीला वगैरे जोडले जातात.
2: हो ना, माझ्या एका मित्रानं तर परदेशातून गणपतीच्या आरतीला ऑनलाईन हजेरी लावली आहे.
0: म्हणजे जगात कुठेही असला तरी बाप्पांच्या आरतीला जोडण्यासाठीचा मार्ग सापडलेला आहे.
1: आणि कदाचित म्हणूनच विसर्जनाच्या वेळी मन जरा जास्तच भरून येतं, कारण आपण देवाला निरोप देतोय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपण काही दिवसांच्या एका सुंदर अनुभवाचा समारोप करत असतो.
2: आणि घरातली ती जागा रिकामी होते ना.
0: अरे फक्त गणपती म्हणजे त्याची प्रतिष्ठापना जिथे करतो ती जागाच नाही तर अख्खं घरच रिकामं वाटतं. सकाळी उठल्यावर तिथे बाप्पा दिसणार नाहीत, आरतीचा आवाज नसेल, नैवेद्य ठेवायची लगबग नसेल,
1: पण आठवणी राहतात
2: आणि मोदकही.
0: तुला की नाही भावनेच्या क्षणी सुद्धा मोदक दिसतात का रे?
2: भावना पोटातून येतात सुखदा.
1: याला ना विसर्जन नाही तर मोदक विसर्जन असं म्हणायला हवं नाही का?
0: पण खरं सांगायचं तर पुढच्या वर्षी लवकर या, या वाक्यामध्ये किती मोठी भावना आहे. नाही
1: आपण निरोप देताना पुढच्या भेटीचं एक प्रकारे आश्वासनच देत असतो नाही का?
2: म्हणजे गणपती असो किंवा आपली माणसं, भेट संपताना पुन्हा भेटण्याची इच्छा असतेच.
0: आणि म्हणूनच कदाचित प्रत्येक निरोप हा कायमचा नसतो, काही निरोप फक्त पुढच्या भेटीपर्यंतचे असतात.
1: विसर्जनाच्या दिवशी मला काय वाटतं की बाप्पांना आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो, पण त्यांच्या सोबत जे दिवस घालवलेले असतात ते कुठे विसर्जित होतात?
2: वा वा वा,
1: ते तर मनातच राहतात ना.
2: हो ना रोहित, आज काय झालंय तुला, फार सुंदर बोलतोयस.
1: काय ते रे, वातावरणाचा परिणाम आहे हा.
2: मला वाटतं सुखदानं आज सकाळी तुझ्याकडून चार कामं करून घेतली आहेत म्हणून तुझ्यात अचानक आध्यात्मिक शक्ती निर्माण झाली आहे.
0: चार? कुठले बरं चार कामं?
1: हो तर.
0: पण मी तर तुला फक्त तीन कामं सांगितली होती रोहित.
1: बरोबर, पण चौथं काम मी स्वतःहून केलं, त्याचं काय?
2: ते कोणतं आता?
1: तुमचं बोलणं ऐकून घेण्याचं.
2: बरं आता बाप्पांना निरोप देऊन झाल्यावर काय?
1: काय म्हणजे?
2: कुठेतरी फिरायला जाऊया ना.
0: अरेच्छा, म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की लगेच पर्यटन?
2: हो, कारण घरात बसून कुठे जाऊया म्हणत राहिलो तर डिसेंबर येईल.
1: हो हे मात्र खरं आहे, म्हणजे प्रत्यक्ष प्रवास करण्यापेक्षा प्रवासाचं प्लॅनिंग आणि प्लॅनचा प्लॅन करण्यात जास्त वेळ घालवतो आपण.
0: आणि शेवटी कोणीतरी म्हणतं ना, चल आता राहू दे, पुढच्या महिन्यात जाऊ.
2: आता हा पुढचा महिना म्हणजे कॅलेंडर मधला सर्वात रहस्यमय महिना.
1: हो, कारण तो कधी येतच नाही.

0: पण खरंच सप्टेंबरचा शेवट आला ना की मला नेहमी प्रवासाची आठवण होते. आणि याच काळात जागतिक पर्यटन दिवस सुद्धा असतो ना.
1: म्हणजे जगभरातल्या लोकांना सांगितलं जातं बॅगा भरा आणि घराबाहेर पडा.
0: फक्त तेवढंच नाही रे, पर्यटन म्हणजे नवीन ठिकाणी जाणं, तिथली संस्कृती, इतिहास, माणसं, निसर्ग हे सगळं पाहणं, समजून घेणं.
2: तर आपल्याकडे तर फिरायला इतकं काही आहे की एका आयुष्यात सगळं पाहणं देखील कठीण आहे.
1: अरे रोहित, महाराष्ट्रातच बघ, कोकणात समुद्र, सह्याद्रीत डोंगर किल्ले, घाट रस्ते, धबधबे, विदर्भामध्ये जंगल, तलाव, वन्यजीव, मराठवाड्यात इतिहासाची कितीतरी पानं जिवंत उभी आहेत.
0: आणि प्रत्येक प्रदेशाची चव वेगळी, भाषा बोलींचा ढंग वेगळा, सण परंपरा हे सुद्धा निराळा असतं.
2: मला ना प्रवासातली हीच गोष्ट फार आवडते. म्हणजे एखादं ठिकाण आपण फोटो मध्ये वगैरे बघितलेलं असतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर तिथला तो सुगंध, आवाज, हवामान, लोकांची बोलण्याची पद्धत, हे सगळं वेगळं असतं प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर.
1: आणि स्थानिक खाणं.
0: हो अगदी बरोबर, पुन्हा आपलं खाणं.
1: आता पर्यटनाच्या चर्चेमध्ये खाण्याला दुय्यम स्थान देणं म्हणजे अन्याय नाहीये का?
2: अन्याय आहे बरोबर. याला ना कुठेही घेऊन जा, तीन प्रश्न हमखास पडतात. पहिला प्रश्न, इथे कोणते खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत?
1: आणि दुसरा प्रश्न, ते किती वेळात मिळतं?
0: आणि तिसरा कोणता बरं?
1: पार्सल मिळतं का?
0: पण खरं सांगू का, पर्यटनाचं सौंदर्य फक्त प्रसिद्ध ठिकाणी नसतंच, त्या पलीकडे असतं. एखाद्या छोट्याशा गावातला बाजार, रस्त्याच्या कडेला मिळणारी गरम गरम भजी, त्या भज्यांचा दरवळ, एखादा स्थानिक माणूस स्वतःहून सांगतो ती गावाची गोष्ट, एखाद्या जुन्या मंदिरातली शांतता, हे सगळं प्रवासाचा भाग असतं.
2: खरे खरे, पर्यटन करताना आपण फक्त पर्यटक राहिलो तर कदाचित ठिकाणं दिसतील, पण माणसं समजून घेतली ना तर प्रवास एक आठवण बनू शकतो.
1: माझ्या मते तर प्रवास म्हणजे थोडं स्वतःपासून बाहेर पडणं.
0: हे खरंच छान आहे.
1: हो ना, कारण रोजच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते, आपलं रुटीन ठरलेलं असतं, आपलं घर, ऑफिस, दुकान, रस्ता, पण नवीन ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेताना अनेक गोष्टी आपल्याला नव्यानं जाणवतात.
2: म्हणजे तुझ्यासाठी प्रवास याचा अर्थ हरवून जाणं.
1: हो, तुला माहित नाही का हे?
2: म्हणूनच तू माझ्यासोबत असताना नेहमी हरवतोस का रे?
1: अरे ते मी प्रवासाचा अनुभव घ्यायला गेलेला असतो.
2: नाही म्हणजे गेल्या वेळी आपण लोणावळ्याला गेलो होतो तेव्हा 3 तास एकाच रस्त्यावर फिरत बसलो होतो.
0: अरे देवा,
1: पण शेवटी पोहोचलो ना.
2: कुठे?
1: आता ते मलाही अजूनही आठवत नाही.
2: बघितलं सुखदा आहे असं असतं याच.
0: काय रे, तुम्ही दोघही खरंच कमाल करता. पण मला काय वाटतं, आजकाल मोबाईलमुळे हरवणं सुद्धा कमी झालंय. नकाशे आहेत, बुकिंग ऍप्स आहेत, प्रवासाची माहिती आहे, अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेकडूनही म्हणजे AI कडून सुद्धा आपल्याला प्रवासाचं प्लॅनिंग, आखणी करता येते.
1: म्हणजे आता प्रवासालाही AI सांगणार सकाळी कुठे जा, दुपारी कुठे खा, संध्याकाळी कुठे फोटो काढा.
2: आणि तुला तर बहुधा रात्री कुठे मोदक मिळतील हेही सांगू शकेल AI.
1: तंत्रज्ञानाचा उपयोग योग्य ठिकाणी झाला पाहिजे.
0: पण तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं ना तरी प्रत्यक्ष अनुभवाची जागा मात्र घेऊ शकत नाही. मोबाईल आपल्याला सांगेल की समुद्र किनारा किती सुंदर आहे, पण पायाखाली वाळू लागल्यावर जी भावना येते ना ती स्क्रीनवर मिळणार नाही.
2: किंवा डोंगरावरचा वारा, पावसातला रस्ता, एखाद्या गावातल्या घरातून येणारा स्वयंपाकाचा वास,
1: आणि एखाद्या हॉटेलवाल्याने आज स्पेशल नाही असं सांगितल्यावर होणारी निराशा,
0: त्यालाही तू पर्यटनाचा अनुभव म्हणशील का?
1: हो नक्की, कारण प्रवासात सगळं आपल्या मनासारखं होणं आवश्यक नाही आहे. कधी ट्रेन उशिरा येते, कधी पाऊस येतो, कधी रस्ता चुकतो, कधी हॉटेल अपेक्षेप्रमाणे नसतं, पण नंतर त्याच गोष्टी आठवताना आपल्याला हसू येतं.
2: हे मात्र खरं आहे.
0: ऐकलं का रे तुम्ही?
1: हो ऐकलं ना.
2: गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीची प्रॅक्टिस सुरू झाली आहे वाटतं.
0: काही दिवसांपूर्वी आपण गणपतीला घरी आणलं होतं. घरामध्ये किती उत्साह होता, आणि आता त्याला निरोप द्यायची वेळ आली सुद्धा.
1: आयुष्यही असंच आहे ना, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, काही काळ आपल्या सोबत राहतात, आपल्याला काहीतरी देऊन जातात, आणि मग त्यांचा रस्ता वेगळा होतो.
2: पण काही माणसं मात्र कितीही वर्ष गेली तरी तिथेच राहतात.
1: उदाहरणार्थ
2: तू.
1: म्हणजे
2: अरे
1: तुझी माझ्यापासून सुटका नाहीये रोहित.
2: अजिबात नाही.
0: आणि मला वाटतं हीच गोष्ट खरी आहे. उत्सव संपतो, प्रवास संपतो, भेट संपते, पण नातं संपत नाही.
2: आता गणपती बाप्पा

0: काही दिवसांसाठी येतात जातात, पण जाताना घरामध्ये एक गोष्ट ठेवून जातात, ती म्हणजे एकत्र येण्याची सवय
1: आणि मोदक
2: मोहित.
1: बरोबर. आज शेवटचा.
0: वा वा वा, तुझा शेवटचा मोदक गेल्या 4 दिवसांपासून ऐकतोय मी.
2: मला वाटतं गणपतीच्या विसर्जनाचा खरा अर्थ कदाचित निरोपापेक्षा आठवणीमध्ये. आपण मूर्तीला निरोप देतो, पण त्या गणपतीने या घरात काही दिवसात निर्माण केलेली प्रसन्नता, सगळ्यांना एकत्र आणण्याची भावना, आपण एकमेकांसाठी काढलेला वेळ, हे सगळं खूप मोलाचं आहे. हेच आपल्यासोबत कायम राहतं.
0: आणि प्रवासाचंही तसंच नाही का? एखाद्या ठिकाणाहून आपण परततो, पण तिथला अनुभव आपल्या आत कायम राहतो, नाही का?
1: म्हणजे बाप्पा असोत किंवा प्रवास, दोन्ही आपल्याला एकच सांगतात, जवळची माणसं आणि सुंदर क्षण जपून ठेवा, नवीन आठवणी निर्माण करा.
2: आणि वेळ मिळाला की भेटत रहा,
0: कारण भेटण्यासाठी नेहमी मोठं कारण लागत नाही
1: आणि प्रवासासाठी सुद्धा मोठी सुट्टी लागत नाही.
2: कधी एखाद्या जवळच्या गावाला जावं,
0: कधी एखादा किल्ला पहावा,
1: कधी समुद्र किनारी जावं,
2: कधी एखाद्या मित्राच्या घरी अचानक जावं,
0: कधी फक्त घरच्यांसोबतच निवांत बसावं,
1: आणि कधी उरलेले मोदक संपवावे.
2: हा काही सुधारणार नाही.
0: नाही नाही, त्याची गरजही नाही. काही गोष्टी बदलल्या नाहीत तरी घरात आपुलकी टिकून राहते म्हटलं.
2: चला मग आता खरंच बॅग भरायला घ्यायची की काय? म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं, त्यांना निरोप दिला की मग आपणही फिरून यायचं का?
0: म्हणजे विसर्जन आणि नंतर पर्यटन.
1: तुम्हाला एक सांगू का?
2: नको म्हटल्यावर तू थांबणारच थोडाच, सांगून टाक त्यापेक्षा हो मोकळा.
1: बघा, पुढच्या वर्षी बाप्पा लवकर यावेत म्हणून आपण आजपासून तयारी सुरू करूया का?
0: म्हणजे काय काय काय म्हणायचं काय तुला?
1: म्हणजे पुढच्या गणपतीत किती मोदक लागतील असं बजेट बनव.
0: अरे
2: काय रे, आधी यावर्षी किती खाऊन झालंय त्याचा हिशोब सांग बरं.
1: तो हिशोब माझा सगळा गणपती बाप्पांच्या खात्यामध्ये जमा आहे.
0: अरे वा, तरीच लहानपणी ना याची गणितामध्ये कायम गडबड असायची बघ.
2: चला काहीही असो, गणपतीला निरोप देताना आपण एकच म्हणूया,
0: गणपती बाप्पा मोरया,
1: पुढच्या वर्षी लवकर
2: या, आणि तोपर्यंत
0: आपण एकमेकांसाठी जवळ राहूया,
1: भेटत राहूया,
2: गप्पा मारत राहू,
0: नवीन जागा पाहत राहूया
1: आणि नवीन जागे मिळणारे पदार्थ खात राहूया.
2: अरे शेवटी तू तिथेच आलास की मोहित?
1: अरे प्रवास कितीही मोठा असो, शेवटी माणूस आपल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचतो.
0: चला चला चला चला, लवकर चला, तयारी करायची आपल्याला.
1: हो हो, परतताना खाऊचा डबा कोण घेणार?
2: तू.
1: मग मी तयार.
0: पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा.
2: आणि तोपर्यंत हे आमचं घर असंच हसत राहू दे,
1: आणि अधून मधून कुठेतरी फिरायलाही जाऊ दे, सोबत मला छान छान खायलाही मिळू दे.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आज आपण आरोग्य दर्पण मालिकेत ऐकणार आहोत वर्षा ऋतूमधील आहारविहार, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर. त्यांच्याशी संवाद साधतायत नेहा खरे.

श्रोते नमस्कार. पावसाळा हा ऋतू सर्जनाचा, चैतन्याचा, फुलं फुलण्याचा, सणवाराचा, आनंदाचा. पावसाचं हे किती लोभस रूप आहे नाही. त्याच वेळेला पावसाचं दुसरं रूप हे रौद्र, भयानक असंही पाहायला मिळतं. अतिवृष्टी, महापूर यानंतर अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे साथरोग आणि अगदी नेहमीचा सर्वसाधारण पावसाळा असला तरीही या काळामध्ये सर्दी, खोकला, ताप

0: याचा फुलं फुलण्याचा सणवाराचा आनंदाचा पावसाचा काही किती लोभस रूप आहे नाही. त्याच वेळेला पावसाचं दुसरं रूप हे रौद्र भयानक असंही पाहायला मिळतं. अतिवृष्टी महापूर यानंतर अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे साथरोग आणि अगदी नेहमीचा सर्वसाधारण पावसाळा असला तरीही या काळामध्ये सर्दी खोकला ताप हिवताप डेंग्यू हे आजारही दरवर्षी येत असतात. वर्षा ऋतूमध्ये आपला आहार विहार कसा असला पाहिजे या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांच्याकडून आरोग्य दर्पण या आपल्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: नमस्कार.
0: उर्मिला पिटकर या गेली 25 वर्ष आयुर्वेद पंचकर्म आणि योगचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आयुर्वेदामध्ये सुवर्ण पदकासह त्यांनी MD ची पदवी संपादन केलेली आहे. कॅन्सर आणि आयुर्वेद या विषयामध्ये PhD सुद्धा त्यांनी केले. ऋतुचर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तर ती सांगण्यामागचा उद्देश नेमका काय?
1: आपलं जे शरीर आहे ना, शरीर आणि मन हे दोन्हीही गतिशील आहे, डायनॅमिक आहे, किंवा परिवर्तन होत असतं त्याच्यामध्ये सातत्याने. आणि हे परिवर्तन घडण्यासाठी जे घटक जबाबदार आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्या घटकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे निसर्गामधले बदल.
0: हा,
1: आणि निसर्गातले बदल म्हणजे आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये 6 ऋतू एकूण साधारण 2-2 महिन्याचा 1 ऋतू सगळ्यांना माहिती आहे, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर असे 2-2 महिन्याचे 6 ऋतू सांगितलेले आहेत. तर या ऋतुमानानुसार जो काही बाह्य वातावरणात जो फरक पडतो तर या फरकांशी काही या बदलाशी शरीराला जुळवून घ्यावं लागतं. आणि हे जर जुळवून घेतलं आपण तर आपण कमीत कमी आजारी पडणार आहोत.
0: बरं.
1: आणि आयुर्वेदाचं मुळात उद्देशच आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं. म्हणजे पहिला उद्देश आहे की स्वस्थ व्यक्ती आपलं स्वास्थ्य कसं टिकवू शकते आणि त्यासाठी जे उपाय आहेत तर ते आयुर्वेदाने प्रामुख्याने सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर मग आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे मग रोग झाला तरी तर मग त्या रोगाची चिकित्सा असं केल्यामुळे मग ह्याच्याबद्दल खूप बारकाईने मार्गदर्शन या आयुर्वेद शास्त्रामध्ये केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदानी ज्या ऋषी महर्षींनी जे निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यात जे बदल होतात, निसर्गही अर्थात मोठी सिस्टीम आहे, आपलं शरीर हे त्याच्या मनाने छोटं आहे तर त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. निसर्ग आपल्याप्रमाणे जुळवून घेणार नाहीयेत, त्यामुळे शहाणा माणूस जो असेल तो त्याच्याप्रमाणे स्वतःला जुळवून घेईल, ट्यून करेल.
0: बरोबर.
1: हे ट्युनिंग कसं करायचं, मग त्याच्यासाठी आहार कुठला घ्यायला पाहिजे, काय काय बदल आहारात विहारात करायला पाहिजे, याच्या खूप बारकाईने सूचना या आयुर्वेदात केलेल्या आहेत. याला आयुर्वेदाचा शास्त्रीय पाया तर आहेच, पण त्याच्याचबरोबर आपल्या भारतीय क्षेत्रात ज्या परंपरा आहेत वेगवेगळ्या सण प्रथा परंपरा ह्याच्यानी पण ह्याला पाठबळ मिळालेलं आहे. आणि त्यातूनच एक अशी निसर्ग स्नेही जीवनशैली आपल्या भारतीयांची वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या अशी तयार झालेली आहे. आणि या सगळ्यालाच ऋतुचर्या असं आपण म्हणू शकतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शिशिर वसंत आणि ग्रीष्म म्हणजे आपल्याकडचा फेब्रुवारीपासून जून पर्यंतचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये सूर्याचा हळूहळू उत्तरायण सुरू होतो.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे उन्हाची प्रखरता वाढायला लागते आणि शरीराचं बल कमी कमी व्हायला लागतं. तर ह्याला त्यांनी आदान काल असं म्हटलंय.
0: अच्छा.
1: काळाला आणि उरलेले जे 6 महिने किंवा उरलेला अर्धा भाग आहे म्हणजे वर्षा शरद आणि हेमंत त्याच्यात सूर्याचं दक्षिणायन होतं, त्यामुळे उन्हाची प्रखरता हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीराचं बल वाढायला लागतं. मग याला विसर्ग काल असं म्हटलं.
0: अच्छा.
1: तर आता ही विसर्ग कालाची खरं म्हणजे सुरुवात आहे वर्षा ऋतू. पण निसर्गात कुठलेही बदल असे बटन दाबल्यासारखे असे स्विच ऑन स्विच ऑफ असे होत नाहीत, तर हळूहळू ते बदल होत असतात. तर आषाढातून श्रावणामध्ये जाताना जे स्थित्यंतर होतं ते ग्रीष्म ऋतूतून वर्षा ऋतूत अशा प्रकारचा संधिकाल आहे हा ऋतुसंधिकाल. आणि त्यात शरीराला जशी रेल्वे एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅक बदलते तेव्हा थोडीशी खडखड होते, तर तसंच हे ऋतुसंधी हा थोडासा हाय अलर्टचा काळ असतो आणि त्यावेळेस आजारी पडण्याची शक्यता जास्त, कारण शरीराची थोडीशी शक्ती ही या ट्युनिंग मध्ये खर्च होत असते, ऍडजस्टमेंट मध्ये. आणि त्याला जर आपण आणखीन चुकीचा आहार विहार करून जर जोड दिली तर मग आपण आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त. आणि म्हणून आपल्याला या काळात जरा सावध राहायला लागतं.
0: अच्छा. म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं शरीराने आणि मनाने सुद्धा हे आवश्यक आहे. आणि ते जर सहज झालं तर प्रश्न नाही, परंतु ते बदल जे निसर्गातले आहेत त्याप्रमाणे शरीरावर त्याचा प्रभाव जो होतो त्यातून आजार वेगवेगळे निर्माण होत असतात. वर्षा ऋतूमध्ये सर्दी ताप खोकला हे सगळ्यांना माहीतच आहे, पण तरीसुद्धा हा जो काळ आहे तो कफाचा न म्हणता वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप असं म्हटलं जातं, ते का बरं?
1: बरोबर आहे. हा जरा थोडासा कन्फ्युजिंग वाटण्यासारखं आहे साहजिकपणे, पण कसं आहे की या ऋषीमुनींनी मगाशी मी म्हटलं तसं निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जसं जसं घडतं, उदाहरण द्यायचं झालं तर जो हेमंत किंवा शिशिरा आपल्याकडे खूप थंडी अशी नसते, पण उत्तरेकडे तुम्ही गेलात तर प्रचंड थंडी असते. आणि त्या काळात शरीरातला जो कफ दोष आहे हा जमून राहतो, बर्फ जसं जमतं तसं. आणि मग चैत्र महिना आला, वसंत ऋतू

0: झाला किंवा तिकडे आपण ज्याला फागुन किंवा होळी म्हणतो
1: बरोबर
0: असा हे झाला की उन्हाळा सुरू होतो आणि मग हळूहळू ह्या उष्णतेमुळे ते बर्फ
1: वितळून
0: त्यांना जोरा फ्लो येतो हे जे आपण बघतो तसा शरीरात जमलेला जो कफ आहे तो वसंत ऋतू मध्ये पातळ होतो.
1: अच्छा.
0: आणि म्हणून वसंत ऋतू हा कफ प्रकोपाचा काळ आहे. त्यानंतर काय होतं की वसंतातल्या उष्णतेमुळे हळूहळू तो कफ त्याचा प्रकोप कमी व्हायला लागतो आणि ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा जेव्हा येतो तेव्हा घाम जास्त येऊन ते पाणी बाहेर पडतं पण भूक कमी व्हायला लागते.
1: हा.
0: पचनशक्ती हळूहळू मंद व्हायला लागते आणि ही पचनशक्ती मंद झाली की वातदोषाचा संचय व्हायला लागतो आणि मग तो वर्षा ऋतूतल्या गारव्याची त्याला जोड मिळाली की वर्षा ऋतूत वाताचा प्रकोप होतो.
1: बरं.
0: मग पुढे गेलं की मग शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप व्हायला लागतो आणि तो पित्ताचा संचय वर्षा ऋतूत सुरू झालेला आहे आणि ह्याच्या शरद ऋतूमध्ये तो पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे हे वात पित्त कफाचे प्रकोप संचय हे असे गतिशील किंवा एखाद्या सायकल प्रमाणे चालूच असतात. हे स्वाभाविकरित्या होत असतात. याला आपण काही करू शकत नाही पण आपण त्याच्याशी जुळवून नक्कीच घेऊ शकतो. आणि द सेम थिंग इज विथ अख्ख्या दिवसामध्ये पण असंच असतं. दिवसाची सुरुवात मध्य आणि शेवट आणि रात्रीची पण सुरुवात मध्य आणि शेवट हे क्रमाक्रमाने कफ पित्त आणि वात या तिन्ही दोषांचे प्रकोप होत असतात.
1: बरं.
0: आणि द सेम केसेस विथ जेवण. जेवल्यानंतर लगेच कफ प्रकोप होतो. जेवण पचत असताना मधल्या काळात पित्त प्रकोप होतो आणि जेवण पचलं की शेवटी वात प्रकोप होतो. तर दिवस ऋतू आणि भोजनाचा काल यानुसार वात पित्त कफाचं हे स्थित्यंतर हे सतत चक्र नेहमी क्रमाने चालू असतं.
1: अच्छा.
0: आणि म्हणून आपल्याला त्याच्याशी जुळवून घेतलं तर आपण आजारी कमी पडणार आहोत. म्हणजे एक सोपं उदाहरण द्यायचं झालं समजा याचं तर आता पचनशक्ती मंद झाली आहे म्हणून आपल्याकडे या काळात जास्तीत जास्त उपास येतात. सगळ्याच धर्मामध्ये येतात. म्हणजे खरेखुरे उपास साबुदाणा खिचडी करून खाऊन करण्याचे उपास नाही. त्याबद्दल पुढे आपण बोलूच. पण एकूण हे जे वर्षा ऋतू मधलं जे शैत्य आहे याच्यामुळे वाताचा प्रकोप व्हायला लागतो. आणि तुम्ही जे म्हणालात की जे ताप सर्दी खोकला हे का होतात मग तर मुख्य म्हणजे उन्हाळ्यात सगळे पाण्याचे स्रोत आटलेले आहेत सुकलेले आहेत आणि आता एकदम पाऊस पडायला लागला की तो सगळा चिखल त्या पाण्यामध्ये मिक्स होतो आणि गढूळ पाणी जे होतं त्याच्यामुळे मग जंतू किंवा कृमी किंवा पाणी दूषित झाल्यामुळे मग हे ताप सर्दी खोकला जुलाब उलट्या किंवा साथीचे जे अनेक रोग आहेत ते या काळामध्ये पसरायला.
1: अच्छा.
0: त्याशिवाय इतरही आपण बरेच रोग ह्याच्यामध्ये बघतो. तर जसे त्वचेचे रोग आहेत की जे दूषित पाण्यामुळे किंवा आता सुद्धा पूर जिथे आलेला आहे त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा जातो तेव्हा त्वचा रोगाचे पण अनेक प्रकार तिथे बघायला मिळतात.
1: बरोबर. कारण ते चिखल आणि दूषित पाणी जे आहे त्याचा त्वचेवरती सुद्धा परिणाम होतो. जसं पोटाचे विकार सुद्धा या काळामध्ये वाढत असतात.
0: ते दूषित पाणी प्यायल्यामुळे होतात किंवा पचनशक्ती मंद झाल्यामुळे सुद्धा होतात. अगदी फिल्टरचं पाणी प्यायलं असलं तरी पण त्यातून आपल्याला पोटाचे आजार काही लोकांना झालेले दिसतात. तर हे तुमच्या पचनशक्तीवर पण अवलंबून आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे एखाद्याला अगदी रस्त्यावरचं पाणी पिऊनही काही होत नाही एखाद्याला फिल्टरचं पाणी पिऊनही त्रास होऊ शकतो. तोही एक महत्वाचा मुद्दा आहे.
1: वर्षा ऋतूच्या काळामध्ये एकूण वात प्रकोप होतो हे कळलं पण त्याच्यामुळे कोणते आजार आणि त्याची कोणती लक्षणं दिसतात त्याविषयी सांगा ना.
0: बरं. तर वाताचे विकार तर वात म्हणजे शूल म्हणजे पेन. तर जिथे जिथे पेन आहे
1: वेदना आहेत
0: ते सगळं वाताचे रोग आहेत.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे वाताद्रुते नास्ति शूल म्हणजे त्या जिथे जिथे पेन आहे किंवा वेदना आहे तिथे वात हा दोष हा आहेच. म्हणजे अवरोध झाल्यामुळे आहे का कोणत्या कारणाने आहे हे वैद्य ठरवतात पण त्याच्यामुळे अगदी सगळ्यात पहिले येतात ते म्हणजे सांधे दुखीचे पेशंट.
1: अच्छा.
0: वर्षा ऋतूमध्ये सांधे लगेच जखडतात. कंबर दुखते पाठ दुखते गुडघे दुखतात किंवा क्रॅम्प्स येणं
1: पायात पेटके
0: येणं किंवा पायात गोळे येणं किंवा कुठलाही मसल एखादा जो आहे तो त्याच्यामध्ये क्रॅम्प येणं अशा प्रकारचे ज्याला आपण उसण मरण म्हणतो सामान्य भाषेमध्ये ते दमा त्याच्यानंतर पोटफुगी पोटदुखी पोटामध्ये गॅसेस धरणं मलावरोध कान दुखणं डोकं दुखणं अशा प्रकारचे विकार सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि त्याच्याशिवाय मगाशी ज्याचा उल्लेख केला ते सगळे तर आहेतच. म्हणजे त्वचा रोग आहेत ताप खोकला उलट्या जुलाब हे सगळं तर आहेच. कृमी हा पण एक खूप ह्या काळामध्ये बघायला मिळतो की जो दोन्ही कारणांनी होतो की दूषित पाण्यामुळे दूषित अन्नामुळे होतो आणि पचनशक्ती खराब असल्यामुळे सुद्धा होतो. त्याचं नेमकं कारण काय हे शोधून मग त्यावर आपल्याला त्याची चिकित्सा करावी लागते.
1: पण मग हे सगळे एवढे दोष आणि एवढे आजार टाळायचे असले तर आयुर्वेदामध्ये मुख्य महत्व जे आहे ते आहार विहाराला दिलं जातं. तर या आहाराविषयी आम्हाला काय सांगाल.
0: बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तर आयुर्वेदात त्यांनी म्हटलं की रोगा सर्वेपी मंदाग्नो. जर अग्नी मंद असेल तर सगळे रोग होऊ शकतात. आणि या पावसाळ्याच्या ऋतूत काय होतं की बाहेर वातावरणात ओलावा आहे दमटपणा वाढलेला आहे आणि त्यामुळे अग्नी मंदच असतो सगळ्यांचाच. फक्त कोरड्या हवामानात तो थोडा कमी मंद असतो. आपल्यासारखं जे मुंबईसारखं शहर आहे जिथे समुद्र जवळ आहे आणि मॉइश्चर हवेमध्ये दमटपणा खूप आहे इथे जास्त अग्नी मंद असतो.

0: बाराही महिने असतो पण तो पावसाळ्यात जास्त
1: जास्त जाणवतो.
0: जसं की पावसाळ्यात लाकडं आपण पेटवायला घेतली तर ती पटकन पेटत नाही कारण ती ओलसर असतात. इव्हन आपली काडेपेटी घरातली थोडीशी ओलसर असेल तर गॅस पटकन पेटत नाही. तर हे जे मॉइश्चर आहे किंवा हे जो दमटपण आहे या ओलाव्यामुळे अग्नी बंद आहे. आता साहजिकपणे मग आपला आहार कसा असायला पाहिजे की जो पचायला हलका असला पाहिजे.
1: या वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि हा वात नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे आजार हे टाळण्यासाठी आहारामध्ये काय काय बदल करावे लागतात त्याविषयी सांगा ना.
0: हां, मी मगाशी म्हटलं तसं की वर्षा ऋतू म्हणजे पाऊस पाणी सगळीकडे चिखल ओल म्हणजे ओलावा एकूणात वाढलेला असतो. तर बाहेरच्या निसर्गातही आपण बघतो की दमटपणा वाढला असेल तर पटकन लाकडं किंवा चूल पेटत नाही. किंवा आपली काडेपेटीची काडी सुद्धा बघा की ओलसर झाली असेल तर ती पटकन पेटत नाही. त्यामुळे अग्नी आणि पाणी याचं नातं विळा भोपळ्याचं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे निसर्गात पण आणि शरीरातही जलांश वाढलेला आहे. त्यामुळे शरीरातला अग्नी मंद झालेला आहे. बरोबर विरुद्ध आहे, हिवाळ्यामध्ये अग्नी चांगला कारण कोरडं हवामान असतं आणि जलांश कमी असतो त्यामुळे अग्नी चांगला पेटलेला असतो.
1: भूक लागते,
0: भूक चांगली लागते सणसणीत आणि पचतं पण. या विरुद्ध पावसाळ्यात असतं आणि त्यामुळे मग आपला आहार सुद्धा जलांश कमी असलेला पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात तर पचायला हलका आणि भाजका आहार पाहिजे.
1: अच्छा,
0: ज्याच्यातलं पाणी उडवलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ लाह्या यातलं पाणी काढलेलं आहे असा जो आहार आहे. किंवा जर पोळी खायची झाली तर त्याच्याऐवजी विस्तवावर भाजलेली भाकरी किंवा डायरेक्ट आपण भाकरी डायरेक्ट विस्तवावर भाजतो किंवा फुलका हा जास्त त्याच्यामध्ये चालेल घडीच्या पोळीपेक्षा किंवा पराठ्यापेक्षा. म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण जितकं कमी होत जाईल तसा तसा तो पचायला हलका होत जातो. आणि म्हणून हलका पचायला हलका भाजलेला आहार गरम जितकं खाऊ गरम ताजं तेवढं जास्त ते चांगलं आहे. कारण त्याच्याने पोट बिघडण्याची शक्यताही कमी आहे आणि पचनशक्ती मंद आहे त्याच्यामुळे गरम आणि ताजं असेल तर ते झटकन पचेलही. त्यामुळे तशा प्रकारचा आहार. मग आता आपल्याकडे बघा, आषाढ नवमी ते कार्तिकी नवमी हा जो एक चार महिन्याचा काळ आहे याला चातुर्मास असं आपण म्हटलंय परंपरेमध्ये.
1: आणि आषाढ नवमी म्हणजे कांदे नवमी.
0: कांदे नवमी, हा, तर त्याला सगळे लोक भजी वगैरे खाऊन
1: कांद्याची भजी
0: साजरा करतात. तर त्या आषाढ नवमीला हे कांदे घरातले सगळे संपवायचे.
1: अच्छा,
0: हा, आणि नंतर मग ते खायचे नाहीयेत. तर अशी म्हणून ती प्रथा आहे. आणि ह्यात एक छान तुम्हाला मला सांगावं असं वाटेल की आषाढ तळावा श्रावण भाजावा
1: बर
0: आणि भाद्रपद उकडावा.
1: अच्छा,
0: अशी साधारणपणे एक लक्षात ठेवायला सोपं असं सूत्र आहे,
1: तळणं भाजणं आणि
0: उकडणं. तर आता हा जो आषाढ आहे ह्याच्यामधल्या नवमी, आता तळणं का, आता आश्चर्य वाटत तुम्ही आत्ताच म्हणालात पचायला हलका आहार पाहिजे, मग आता हे तळण्याचं काय आहे. तर वात दोष जो आहे ह्याला हा रुक्ष गुणाचा आहे किंवा कोरड्या गुणाचा आहे आणि शीतगुणाचा. त्याच्या विरुद्ध आहे तेल.
1: हा,
0: आणि तेल जर नीट प्रकारे वापरलं, त्या तेलात उदाहरणार्थ फोडणीमध्ये वापरलं, मग त्या फोडणीमध्ये सढळपणे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मग हिंग ओवा मेथ्या असं सगळं हळद असं सगळं घातलं, तर मग त्याच्या त्या फोडणीवर बनवलेला जो पदार्थ आहे तो रुचकर पण होणार आहे आणि तो पचायला त्याच्यामुळे सहजपणे पचला जाणार आहे.
1: बर,
0: त्यामुळे तेलाचा अशा प्रकारे तेलाचा सढळ वापर करायचा. तेलकट पदार्थ खाणं या तळलेले पदार्थ खाणं असं सांगतच नाही होत आपण इथे. तर म्हणजे भजी तेलावर तरंगतात म्हणून ती पचायला हलकी आहेत असा पण निष्कर्ष काही लोक काढतात, तर तो चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे तळलेलं खावंसच वाटलं तर मग काय खायचं, त्याच्यामध्ये एक पापड किंवा कुरडया, जे तांदुळाचे पापड नाचणीचे पापड किंवा चिकवड्या कुरडया किंवा फ्रायम्स ज्याला आपण हल्ली म्हणतो, तर असे थोडेसे हलके तळलेले पदार्थ खायला हरकत नाही. किंवा छानपैकी भाजलेली कणसं मक्याची किंवा भुईमुगाच्या शेंगा ज्या साधारण आषाढी एकादशीला येतात बघा आपल्याकडे,
1: बरोबर,
0: तर या शेंगा भाजून खाणं केव्हाही जास्त छान.
1: अच्छा,
0: कारण भाजल्यामुळे त्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि त्या पचायला सोप्या होतात. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी लवकर जेवणं.
1: बर,
0: सूर्य असेल तोपर्यंत जेवून घेणं. पूर्वीचे एक म्हणत की दिव्यात वात आणि तोंडात हात. आता सगळ्या सिरियल्समुळे तोंडात हात कधी जाईल याची काही शाश्वती नाही आहे की 10 वाजतील का 9 वाजतील का 11 वाजतील. तर लवकर जेवणं हा एक की पॉइंट आहे याच्यामधला, की लवकर जेवलं तर सूर्य असतो तोपर्यंत अन्न सहजपणे पचतं. कारण सूर्य साक्षात अग्नी आहे आणि आपल्या आतला अग्नी जोपर्यंत सूर्य तोपर्यंत प्रज्वलित असतो. सूर्य मावळल्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागतो, त्याच्या मागचं सूत्र आहे.
1: पण हे मला वाटतं लवकर जेवणं हे एरवी सुद्धा चांगलंच ना.
0: हो, कायमच, पण ते ह्या काळात तर फारच चांगलं. किंवा आपल्याकडे आता बघा वेगवेगळ्या प्रकारचे उपास येतात, त्याच्यामध्ये एकदाच जेवायचं किंवा एकभुक्त, म्हणजे तो एक
1: श्रावणामध्ये विशेषतः
0: ते एकभुक्त दुपारचं जेवावं आणि रात्रीचं बंद करावं.
1: अच्छा,
0: हे जास्त फायद्याचं आहे रात्री जेवण आणि दुपारी उपास करण्याच्या ऐवजी. कारण दुपारी सूर्य डोक्यावर असतो तेव्हा जेवून घ्यावं आणि तेव्हा उपाशी राहू नये, आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यावर उपाशी राहावं. म्हणून त्या एकादशा ज्या येतात की दर 15 वड्यातून एक

0: दिवस उपास करायचा
1: आहे.
0: म्हणजे तुमचा जो बॅकलॉग सगळा आहे, आधी जमलेला जो आमदोष शरीरातला आहे, तो पचून जाणार आहे.
1: बरं.
0: आणि मग शरीर मोकळं होणार आहे. त्याच्यात रोगाला आवश्यक अशी भूमीच नाहीशी केली आपण, तर न रहेगा बास न बजेगी बासुरी. तर ते रोगाला जो कारणीभूत चिकटा किंवा आमदोष आहे किंवा न पचलेला अन्नांश आहे, तो उपास करून पचवून टाकायचा. तो पचवून टाकला की मग तुमचं पोट व्यवस्थित राहणार आहे. आणि पुढे एखादा रोगाचं बीज जरी आलं, जंतू जरी एखादा पोटात शिरला, तरी त्याला वाढायला अनुकूल वातावरणच नाही आहे तिथे. त्यामुळे तो तिथे टिकूनच राहणार नाही. इतके आपले पूर्वज हुशार होते की त्यांनी म्हणून सांगितलं की दर 15 दिवसात तो नकराव्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उपास करावा. तर अशी त्याच्या मागची योजना आहे.
1: पण ह्या उपवासाबद्दल सुद्धा म्हणजे अनेकदा एकादशी दुप्पट खाशी असंही आपल्याकडे म्हटलं जातं. साबुदाण्याची खिचडी असेल, वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, असे सगळे
0: नंतर आलेले काही प्रकार आहेत. ह्याच्या मागचा खरा उद्देश असा आहे की असा आहार एका वेळेस घ्या थोडासा, की जो करून ज्यामुळे तुम्ही दिवसभर राहू शकता. म्हणून मग ती कंदमुळं, कंद खाण्याची पद्धती आली. पण त्याचाही आपण युक्तिपूर्वक, जसं राजगिरा आहे किंवा वरी आहे ह्यासारखी लाह्या म्हणजे किंवा भासकी धान्य, ही आपण उपासाला खाऊ शकतो. ज्याला अगदीच सहन होत नाही उपाशी राहणं, अदरवाईज नुसतं कोमट पाणी पिऊन किंवा एखादा सूप घेऊन अशा प्रकारे उकडलेले मूग खाऊन अशा प्रकारे उपास करू शकतो. कुठे असं लिहिलेलं आहे की फक्त साबुदाणा खाल्ला कीच उपास होतो किंवा बटाटा खाल्ला की? ते आपण जिभेचे चोचले करण्याच्या दृष्टीने आपण या सगळ्या
1: चेंज ऑफ फूड
0: केलेलं आहे. आणखीन एक गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छिते, म्हणजे निर्लवण उपास करणं हे पण खूप फायद्याचं आहे.
1: अच्छा.
0: हा, तर लवण म्हणजे मीठ.
1: मीठ,
0: तर हे मीठ जे आहे ना हे अभिषंधी गुणाचं आहे. म्हणजे काय, तर ते पाण्याला आपल्याकडे खेचून घेतं, हायग्रोस्कोपिक असतं. त्यामुळे मीठ बघा, जर पावसाळ्यात थोडं उघडं राहिलं मुंबई सारख्या
1: ठिकाणी
0: ते शेदवतं म्हणतात. तर ते जे मीठ आहे हे शरीरात पण हेच काम करतं की जलांशाला पकडून ठेवतं. आणि त्यामुळे सांध्यात सूज येणं किंवा फुफ्फुसामध्ये सूज येणं किंवा कुठल्याही अवयवामध्ये सूज येते.
1: अच्छा.
0: मिठामुळे. तर म्हणून निर्लवण पथ्य म्हणजे आठवड्यातला एखादा दिवस किंवा एखादं जेवण हे बिन मिठाचं किंवा बिन मिठाचे उपासही करतात बघा या दिवसात. किंवा निर्जला एकादशी पण येते, या दिवशी पाणी नाही प्यायचं ही याच काळात येते. कारण पाण्याची गरज शरीराची कमीच आहे, तर म्हणून तुम्ही निर्जला एकादशी किंवा पाणी न पिता एखादी एकादशी करा. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे प्रकार आपल्याकडे या काळामध्ये सांगितले. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रोक्त उपवास कोणते कोणते आहेत आणि जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, निर्लवण किंवा निर्जला असे, अर्थात रोज नाही करायचे, अधून मधून आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून हे करू शकतो आपण. पण सामान्य माणसाने भाजका आहार, संध्याकाळी लवकर जेवणं, मोजका आहार घेणं हे करू शकतो. आता काही आहार म्हणजे रोजच्या जेवणाविषयी जर म्हणायचं झालं तर तांदूळही आपण भाजून घेऊन त्याचा भात केला.
1: हा, म्हणजे आपल्याकडे श्रावणात सोजी करतात, सोमवारी
0: करतात, किंवा मंगळागौरीची जी खिचडी असते ती मूग तांदूळ भाजून घेऊन केली जाते. तर ती त्याच्या मागे तोच उद्देश आहे की भाजून घेऊन केला तर तो उघड्या पातेल्यातला भात पेज वेरून टाकली, पेज काढून टाकली त्याची, तर त्याचा चिकटपणा कमी होतो.
1: बर.
0: आणि चिकटपणा कमी असेल की तो पचायला सोपा असतो.
1: पण एकीकडे असं पण म्हटलं तर म्हणजे आपण त्याचं सत्व काढून टाकतो.
0: नाही, सत्व काढून टाकतो ती पेज आपण घरातल्या एखाद्या मुलाला, छोट्या मुलाला देऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि ज्याला वजन कमी करायचंय किंवा ज्याला सडसडीत राहायचंय तो पाणी वेरलेला भात खाऊ शकतो.
1: अच्छा.
0: दुसरं म्हणजे दही, मीठ किंवा मैदा, चीज, बटर, सॉस, थंड पाणी हे सगळे विकृत कफ दोष वाढवणारे, आमदोष वाढवणारे, पचायला जड असे पदार्थ आहेत. तर हे शक्यतो या काळामध्ये अवॉइड केले पाहिजेत. मूग, मसूर, कुळीथ, विशेषतः कुळथाचं नाव मी घेईन, की त्याचं कढण या फॉर्ममध्येही घ्यावीत.
1: अच्छा.
0: म्हणजे भाजायचं, त्याच्यात भरपूर पाणी घालून शिजवायचं, ते पाणी काढायचं आणि त्याला फोडणी द्यायची, तूप, हिंग, जिरं, हळद, म्हणजे सूप थोडक्यामध्ये. आणि मग ते जे कडधान्य आहे त्याची आपण उसळ वगैरे करू शकतो. तर कुळीथ हा जो विशेषतः आहे पावसाळ्यात खावं असं कडधान्य आहे, म्हणजे आपल्याकडे कोकणामध्ये लोक जेव्हा लावणी करतात भाताची तेव्हा दिवसभर पावसात भिजत असतात आणि ते भिजल्यानंतर हातापायात पेटकी येणं, सर्दी पडस होणं, अंग दुखणं असा जो त्रास होतो याच्यावरचं कुळीथ हे उत्तम औषध आहे.
1: अच्छा.
0: आणि म्हणून कुळथाचं पिठलं ही कोकणामधली एक खास अशी रेसिपी आहे.
1: अगदी.
0: आणि ते लसूण घालून छान पिठलं करायचं. किंवा दुसरा पण एक पदार्थ मी सांगते असा, म्हणजे कुळथाचं माडग असं म्हणतात त्याला.
1: अच्छा.
0: तर त्या कुळथाच्या पिठामध्ये गुळ आणि पाणी घालून ते शिजवायचं आणि मग त्याच्यात तूप घालून ते गोड ते माडग प्यायचं. हे पण अतिशय चांगलं सर्दी पडशावरचं औषध आहे, उष्ण आहे आणि म्हणून त्याच्यात तूप घालून घ्यायचं. तर हे कुळथाची एक ही.
1: तसं आपल्याकडे कुळथाचं जरा तिखट असं करून त्याला गरम मसाल्याचे काही पदार्थ घालून त्याने सुद्धा सर्दी बाहेर पडते असं म्हणायचं.
0: कुळीथ हा उत्तम म्हणजे कफनाशक आहे आणि वातनाशक आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे ज्याला मुतखडा होतो त्याच्यावरचंही कुळीथ हे उत्तम औषध आहे.
1: बरं,
0: त्याचं पाणी

0: अन्नाने मुतखडा सुद्धा नाहीसा होतो. त्याच्याच प्रमाणे जुनी धान्य वापरणं, म्हणजे जुनी धान्य वापरण्यामागे तीच कल्पना आहे की त्यातलं पाणी निघून गेलेलं, ती पचायला हलकी होतात, किंवा उन्हात वाळवून ठेवायची चांगली मे महिन्यामध्ये आणि मग ती वापरायची. मगाशी मी सांगितलं की गळीच्या पोळीपेक्षा भाकरी फुलका हे जास्त आपल्याला खाऊ शकतो, आणि पाव जो ज्याला घरोघरी सध्या अगदी अढळ पद मिळालेलं आहे, तर तो पाव अगदी खायची वेळच आली तर तो किमान भाजून खावा, म्हणजे टोस्ट करून खावा आणि त्याला थोडस तूप लावून किंवा असं खावा. मोहरी, हिंग, ओवा, मेथी, जिरं हे सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, त्याच्यात विशेषतः मेथी आणि ओवा, तर हे पोटामध्ये वात धरणं किंवा गॅस धरणं किंवा सांधे दुखणं याच्यावरची उत्तम औषधं आहेत, आणि त्याच्यामुळे याचा वापर फोडणीमध्ये किंवा कुठलाही पदार्थ आपण बनवला तर तो करताना या गोष्टींचा वापर करावा.
1: अच्छा,
0: आता चातुर्मासात आपल्याकडे कांदा, लसूण किंवा धार्मिक कारणासाठी हे बऱ्याच ठिकाणी वर्ज्य करायला सांगितलं, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर लसूण हा मला वाटतं माफक प्रमाणात वापरायला हरकत नाहीये. कांदा नक्कीच वापरू नये, पण लसूण हा वापरू शकतो, कारण तोही वातशामक आहे आणि वातावरचे जेवढे आजार आहेत त्याच्यासाठी लसणीचा आपण स्वयंपाकामध्ये किंवा त्याचं तेल करूनही कान दुखतो, त्याच्यामध्ये लसणीचं तेल करून ते कानामध्ये घालणं अर्थात ते वैद्यकीय सल्ल्याने करण्याची गरज आहे. तर असे काही स्वयंपाकातले पदार्थ आहेत की जे आपण या काळामध्ये अवश्य वापरात ठेवावे.
1: आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांनी वर्षा ऋतूतल्या आहार विहारासंदर्भात आपल्याला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. उर्मिला, ते आता अगदी जाता जाता मगाशी तुम्ही जी पंचसूत्री सांगितली होती ती सांगता का?
0: हो नक्कीच, म्हणजे सगळ्यांना एवढा एक तास आपण बोलतोय तर त्याचा एक टेक होम मेसेज त्याच्यामुळे नक्की असा कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पचायला हलका, ताजा, गरम आणि भाजलेले अन्न खाणं, नंतर मर्यादित प्रमाणात पाणी पिणं, तिसरं मीठ कमी खाणं किंवा मीठ जास्त असणारे पदार्थ कमी खाणं, आवश्यकतेनुसार उपास करणं आणि आहारामध्ये भाजलेल्या अन्नाचा समावेश जास्त करणं, ही जी पंचसूत्री आहे ही जर आपण आता येत्या या 2-3 महिन्यात पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत जर अंमलात आणली तर बऱ्याचशा रोगांपासून आपलं चांगलं संरक्षण होणार आहे आणि आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहणार आहे.
1: वा, आहाराच्या माध्यमातून आपण एका परीने रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही पंचसूत्री खूप उपयुक्त आहे. आपण इथे आलात आणि आम्हाला ही माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद देते. नमस्कार.
0: धन्यवाद.

श्रोतेव, आरोग्य दर्पण मालिकेत वर्षा ऋतूमधील आहारविहार याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य उर्मिला पेटकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आहे.

श्रोते आणि आता क्रीडा विश्वातली आनंदाची बातमी जाणून घेऊया. आशियाई क्रीडा 2026 या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकारात पदकं जिंकण्याची आपली मालिका सुरू आहे. त्यात भारताने इंडोनेशियाचा 17-1 असा दणदणीत पराभव करत आशियाई क्रीडा स्पर्धेतली आपली मोहीम दमदार ठेवली आहे. पहिल्या सत्रात भारताने 9-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या क्वार्टरअखेर ही आघाडी 14-1 झाली तर अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने आणखी 3 गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दीपिका, सुनिलिता टोप्पो, लालरे मसियामी, ऋतुजा पिसाळ, साक्षी राणा, सलीमा टेटे, नवनीत कौर आणि इशिका चौधरी यांनी भारतासाठी गोल केले. अखेरच्या टप्प्यात नवनीत कौर आणि साक्षी राणाने आणखी गोल करत भारताचा विजय अधिक मोठा केला. इंडोनेशियाकडून अदिती इनेन्सेनने एकमेव गोल केला. मात्र संपूर्ण सामन्यात भारताचं वर्चस्व कायम राहिलं आणि 16 गोलांच्या फरकाने भारताने सामना जिंकला. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या हॉकी महिला संघाचा दणदणीत विजय आपला सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूरहून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 11 तसंच विविध राज्यातल्या विधान परिषदेच्या 28 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर. 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज गुजरातमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं सरकारचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बीएल वर्मा, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बसपचे रामजी आणि इतर 6 जणांचा

0: कार्यकाळ 25 नोव्हेंबर रोजी संपत आहे. उत्तराखंडचे नरेश बन्सल यांचा कार्यकाळही 25 नोव्हेंबरलाच पूर्ण होत आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. याशिवाय उत्तर प्रदेशातल्या 11, बिहारमध्ये 8, महाराष्ट्रातल्या 5 आणि कर्नाटकातल्या 4 जागांसाठी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणाही आज झाली. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील 29 तारखेला सुरू होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPIचं कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथे होणाऱ्या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मुर्मू 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थ विरोधी कृती दल प्रमुखांच्या 3रा राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून भावी पिढ्यांचं संरक्षण करण्यासाठी ही 2 दिवसीय परिषद होत आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलांचे प्रमुख सहभागी होत आहेत. संयुक्त संकल्प आणि सामूहिक जबाबदारी ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा, मागणी आणि त्यामुळे होणारं नुकसान कमी करणं यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीनं धोरण निश्चिती आणि अंमलबजावणी यावरही या परिषदेत चर्चा केली जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग न अवलंबता चर्चेतून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसंच बँक सेवा अखंडित सुरू ठेवाव्यात

असं आवाहन सरकारनं केलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इतर काही संघटनांनी सार्वजनिक बँकांमधले कर्मचारी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान देशव्यापी संपावर जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर सरकारनं हे आवाहन केलं आहे. 5 दिवसांचा आठवडा लागू करणं, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना मागे घेणं या दोन प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जात आहेत. जपान इथे सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्रीचरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं आज दक्षिण कोरियाला 63-31 फरकानं हरकवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्क इथं गेले आहेत. येत्या 26 तारखेला ते जागतिक नेत्यांना संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकींची सुरुवात त्यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी संवाद साधत केली. दोन्ही देशांदरम्यानच्या विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारीची गती नियमित बैठका आणि दूरध्वनीवरच्या चर्चांमुळे कायम राहिल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आज जागतिक गेंडा दिवस साजरा होत आहे. जगामध्ये शिल्लक असलेल्या गेंड्यांच्या 5 प्रजातींचं संरक्षण ही यंदाची संकल्पना आहे. या निमित्तानं गेंड्यांना आवश्यक असणारा अधिवास संरक्षित करणं

0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या मोठ्या खंडामुळे संकट निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्यात पावसाची 78% तूट नोंदविण्यात आली होती, तर सप्टेंबर महिन्यातही आतापर्यंत 35% कमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात तब्बल 55 दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला होता. यामुळे कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांवर परिणाम झाला होता. उत्पादनात सुमारे 50% घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जिल्ह्यात 8,66,016 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यापैकी 4,95,322 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली होती, तसेच पाते आणि फुले मोठ्या प्रमाणात गळत होती. यवतमाळ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 821 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले होते. डीपीसीच्या कामांचा दर 2 महिन्यांनी आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश देण्यात आले होते. कामांमध्ये विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही देण्यात आला होता. जिल्हाधिकारी विकास मीना यांनीही जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची सुचविलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले होते. निधीचा कालमर्यादेत 100% वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या होत्या. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीहून यवतमाळकडे पायी निघालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बाभुळगाव येथे भेट घेतली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मुक्कामाला थांबलेल्या 200+ विद्यार्थ्यांशी त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास संवाद साधला होता. विद्यार्थ्यांनी विविध अडचणी आणि तक्रारी मांडल्या होत्या. प्रकल्प अधिकारी आणि विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढवून प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचे 20 दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलनही चर्चेनंतर स्थगित करण्यात आले होते. आदिवासींच्या 12,500 रिक्त जागांची भरती, पेसा आणि नॉन पेसा पदांवरील संधी तसेच शिक्षक भरतीतील पदांबाबत विद्यार्थ्यांनी मागण्या मांडल्या होत्या. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिले होते. नेर तालुक्यातील नवाबपूर येथे महावितरणचे 33/11 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून हे उपकेंद्र उभारण्यात आले होते. यामुळे परिसरातील सुमारे 600 कृषी वीज ग्राहकांना लाभ मिळणार होता. यापूर्वी शिरजगाव उपकेंद्रावर वाढत्या कृषी पंपांमुळे विद्युतभार वाढला होता. परिणामी परिसरातील ग्राहकांना अपेक्षित दाबाचा वीजपुरवठा मिळण्यात अडचणी येत होत्या. यवतमाळ एसटी महामंडळाच्या आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या होत्या. पालकमंत्री संजय राठोड आणि आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले होते. यावेळी नवीन बसची पाहणी करून त्यातील सुविधांची माहिती घेण्यात आली होती. कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत प्रारूप मतदार याद्या संबंधित मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नागरिकांनी आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी केले होते. मतदारांना दावे आणि हरकती 30 सप्टेंबरपर्यंत मांडता येणार होत्या. यवतमाळ जिल्ह्यावरील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा हा कलंक दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश हेलोंडे यांनी दिले होते. मिशनच्या योजनांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला होता. प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, हेल्पलाईनचा प्रचार करणे आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून देणे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि कृषी यंत्रांच्या उपलब्धतेवरही भर देण्यात आला होता. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाचे स्वागत केले होते. पोलीस प्रशासनाने कर्णकर्कश डीजे आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाद्यांना परवानगी नाकारल्याने ढोलकी, टाळ आणि मृदुंगाच्या गजरात गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती. यामुळे ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश देण्यात आला होता.

0: आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका पद्मा देसाई।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका पद्मा देसाई यांच्या बंधमुक्त होताना या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: बंधमुक्त होताना हे आत्मचरित्र हे जणू भारतीय महिलेच्या सीमोल्लंघनाची यशोगाथा आहे. मूळ पुस्तक ब्रेकिंग आउट म्हणजे बंधन तोडणं हे पद्मा देसाई यांनी लिहिलं आहे आणि त्याचा अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी मराठीत केला आहे. हे पुस्तक 2009 मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालं आहे. पद्मा देसाई यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. नुकत्याच त्या 94 वयाच्याहून स्वर्गवासी झाल्या. बरीच बक्षिसं मिळवलेलं हे पुस्तक त्यांनी आपल्या विधवा काकीच्या स्मृतीस अर्पण केलं आहे. सूरत प्रांतातील एका पारंपरिक गुजराती ब्राह्मण कुटुंबात 1931 जन्मलेल्या सुरक्षित आणि कर्मठ वातावरणात वाढलेल्या पद्माताईंनी आयुष्यात खूप संघर्ष केला. केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर त्या मुंबईत शिकायला आल्या, पण मुंबईत आल्यावर एका मोहाच्या क्षणी त्या एका अन्य तरुणाच्या मोहजालात फसल्या. पद्माताईंनी त्या तरुणाशी लग्न केलं, जे सुखद नव्हतं, खूप जुना काळ तो. नंतर परत त्या प्रेमविवाहाच्या निष्प्रेम लग्नबंधनातून मुक्त होण्यासाठी सुद्धा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. आत्मचरित्रपर अशा या पुस्तकात पद्माताईंनी आलेल्या सर्व संकटांचे वर्णन केलं आहे. अनेक खटपटी करून त्यांनी अमेरिकेतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवली. अतिशय छान आणि विविध क्षेत्रातली अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. अर्थशास्त्राबद्दलचे काही सिद्धांत, रशिया आणि अमेरिकेतल्या काही आधुनिक पद्धती आणि त्या काळातील सुरतचं वर्णन हे सर्व त्या काळातील परिस्थितीला अनुरूप असलेलं आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतं. पुढे पद्माताईंनी विरोध स्वीकारून पुनर्विवाह केला. अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांना अनुराधा नावाची एक मुलगी झाली. अर्थात शेवटी सगळं गोड झालं. मात्र जीवनातील चढ उतार, विरोध, आरोग्याचे प्रश्न हे सर्व सहन करताना त्यांनी दाखवलेली जिद्द आणि त्यांचा संघर्ष खरोखर वाचण्यासारखा आहे. किरकोळ आजार देखील बरा होत नसला की माणूस अस्वस्थ होतो आणि अंधश्रद्धेच्या मागे लागतो. काहीतरी उपाय सापडेल असं म्हणून अनपेक्षित संकटाला देखील आमंत्रण देतो. पण केवळ आणि केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागा

0: हे मनावर ठसवण्याचे काम हे पुस्तक करते. विविध प्रसंगांची उत्कंठापूर्व गुंफण या पुस्तकात केल्यामुळे ते सोपं वाटतं. या जीवनप्रवासात मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय असं वेगळं वेगळं विश्लेषण पद्माताईंनी केलं आहे. हे पुस्तक कित्येक वर्ष भारतात किंवा परदेशात राहून जगाचे विविध अनुभव घेऊन समृद्ध झालेल्या लेखिकेचं आत्मचरित्र आहे. वैचारिक बैठक देखील या पुस्तकात बघायला मिळते. 2023 या वर्षी पद्माताईंचं निधन झालं, पण जुन्या काळच्या स्त्रियांनी केलेले संघर्ष आणि ज्या संकटांना त्यांनी तोंड दिलं ते खरोखरच वाचण्यासारखं आहे. तो जणू काही आपल्या भारतीय संस्कृतीचा, परंपरेचा एक वारसा, एक ठसा असं आपण समजायला हरकत नाही.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला लेखिका पद्मा देसाई यांच्या बंधमुक्त होताना या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन हा खूप महत्वाचा आणि फायदेशीर मत्स्य व्यवसाय आहे, कारण यामध्ये माशांची वाढ जलद होते आणि पिंजरा तयार करण्यासाठी कमी खर्च येतो. पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन करण्यासाठी कमी गुंतवणूक लागते, तसंच ही पद्धत सुलभ आहे. यामध्ये केवळ तलावाचा काही भाग वापरासाठी घेऊन करता येतो. या व्यवसायातून रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतात. पिंजऱ्यातील माशांच्या खाद्याचं, वाढीचं, रोगराईचं व्यवस्थापन करणं सोयीस्कर असतं. आपत्कालीन परिस्थितीत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. माशांची काढणी सुलभ असते. असे पिंजरा मत्स्यपालनाचे फायदे आहेत. पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धनासाठी पिंजरा हा चारही बाजूनी बंद असतो आणि वरची बाजू ही खाद्य देण्यासाठी आणि हाताळणीसाठी उघडी असते. पिंजऱ्याचे स्थिर पिंजरा, तरंगणारा पिंजरा आणि बुडलेला पिंजरा असे प्रकार असतात. भारतात बहुतांशी स्थिर आणि तरंगणारे पिंजरे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. त्याचप्रमाणे गोलाकार, घन आकार, आयताकृती, चौरस आणि मुख्यतः चौकोनी आकाराचे पिंजरे हे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाकरता वापरले जातात. पिंजरा तयार करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे यामध्ये बांबू, प्लॅस्टिकची टाकी, नट आणि बोल्ट, सिंकर, अँकर, जाळी, स्टील, GI म्हणजेच गॅल्वनाइज लोह, PVC, हाय डेन्सिटी पॉलिइथिलिन पाईप आणि दोरी या सर्व साहित्याचा वापर करून पिंजरा तयार केला जातो. पिंजऱ्याची जागेची निवड आणि त्यासाठी घ्यायची जी काळजी आहे, तर यामध्ये जलाशयाची खोली सरासरी 10 मीटर असावी. पिंजऱ्याच्या जागेत वर्षभर किमान 10 मीटर पाण्याची खोली असणं आवश्यक आहे. पाण्याची गुणवत्ता चांगली असावी. औद्योगिक प्रदूषणापासून मुक्त असणं आवश्यक आहे. तसंच पिंजऱ्याची जागा वाऱ्यापासून, लाटांपासून आणि पुरापासून संरक्षित असावी. ज्या ठिकाणी पिंजरे स्थापित केले आहेत त्या ठिकाणी रस्ते आणि जलवाहतुकीची सुविधा असणं आवश्यक आहे. पिंजरा मत्स्य संवर्धनासाठी प्रामुख्यानं कटला, रोहू, मृगळ, मरळ, पंगस, गिफ्ट, तिलापिया इत्यादी माशांचं संवर्धन.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी संतोष जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत PCOD तसंच थायरॉइडमधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद.
1: PCOD, PCOS किंवा थायरॉइड या समस्यांमध्ये आहारात कसा बदल केला गेला पाहिजे?
2: तर PCOD आणि थायरॉइड ह्या दोन गोष्टी कसं असतं ना की आहारामध्ये जेव्हा आपण बदल करत असतो तेव्हा आम्ही काय करतो की आता हिस्ट्री घेतली समजा तर आपल्याला आधी पाया बसवावा लागतो. हा जो पाया आहे तो कार्बोहायड्रेट प्रोटीन्स आणि फॅट्स याचा बॅलन्स आधी करून घ्यायला पाहिजे. तर PCOD मध्ये पण थायरॉइड मध्ये पण याचा बॅलन्स करून घ्यायला पाहिजे. मग या दोन्हीचे प्रिन्सिपल्स ऍक्च्युली जे मेडिकल न्यूट्रिशन थेरपी आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सेम आहेत की तुम्ही कार्बोहायड्रेट्स 50% वर आणले पाहिजेत, तुमचे आहारातले प्रोटीन्स तुम्ही वाढवले पाहिजेत. आणि स्पेसिफिकली ह्या दोन्हीसाठी जे काही केलं जातं ते असं आहे की PCOD साठी पाया बसल्यानंतर वरची जी ट्रीटमेंट आहे हार्मोनल बॅलन्ससाठी तर त्याच्यामध्ये सीड सायकलिंग केलं जातं. सीड सायकलिंग म्हणजे काय आहे? तेलबिया आहेत ठराविक ज्या आम्ही पाळी येते आपली महिन्याला येते तर ते डिवाईड केलेलं असतं पहिले 14 दिवस आणि नंतरचे 14 दिवस. तर पाळी आलेला दिवस तो पहिला दिवस, तिथून 14 दिवस आम्ही दोन प्रकारच्या बिया सकाळी खायला सांगतो, एक मेथी दाणे आणि दुसऱ्या भोपळ्याच्या बिया. याचं प्रमाण जे आहे हे सुरुवातीला कमी ठेवतो 1 टीस्पून आणि नंतर ते 1 to 2 टेबलस्पून पर्यंत न्यावे लागतात हळूहळू प्रत्येक सायकलनुसार. तेच सेकंड फेज जी असते म्हणजे 14व्या दिवसापासून ते तुमची पाळी येईपर्यंतचा दिवस 28 दिवस 30 दिवस काही असतील ते, तर त्या दिवसांमध्ये जे आहेत ते दुसऱ्या 2 सीड्स वापरल्या जातात, तीळ आणि सूर्यफुलाच्या बिया. हे देखील सुरुवातीला सेम आधीच्या फेज 1 सारखं फेज 2 मध्ये सुरुवातीच्या काळात 1 टीस्पून घ्यायचंय आणि नंतर ते हळूहळू वाढवत तुम्ही 1 to 2 टेबलस्पून पर्यंत नेऊ शकता. तर याने होतं काय? तर याने एक हार्मोनल बॅलन्स यायला खूप मदत होते PCOD मध्ये किंवा PCOS मध्ये. थायरॉइड मध्ये काही केलं जातं तर थायरॉइड मध्ये ठराविक क्रुसिफेरस फॅमिलीच्या गोष्टी असतात की ज्या आम्ही अवॉइड करतो, जसं कोबी, फ्लावर, ब्रोकोली. तर या गोष्टी कमी प्रमाणात खायच्या, पूर्ण बंद नाही केल्या तरी चालतात. पण बंद करावी लागणारी गोष्ट सोयाबीन आहे. हा तर थायरॉइडचे जे पेशंट्स असतात ना त्यांना सोयाबीन खाल्लेलं चालत नाही. बऱ्याच लेडीज काय करतात, जिमला जातात वजन कमी करण्यासाठी. थायरॉइड म्हटलं की ते वजन कमी करणं, वजन लठ्ठपणा हेच आपल्या डोक्यात येतं किंवा येणारे पेशंट्स पण माझ्याकडे मोस्टली थायरॉइडने वजन कमी करण्यासाठी असं येतात. तर त्या काय करतात, जिमला जातात आणि जिम नंतर ते प्रोटीन सप्लिमेंट वापरतात. म्हणजे सप्लिमेंट मिळतात ना त्याला लेबल्स इन्ग्रेडियंट्स असतात तर त्याच्यामध्ये ते बघावं लागतं की त्याच्यात सोयाबीन आहे का नाही. तर मी हे नक्की सांगेन थायरॉइड पेशंटसाठी की जर का ते वजन कमी करण्यासाठी जिम करत असतील आणि ते सप्लिमेंट्स युज करत असतील तर चेक करा की त्याच्यामध्ये सोयाबीन नाहीये, कारण त्याचा मग तुम्हाला इफेक्ट नाही होणार, उलट तुमचा बॅलन्स, हार्मोनल बॅलन्स बिघडणार जास्त त्याच्यामुळे.
0: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण PCOD आणि थायरॉइड मधील आहार याविषयी वैद्यकीय आहार तज्ज्ञ डॉक्टर नीलम जंगम यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आणि संवादक होत्या ऐश्वर्या पटवर्धन आणि सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अशफाक अत्तार यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा अभिमान असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहोत.

0: पश्चिम घाटाच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांमध्ये वसलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण वन्यजीव संवर्धन प्रकल्प आहे. सन 2009 भारत सरकारने या परिसराला अधिकृत व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर या जंगलाच्या संरक्षणाला नवं बळ मिळालं आणि वाघांसह इतर वन्यजीवांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. या प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचा समावेश होतो. सुमारे 1160 चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्र व्यापलेल्या या प्रकल्पात घनदाट सदाहरित जंगले, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या, वेगवान ओढे, धबधबे आणि निसर्गरम्य पठारे पाहायला मिळतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा युनेस्कोने मान्यता दिलेल्या पश्चिम घाट जैवविविधता क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. पश्चिम घाटाला जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या 8 प्रमुख प्रदेशापैकी एक मानलं जातं. त्यामुळे येथील वनसंपदा आणि वन्यजीवाचं संवर्धन हे राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही महत्त्वाचे मानले जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अर्थातच वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन करणं. मात्र त्याचबरोबर बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, रानडुकर, साळींदर आणि विविध प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंही येथे संरक्षण केलं जातं. जंगलातील जैवसाखळी टिकवून ठेवण्यात या सर्व प्रजातींची महत्त्वाची भूमिका असते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पक्षीप्रेमींसाठीही एक स्वर्गच मानला जातो. या प्रकल्पाचे कोअर झोन आणि बफर झोन असे दोन भाग आहेत. कोअर झोन हा पूर्णतः संरक्षित भाग असून येथे वन्यजीवांच्या नैसर्गिक जीवनात कमीत कमी मानवी हस्तक्षेप ठेवला जातो. बफर झोनमध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि शाश्वत विकासाचे उपक्रम राबवले जातात. सह्याद्रीचं जंगल हे केवळ वन्यजीवांचं घर नसून लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. वारणा, कोयना यासह अनेक नद्यांचं उगमस्थान या पर्वतरांगामध्ये आहे. या जंगलामुळे पावसाचं पाणी साठवलं जातं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वन विभागाच्या माध्यमातून विविध संवर्धन उपक्रम राबवले जातात. वन्यजीव गणना, कॅमेरा ट्रॅपिंग, गस्त पथके यासह जलसंधारण आणि जैवविविधता अभ्यास अशा अनेक उपक्रमांमुळे जंगलाचे संरक्षण अधिक प्रभावीपणे केले जाते. गेल्या काही वर्षात या परिसरात इको टुरिझम म्हणजेच पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. चांदोली, कोयना, गुडेपाजगणी, उदगिरी आणि प्रचितगड परिसरात निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि संशोधक मोठ्या प्रमाणावर भेट देतात. वन्यजीव निरीक्षण, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हा परिसर विशेष लोकप्रिय ठरू लागला आहे. मात्र पर्यटन वाढत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. जंगलात प्लास्टिक टाकू नये, वन्यजीवांना त्रास होईल असं वर्तन करू नये, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि वनविभागाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या यशामध्ये स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वनसंवर्धन समित्या, स्वयंरोजगार उपक्रम, पर्यावरण जनजागृती आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्थानिक नागरिक जंगल संरक्षणात सक्रिय योगदान देत आहेत. त्यामुळे जंगल आणि माणूस यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत आहे. श्रोते हो, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा केवळ वाघांचं संरक्षण करणारा प्रकल्प नाही तर तो निसर्ग, वन्यजीव, जलसंपदा आणि मानव यांच्या सह अस्तित्वाचा एक उत्कृष्ट आदर्श आहे. जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणं ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याविषयी अश्फा कत्तार यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. पाचशे 37.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत श्रोतेहो. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची 7 संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची 7 जयवंत फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

कल्याणी साळुंखे यांनी गायलेला राग वृंदावनीचा रंगशोध आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवी मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. सन 2000

0: 9 चा मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध संवर्गांची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 या प्रकल्पांच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्काने विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठीच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे आमदार अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या 11 जागांसाठीही द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडमधल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूरमध्ये ते आज वार्ताहरांशी बोलत होते. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: राज्याच्या मुद्रांक शुल्क विभागामध्ये आम्ही हा प्रयत्न केला आहे की जे व्हिजा पासपोर्ट टाईप जे मॉडेल ऑफिसेस आहे त्याचप्रमाणे नोंदणी आपला मुद्रांक रजिस्ट्री विभाग याचे कार्यालय मॉडेल करायचे. आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 मॉडेल कार्यालय करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आता शासकीय अधिकारी आमचा असणार आहे, पण बाकी जो आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, बाकी अधिकारी कर्मचारी हे खाजगी असणार आहे.
0: नोंदणी कार्यालयांमध्ये नागरिकांना गतिमान आणि आधुनिक सेवा सुलभपणे मिळावी याकरता तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांकरता मदत मागितली तर केंद्र सरकार मदत देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेबद्दल काँग्रेस जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पीक विमा नसला तरी शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक नियमावलीची वाट न बघता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मंधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा फटकावल्या. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघाने आज दक्षिण कोरियाला 63-31 अशा गुणफरकानं हरवलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघांनी यशस्विनी घोरपडेचे 2 आणि श्रीजा अकुलाच्या 1 विजयामुळे थायलंडला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघाने 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतला प्रवेश पक्का केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या 2 सूत्र

0: मूल्यांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध करून दिलेली डिजिटल सुविधा UPI बद्दल.
1: संगणक आणि इंटरनेटच्या शोधानंतर मानवी जीवनाचा कोपरान कोपरा तंत्रज्ञानानं व्यापला आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतही तंत्रज्ञानानं क्रांती घडवली आहे. भारतात UPI सुविधा सुरू झाल्याला 10 वर्ष झाली. वित्तीय क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापरातला हा मैलाचा दगड मानला जातो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी ते मोठमोठ्या रकमांचे व्यवहार UPI मार्फत करणं सहज सोपं झाल्यानं सामान्य माणसाच्या जीवनात सुलभता आली आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजगत्या पैसे पाठवणं तसंच एकाच वेळी अनेक बँक खाती जोडणंही युनिफाईड पेमेंट इंटरफेसमुळे शक्य झालं आहे. ही सेवा अहोरात्र उपलब्ध असल्यानं अनेक व्यवहार विना रोकड आणि विना जोखीम करता येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या UPI कौतुक झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी आयोजित ग्लोबल फिनटेक परिषदेत याबद्दल सांगितलं. फिनटेक क्षेत्रात आज एक मोठा वाटा व्यवहारांचा असून त्याच्या कक्षा रुंदावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
2: अब फिनटेक मार्केट में पेमेंट्स के साथ साथ क्रेडिट ट्रांजेक्शन का हिस्सा भी बढ़ना चाहिए, इंश्योरेंस का हिस्सा बढ़ना चाहिए, सेविंग्स इन्वेस्टमेंट्स और पेंशन का हिस्सा बढ़ना चाहिए. साथियों, मैं समझता हूँ फिनटेक देश की उस ताकत को उभार सकता है जो अभी ट्रेडिशनल फाइनेंशियल मॉडल्स की रीच से बाहर है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी गुजरातमधल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रथमच देशाच्या राजधानीबाहेर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्यानं तो भारतीय चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान समजला जातो. यामध्ये कथा, कथाबाह्य चित्रपट, चित्रपटविषयक लेखन अशा विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीचा गौरव करण्यात येतो. एकतानगर इथं होणाऱ्या या सोहळ्याला देशभरातले नामवंत चित्रपट कलावंत सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क कार्यालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. आजची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पावसाने ओढ दिल्यामुळे उद्भवलेल्या टंचाई परिस्थितीविषयी दुष्काळाची पहिली अधिसूचना येत्या शनिवारपूर्वी जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. प्राथमिक माहितीच्या आधारे उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. दुष्काळ सदृश स्थितीचा आढावा घेऊन उपाय सुचवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होईल तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. 72वा राष्ट्रीय चित्रपट सोहळा गुजरातमध्ये केवडिया इथं एकतानगर परिसरात सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते

0: विविध गटातले पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघानं श्रीलंकेचा पराभव करून या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावा केल्या आणि त्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावात गारद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनुजा वाळुंजकर यांचं गायन राग आहे पुरिया धनाश्री. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात, ढूंढ न जाऊ द्रुत ख्याल 3 तालात, श्याम मुरारी बनवारी गिरीधारी. त्यांना तबला साथ निषाद चिंचोळे यांची, संवादिनी आनंद गानू. ऐकूया अनुजा वाळुंजकर यांचं गायन राग पुरिया धनाश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण अनुजा वाळुंजकर यांचं गायन ऐकलं, राग पुर्या धनाश्री. त्यांना तबला साथ निषाद चिंचोळे यांनी केली, संवादिनी साथ होती आनंद गानू यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: शिवणीच्या आजच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढाला पाणकळा सृष्टीला

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉन्ग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉन्ग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हां, म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्टब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशावेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत,

तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं. आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 6:00. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय. बँक कर्मचाऱ्यांनी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं सरकारकडून आवाहन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
1: गेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे आता जवळपास जो प्राथमिक डेटा आहे तो सगळा कलेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्याच्या आधारावर दुष्काळाच्या संदर्भातली पहिली आपली जी अधिसूचना आहे ही शनिवारपूर्वी आम्ही काढणार आहोत, ज्याच्यामध्ये दुष्काळ कुठे आहे आणि त्याच्या काय उपाययोजना आहेत या संदर्भातली ही अधिसूचना असेल. एखादा भाग सुटला तर तो भाग त्यानंतर समाविष्ट करता येईल अशा प्रकारची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
0: दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांसाठी या मंत्रिमंडळ उपसमितीला सर्वाधिकार देण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
1: फील्डवरच्या परिस्थिती अनुरूप सातत्याने जे निर्णय घ्यावे लागणार आहे त्याकरता मंत्रिमंडळाने महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे, ज्यामध्ये श्री गिरीश महाजन, श्री गुलाबराव पाटील, श्री संजय राठोड, श्रीमती पंकजा मुंडे, श्री दत्तामामा भरणे, श्री जयकुमार गोरे, श्री प्रताप सरनाईक, श्री मकरंदाबा पाटील आणि श्री बाबासाहेब पाटील असे या समितीमध्ये मंत्रिमंडळ उपसमितीत असतील.
0: राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. याशिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. याबाबतही ही मंत्रिमंडळ उपसमिती काम करेल. दरम्यान कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून वर्ष 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. धस यांनी आज बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या मागणीचं निवेदन त्यांना दिलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई तर पशुपालकांना चारा आणि पाणी उपलब्ध करून द्यावं असं या निवेदनात म्हटलं आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून सेवा संकल्प अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात जलतारा, सिमेंट नाला बांध, विहिरी आणि बोअरवेल्सचं पुनर्भरण

0: कारण ही कामं मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येत आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपल्या गावातल्या तसंच शेतजमिनीवरच्या आवश्यक जलसंधारणाच्या कामांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींकडे सादर करावेत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांचा साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं पुलंच्या संग्रहित पत्रांचं पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला असून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य विधानपरिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांनी संप न करता चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. बँक संघटनांनी येत्या 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रव्यापी संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे आवाहन केलं आहे. आठवड्यातून 5 दिवस कामकाज आणि परफॉर्मन्स आधारित प्रोत्साहन योजना परत घ्यावी या 2 प्रमुख मागण्या बँक कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. विस्तृत चर्चेनंतर सरकारनं परफॉर्मन्स आधारित प्रोत्साहन योजना तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना आज प्रदान करण्यात आला. गुजरातमध्ये केवडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात आयोजित 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनंत नाग यांना मानवस्त्र, सन्मानचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपातल्या या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. श्रीकांत या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर कार्तिक आर्यन तसंच मामुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचं रौप्य कमळ देऊन गौरवण्यात आलं. वीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा यालाही राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व विजेत्यांचं राष्ट्रपतींनी अभिनंदन केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा 147 धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेल्या 217 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 16व्या षटकात केवळ 69 धावांमध्ये सर्वबाद झाला. या सामन्यात 79 धावा करणारी भारताची स्मृती मंधाना ही 11,000 धावा काढणारी जगातली पहिली महिला फलंदाज ठरली. तिनं भारताच्याच मिताली राजचा विक्रम मोडीत काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीत आज भारतीय पुरुष संघानं दक्षिण कोरियाला 63-31 असं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंड संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात 100 मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं 4थं स्थान मिळवत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. तर बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघानं यजमान संघाचा 3-0 पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात 60 कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी आस्थापनांचा सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धाराशिवचा मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेलं श्री बाल हनुमान गणेश मंडळ हे अवयवदान, देहदान, नेत्रदान, अन्नदान यासाठी सातत्यानं जनजागृती आणि प्रयत्न करणारं मंडळ आहे. यावर्षी या मंडळानं रक्तदान शिबिर घेतलं. या शिबिरात 45 युवक युवतींनी रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर

0: जिल्ह्यात पावसानं मोठा खंड दिल्यानं करपलेल्या शेतपिकांची माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. वैजापूर तसंच कन्नड तालुक्यातल्या विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन दानवे यांनी पाहणी केली. त्यानंतर खंडाळा, शिऊर आणि कानडगाव इथं दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. बीड जिल्ह्यात वडवणी इथं बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आलं. शहरातून निघालेल्या या मोर्चाचं तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलनात रूपांतर झालं. या मागण्यांबाबत प्रशासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय. बँक कर्मचाऱ्यांनी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचं सरकारकडून आवाहन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान. अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: वार्ता हा श्रूयंताम. प्रवाचिका निधी झा. आदौ मुख्याः वार्ताः. केवडियारय्याः एकता नगरे राष्ट्रपति पदासीनया द्रौपदी मुर्मुः इत्यनया 270 राष्ट्रिय चलचित्र पुरस्कारैः कलाविदः समादृताः. नवमन्ताराष्ट्रिय जल सप्ताहस्य समुद्घाटनम्. जलप्रबन्धन जटिलता निरसनाय सर्वहितधारकाणां समवायि सहयोगाय उपराष्ट्रपतिना सीपी राधाकृष्णेन समाहूतः प्रयासः. मादकद्रव्य दुर्व्यसनोन्मूलनाय नवदिल्ल्यां तृतीय राष्ट्रिय ANTF प्रमुख सम्मेलनस्य केन्द्रीय गृहिणा अमितशाहेन विहितं समुद्घाटनम्. तटीय आन्ध्रप्रदेशे ओडिशा राज्ये च अद्य अतिवृष्टिपरा सञ्चेतना भारतीय ऋतुविज्ञान विभागेन प्रख्यापिता. अपि च एशियाई क्रीडासु श्रीलंका दलमपाकृत्य भारतीय महिला क्रिकेट दलेन प्रासादितं स्वर्ण पदकम्. अन्ताराष्ट्रिय प्रतिस्पर्धासु 11,000 धावनांकान् सञ्चित्य स्मृति मन्धानायाः अनन्यः ऐतिहासिकः कीर्तिमानः. अथ वार्ताः विशदीकृत्य. गुजरातस्य केवडिया स्थिते एकतानगरे राष्ट्रपति पदासीना द्रौपदी मुर्मुः अद्य सायं 270 राष्ट्रिय चलचित्र पुरस्कारैः कलाजगतः मूर्धन्य प्रतिभावतः भूषयिष्यति. इति सर्वोच्च पुरस्काराः भारतीय चलचित्रस्य श्रेष्ठतां प्रख्यापयन्ति. सूचना प्रसारण मन्त्रालयस्य नूतन नीत्याः प्रभावेन एषः ऐतिहासिकोत्सवः राष्ट्रिय राजधानी दिल्ल्याः बहिः प्रथमवारम् आयोज्यते. अस्मिन् मङ्गलावसरे राष्ट्रपतिः भारतीय चलचित्र जगतः उत्तम अभिनेत्रे अनन्तनागाय प्रतिष्ठितं दादासाहेब फाल्के पुरस्कारम् अर्पयिष्यति. श्रेष्ठ अभिनेतुः राष्ट्रिय सम्मानं तु भ्रमयुगम् चलचित्रस्य कृते, मुम्बटी पर्याय तथा चंदू चैंपियन चलचित्रस्य कृते, कार्तिक आर्यन इत्यस्मै च संयुक्त रूपेण प्रदास्यते. अमरन चलचित्रस्य उत्कृष्ट संयोजनाय राजकुमार पेरियासामी श्रेष्ठ निर्देशन पुरस्कारं लप्स्यते. अमुष्मिन्नेव क्रमे कल्कि इति चलचित्रं सर्व मनोरंजक लोकप्रिय चलचित्रस्य पदवीं अवाप्नोत्. अपरं च स्वातन्त्र्य वीर सावरकर चलचित्रेण रणदीप हुड्डा प्रथम निर्देशन विभागे विजयं समासादितवान्. इतर विभागे मराठी भाषायाः भंगार उत्तम चलचित्रत्वेन विख्यातं जातम्. स्टैच्यू ऑफ यूनिटी चलचित्राय आनंद एल रायः श्रेष्ठ निर्देशन पुरस्कारं ग्रहीष्यति. अथ संताली भाषायाः अंगेन चलचित्रस्य कृते रवि राज मुर्मुः प्रथम निर्देशन सम्माननं प्राप्स्यति. नवदिल्ल्यां जलसप्ताहस्य समुद्घाटनं कुर्वन् उपराष्ट्रपतिः राधाकृष्णन् जलसंरक्षणम् अत्यन्तम् अपेक्षितम् इति समदीदृशत्. संबोधने तेन जलस्य मितव्यय प्रयोगाय अत्याग्

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश। श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण जीवन कार्य लेखणीतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, विविध पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना सप्रेम नमस्कार। श्रोते हो, अमृत कलश कार्यक्रम म्हटला तर हा खास मुलाखतींवर आधारित असलेला, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आणि आकाशवाणी नागपूरचा असलेला हा कार्यक्रम आपण नेहमी ऐकत असतो। आणि या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ व्यक्तींच्या मुलाखतीद्वारे त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, या सोबतच त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग या सर्व गोष्टींवर आपण प्रकाश टाकत असतो। या सोबतच या ज्येष्ठ व्यक्ती आपल्या सर्वांच्या एक प्रेमाची मूर्ती सुद्धा आपल्याला घडवणारे असतात। त्यांची शिकवण, त्यांचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी स्वभाव, त्यांच्या आपुलकीचे गोडवे हे आपल्याला याच कार्यक्रमातून आपण जाणून घेत असतो। अर्थात कार्यक्रम अमृत कलश। तर अशाच एका ज्येष्ठ नागरिकांना आपण आज आकाशवाणीच्या नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे आणि ते ज्येष्ठ व्यक्ती आहेत डॉक्टर कुमार जानराव बोबडे आणि त्यांचं वास्तव्य बालाजीनगर अमरावती या ठिकाणी ते असलेले आहे। आणि कुमार बोबडे सर हे एक ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, लेखक, कवी, साहित्यिक आणि पुष्कळशे पुरस्कार प्राप्त असलेले असे हे डॉक्टर बोबडे सर। सध्या ते शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे प्रसिद्धी प्रमुख म्हणून आणि याच महाविद्यालयात जनसंवाद विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करीत आहेत। तर सर्वप्रथम बोबडे सर, तुमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार।
1: तर खरोखर सर, आज अमृत कलश या कार्यक्रमात तुमचा वेळ अमृत कलश या कार्यक्रमासाठी आपण घेत आहोत, तर तुमच्या पूर्ण जीवनाचा सार आपण या कार्यक्रमात श्रोत्यांना ऐकूया। तर आपण आपल्या जीवनाची सुरुवात तुमच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा जो काळ आहे त्याबद्दलचं आपण हळूहळू पुढे येऊ आणि तुमच्या बालपणापासून तुमचा जन्म कुठे झाला, आई वडिलांचं काय नाव होतं आणि तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं याबाबतची संक्षिप्त माहिती आमच्या श्रोत्यांना जर कथित केली तर तुमच्या आयुष्याचा, बालपणाचा काळ श्रोत्यांना जरा समजून येईल।
2: नमस्कार श्रोते हो, मी कुमार जानराव बोबडे। अनेकांना माझं नाव कुमार आहे का हाही प्रश्न पडायचा आणि खरोखर आजही मी त्याच पद्धतीनं वागतो की नवीन जी पिढी आहे त्यांच्याही सोबत त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे हा माझा एक समज आहे। माझं बालपण मी मूळ अमरावतीचा शहरीच माणूस, विलासनगर या ठिकाणी माझं राहणं होतं अमरावतीला आणि अमरावतीतच माझा जन्म झाला। त्यानंतर बालपण जे आहे साधारणतः माझ्या आयुष्याचे असे तीन टप्पे पडलेले आहेत। एक साधारण सधन कुटुंबातला मी, दुसरा नंतर पुढे एक टप्पा आला की थोडासा गरिबीतला मी आणि तिसरा टप्पा आला की परत एका सधन कुटुंबातला किंवा एका सधन व्यक्ती म्हणून मी, असे तीन टप्पे आहेत। माझं बालपणाचं सांगायचं झालं तर माझ्याकडे एक लाकडाची वखार होती मोठी आणि रेल्वे स्टेशन ते घरापर्यंत लाकडाचे टाल म्हणायचे त्याला, तर लाकडाच्या गाड्या लागायच्या एवढं एक कहे होतं। आणि लहानपणीची एक आठवण सांगतो की ती जी लाकडं विकल्यानंतरचे जे पैसे यायचे तर ते माझी आई एका पेटीत ठेवायचे इथं आणि एक दिवस मी त्या पेटीतली 100 रुपयाची नोट घेऊन आमचे एक लकडे काका होते त्यांच्या दुकानात गेलो चॉकलेट आणायसाठी। त्यांनी ती नोट

0: ठेवली आणि नंतर घरी आले आणि माझ्या आईला म्हणाले की बाई जरा पैसे सांभाळून ठेवत जा, पोरग 100 ची नोट घेऊन दुकानात आला.
1: अच्छा,
0: म्हणजे लहानपण हे एवढं चांगलं गेलं. आणखी लहानपणची एक गोष्ट सांगायची म्हणजे मला पुरणपोळी खूप आवडायची आणि मग ती पुरणपोळी जी आहे ती माझी आई काय करायची की रोज पुरणपोळीचा हट्ट कसा पार पाडायचा, मग ती जे वरण करतो आपण तुरीच्या डाळीचं तर त्यातली थोडीशी डाळ काढून माझ्यासाठी एक पोळी करायची. म्हणजे परिस्थिती अशी होती की मला ती एक सवय होती, पुढे पुढे ती तुटली तो भाग नाही आहे, म्हणजे आजही डायबिटीज नाही आहे पण ते होतं. तर माझे वडील जे आहेत माझे शेती होती गावाच्या लगतच, एक मलकापूर गाव आहे अमरावती शहरालगत, तिथे शेती पण माझी होती, तिथे घर पण होतं गावात. पण मी तसा शहरातच जन्मलो, शहरातच वाढलो आणि शहरातच शिकलो. माझं प्राथमिक शिक्षणाची आणखी एक गंमत आहे, म्हणजे आम्ही त्या विलासनगरच्या परिसरात कुठेही शाळा नव्हती, तर आमच्या इथे एक पार्वताबाई गिरासे नावाच्या ज्या आमच्याच मोहल्ल्यात राहणाऱ्या होत्या त्या डीएड वगैरे झाल्या होत्या. आणि मग गावातल्या आमच्या नगरमधल्या 7-8 लोकांनी असं ठरवलं की आपण या बाईसाठी आणि आपल्या मुलांसाठी एक शाळा काढावी, तर त्यांनी एक शाळा सुरू केली खाजगीमध्ये. आणि वयाच्या 3.5-4 वर्षाचा असतानाच मला शाळेत त्या टाकलं, त्याच्यामुळे जन्मतारीखही ती जी बदलली माझी खरी जन्मतारीख न राहता ती तारीख रेकॉर्डवर आली आणि त्या तारखेमुळे मी 1.5 वर्षांनी मोठा होऊन गेलो. त्याच्यानंतर माझं जे 5वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे हायर मॅट्रिक त्यावेळी 11वीची होती आणि ती शेवटची बॅच आमची 74-75 ते हायस्कूल मेन या शाळेत झालं. आणि त्या शाळेत शिकत असतानाच मला लिहिण्याची थोडी आवड लागली होती. गंमत अशी झाली की माझ्या लहानपणी एक फार मोठा प्रसंग घडला होता. आमच्या तिथे नगराला लागूनच एक लक्ष्मी इंडस्ट्रीज म्हणून एक इंडस्ट्रीज होती आणि त्याला इतकी भीषण आग लागली होती, त्या आगीत असे गोळेचे गोळे असे केमिकलचे बाहेर पडायचे आणि ज्याच्या अंगावर पडला तो माणूस मेल्याशिवाय राहत नव्हता, भाजून निघायचा अक्षरशः आणि मरायचा. तर ती भीषण आग लागली होती आणि त्या आगीचा जो परिणाम म्हणजे त्यावेळी तर एक गंमत झाली की मी माझ्या लहान बहिणीला घेऊन घरी न सांगता निघून गेलो. आणि ते निघून गेलो तर आमच्या तिकडे एक कृष्णानगर म्हणून आहे तिथल्या धर्मशाळेत जाऊन मी बसलो. वडील मला शोधत होते की हा कुठे गेला, काय केलं, कसा हा हे पोरं इकडे तर नाही गेले आगीकडे. मग नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की आम्ही धर्मशाळेत सुखरूप पोहोचलेलो आहोत, तेव्हा त्यांनी जरा निश्वास सोडला. आणि त्या आगीचं जे चित्रण होतं जे लहानपणी मी बघितलं होतं आणि त्यावेळी एक पेपर त्या काळातला म्हणजे दुसऱ्या दिवशी जो पेपरमध्ये छापून आला तो माझ्याकडे संग्रही होता. तर जेव्हा शाळेत आमचे वजे सर होते त्यांनी मला म्हणजे आम्हाला निबंध लिहायला लावला की एक अविस्मरणीय प्रसंग, तर हा निबंध लिहित असताना अनेक जण नुसत्या पाट्या टाकतात पण मी त्या निबंधात हे पूर्ण वर्णन काय घडलं, कसं घडलं, कशी आग लागली होती, काय काय झालं हे सगळं वर्णनच त्या निबंधात लिहिलं. आणि मग सरांनी मला पूर्ण जितके वर्ग होते आमचे शाळेतले त्या सगळ्या वर्गात फिरवलं की निबंध असा लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर एक हिंदीमध्ये एक मच्छर की आत्मकहाणी, या मच्छर की आत्मकहाणीचा सुद्धा मी स्टॅटिस्टिकल गोळा करून ते लिहिलं होतं. आणि कदाचित पुढे हीच माझी सवय मला पत्रकारितेकडे वळती केलं असावं या सवयीनं असं मला वाटतं.
1: पर सर मग तुम्हाला भाऊ बहिणी वगैरे किती?
0: मला माझ्यापेक्षा मोठ्या 3 बहिणी आणि एक लहान बहीण.
1: अच्छा.
0: तर तिन्ही बहिणी आणि म्हणजे 4ही बहिणी माझ्या अमरावतीतच आहेत, त्या आहेत अजून हयात. आणि वडील माझे जे आहेत तर माझे वडील एक तर शेती, त्याच्यानंतर बांधकाम जे कन्स्ट्रक्शन म्हणतो त्याचं बांधकामाचे ठेके घ्यायचे आणि स्वतःही पण काम करायचे, शेती पण स्वतः सांभाळायची. आई हाऊस वाईफ होती, गृहकाम होतं. आईला कॅन्सर झाला आणि 7वीमध्ये मी 7वी परीक्षा दिली असताना एप्रिलमध्ये 3 एप्रिलला 70 आई वारली. गंमत अशी झाली की आईच्या त्या कॅन्सरच्या साठी खूप खर्च झाला आणि त्याच्यानंतर मग थोडस परिस्थिती जी आहे मग आम्ही ते प्लॉट विकला, टाल बंद केलं म्हणजे लाकडी वखार जी होती ती बंद केली. आणि ते सगळं केल्यानंतर मग थोडस वडिलांचंही दुर्लक्ष घराकडे व्हायला लागलं. 9वीत साधारणतः मी असेल तर मी वडिलांना मग सगळे खर्चासाठी पैसे मागायचे म्हणून गेलो, तर वडिलांनी मला फार कमी पैसे म्हणजे फक्त 10 रुपये त्या काळात दिले 3 दिवस मी गेल्यानंतर. आणि मी त्या दिवशी वडिलांना सांगितलं की आता तुम्हाला आयुष्यात पैसे मागणार नाही. आणि मग 9वीपासनं कुठलंही काम मिळेल ते काम करून पैसे कमवायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचा असा मी एक म्हणजे प्रयोगच सुरू केला आणि तो आज आयुष्यात यशस्वी झाला असं मी म्हणेल. त्याच्यासाठी मी वडिलांना दोष देत नाही, किंबहुना वडील जर माझ्याशी तसे वागले नसते तर मी वडिलांवर जास्त निर्भर राहिलो असतो बरेच वर्षपर्यंत. आणि कदाचित मग मलाही डिपेंडंट सारखं मी वागल्यामुळे मी माझ्या आयुष्यात काही करू शकलो नसतो किंवा ही धडपड करू शकलो नसतो, त्याच्यामुळे मी वडिलांचे आभार मानतो.
1: बरं सर, तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही बीए मध्ये केलं आणि मग एमए पण केलं.
0: शिक्षण

0: शिक्षणाची माझ्या खूप गंमत आहे.
1: अच्छा, तर ते कोणत्या वर्षी झालं सर आपलं?
0: 1983 मध्ये बी ए केलं आणि तब्बल जी माझ्या शिक्षणात गॅप पडली ती जवळपास 15 ते 16 वर्षाची.
1: अच्छा, बी ए नंतर?
0: बी ए नंतर 15 ते 16 वर्ष फक्त नोकरी एक नोकरी असंच सुरू होतं. आणि माझा पत्रकारितेत आल्यामुळे माझा एक विचार होता की पत्रकारितेमध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझम आपण केलं पाहिजे. आणि मग माझी सुदैवानं यवतमाळला बदली झाली. म्हणजे मी आधी नागपूरसाठी जेव्हा जेव्हा ट्राय केला नागपूरच्या कॉलेजसाठी, तर ज्यावेळी एंट्रन्स राहायची नेमकी त्याचवेळी अमरावतीत कुठली तरी मोठी घटना घडायची मी येऊ शकत नव्हतं. मग माझी यवतमाळला बदली झाली तिथे इन्चार्ज म्हणून. तर मी तिथे जे अमलोकचंद महाविद्यालय आहे त्यात त्यावेळी बीजेस सुरू होतं आणि मी तिथे ऍडमिशन घेतली. आणि ती घेतली 1999 मध्ये मी बीजे झालो आणि गोल्ड मेडल सहित फर्स्ट मेरिट म्हणून अमरावती विद्यापीठातून उत्तीर्ण झालो.
1: फार छान सर, तुमचा जर्नलिझम मध्ये तुमचं लेखन कार्य तुम्ही सुरू ठेवलं आणि त्यामध्येच तुम्ही एक पदवी पुन्हा घेण्याचा अनुषंग एकदम 15 वर्षानंतर पुन्हा शिक्षणात तुम्ही डोकं घातलं म्हणूया आपण. आणि शिक्षणाचा तुमचा अनुषंग काही संपला नाही?
0: नाही संपला नाही. नंतर लगेच दुसऱ्या वर्षी मी औरंगाबादला हर्निमन कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि हर्निमन कॉलेजला पीजी केलं. हे सगळं करत असताना 2004 मध्ये सेटची परीक्षा दिली आणि पास झालो. त्याच्यानंतर मी म्हटलं आता शिकतोच आहे तर मग एमबीए ह्युमन रिसोर्स मध्ये एचआरएम मध्ये मी एमबीए केलं ओपन युनिव्हर्सिटीचं. म्हटलं आता आपण शिकायचं.
1: कुठली ओपन युनिव्हर्सिटी सर?
0: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी एमबीए केलं एचआरएम मध्ये. आणि त्याच्यानंतर साधारणतः म्हणजे ते एमबीए केलं 2008 मध्ये. म्हणजे परत गॅप पडल्याच.
1: म्हणजे 2008
0: म्हणजे 2004 मध्ये मी सेट केल्यानंतर मी पहिले माझं पीएचडी साठी डिग्रीचं रजिस्ट्रेशन केलं नंतर त्या काळात. तर एकदा समोर असं होतं की पीएचडी पण करायची आहे आणि इकडे शिकायचं पण आहे. तर एमबीए एचआरएम केलं. विशेषतः माझ्या मिसेसलाही ते करायचं होतं म्हणून तिच्यासोबत मी केलं. त्याच्यानंतर परत गॅप पडली तर 2011 मध्ये मी एमए मराठी केलं.
1: अच्छा, खूपच छान सर. जीवनाचा काळ आहे, शिक्षणासोबतच तुम्ही जर्नलिझम केलं, जर्नलिझम मध्ये डिग्री पण घेतली, सोबत पुन्हा वर्षांची गॅप पडल्यानंतर एमए सुद्धा केलं आणि त्यानंतर तुमचा जो शिक्षणाचा काही अनुषंग संपला नाही. बरं सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आता श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात अमृत कलश आणि या कार्यक्रमात आपण आज ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, लेखक, कवी आणि साहित्यिक तसेच पुरस्कार प्राप्त डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांच्याशी आपण त्यांच्या जीवन कार्यावर मुलाखत सुरू आहे. सर, आपण या विरंगुळाच्या काळामध्ये तुमच्या आवडीचं गीत आपण आमच्या श्रोत्यांना ऐकूया. एखादे गीत तुमच्या मुखातून जर म्हटलं अगदी एखाद कडवं, मग ओरिजिनल गीत आपण त्याला जोडूया आणि मग तो कार्यक्रमात ऐकला जाईल.
0: माझं आवडीचं, सगळ्यात आवडीचं जे गाणं आहे म्हणजे कसं आहे की जो काळ मी अनुभवला त्या अनुभवाच्या काळामुळे आणि त्या अनुभवाच्या काळात मी ज्या बेफिकरीने म्हणाल खूप चिंता न करता जगायचं, धडपडायचं आणि जगत राहायचं, आपल्याला अचूक करायचं. यावेळेस एकच होतं, ते एक फार माझ्या आवडीचं गाणं जे आहे म्हणजे मोहम्मद रफी यांनी ते गायलेलं आहे, जयदेव यांनी त्याला संगीत दिलं आहे आणि साहिर लुधियानवीचं ते गाणं आहे. गाणं असं आहे,

0: तर श्रोते हो, आताच आपण डॉक्टर कुमार बोबडे यांच्या आवडीचं गीत ऐकलं आणि श्रोते हो आपण सुद्धा हे गीत नक्कीच आवडलं असणार. तर बोबडे सर, आपण मुलाखतीच्या थोडं पुढे जाऊया. पर सर, पुन्हा माझा एक प्रश्न असा मला विचारूस वाटतो की तुमचं एवढं शिक्षण तुम्ही घेत आलात, पण तुमच्या लग्नाबद्दलचं थोडं वैयक्तिक बद्दल विचारतो. तुमचं लग्न केव्हा झालं?
1: सगळ्यात महत्वाचं आहे त्या काळात, या 40 वर्ष झाली, समजा 83 ची गोष्ट.
0: अच्छा.
1: तर आमचं लग्न झालं, इंटरकास्ट लग्न आमचं. गंमत अशी झाली की तिचे वडील जे आहेत ते वासुदेवराव कपिले, ते डिस्ट्रिक्ट स्पेशल ऑडिटर या पदावर नोकरीवर होते, म्हणजे ऑफिसर होते. आई पण

0: शिक म्हणून स्वतःच कांताबाई कपिले या स्वतःच बालवाडी चालवायच्या. बाकी तिचे बहीण भाऊ लहान होती, सगळ्यात मोठी होती. आणि त्याही काळात समाजाचा विरोध न जुमानता त्यांनी माझं लग्न लावून दिलं. तो रजिस्टर मॅरेज आम्ही केलं 83 मध्ये. त्यावेळी मला सासरकडची खूप मदत झाली, त्याच्यामुळे मी तो काळ चांगल्या पद्धतीनं हे करू शकलो. त्या काळात आर्थिक मदत पण मला सासरकडून झाली आणि ती मी सांगितलं होतं की हे लिहून ठेवा, परत करेल. जसं लिहिलं तसं परत सगळं केलं, म्हणजे ठेवलं नाही ते.
1: बरं सर, मग तुम्हाला मुलं बाळ वगैरे किती आहेत?
0: मुलं मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
1: काय करतो?
0: मुलगा इंजिनियर आहे आणि म्हणजे त्याचं अमरावतीतून त्याने बीई केलं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये. त्याच्यानंतर बीट पिलानीतून त्याचं एमएस झालं. आणि माझी जी सून आहे ती सून पंडित मनोहर कविश्वरांची नात आहे.
1: अच्छा.
0: त्यांच्या मोठ्या मुलाची किंवा आकाशवाणीचं म्हणाल तर आकाशवाणीत त्यांची सासू म्हणजे माझ्या सुनेची आई या आकाशवाणीला इंजिनियर होत्या.
1: अच्छा.
0: त्या नागपूरला होत्या, आता शेवटी शेवटी त्यांची बदली बेंगलोरला झाली आणि त्या तिथं रिटायर झाल्या मागच्या आता 4-6 महिन्यापूर्वी.
1: आणि मुलगी?
0: आणि मुलगीचं एमबीए झालंय आणि ती इन्फोसिस मध्ये नोकरी करते सध्या.
1: अच्छा.
0: ती पुण्याला आहे.
1: लग्न व्हायचंय?
0: लग्न व्हायचंय.
1: म्हणजे एकंदर तुमच्या जीवनाच्या काळात तुम्ही स्वतः एवढं स्वतःला पण घडवलं आणि शिक्षण घेता घेता पत्रकारिता केली, त्यानंतर पुन्हा शिक्षण घेत राहिले, लग्न झालं, मुलं झाली आणि आज मुलं मोठे झालेत, मुलांना पण उच्च शिक्षण तुम्ही प्रदान केलेलं आहे आणि आज ते बाहेर देशात पण
0: त्यांच्या याच्यावर घेतलं, त्यांची कॅपॅसिटी.
1: नाही बरोबर आहे, पण शेवटी आपला पण एक तुमच्या जीवनाचा तुम्ही त्यांना वाटेवर लावलं आणि त्या वाटेवर ते पदार्पण करून राहिले. फारच छान. आणि एकंदर सर तुमचा जीवनाचा काळ खरंच तुम्ही संघर्षमयच म्हणूया, कारण वडिलांनी तुम्हाला बाहेर
0: घर सोडून
1: बाहेर हे केल्यामुळे
0: झिरोवर कपडे अंगाच्या कपड्याशी बाहेर अंगावरच्या कपड्याचे.
1: आणि तुम्ही स्वबलबुत्यावर तुम्ही एवढा सगळा संघर्ष करून तुम्ही स्वतःला घडवलं हे खूप महत्वाचं ठरतं. तुमच्या जीवनात तुम्ही असे काही छंद वगैरे बाळगले का?
0: छंद तर मला हे लिखाणाचा जो आहे, लिखाणाचा जो छंद आहे तो माझा होताच. वाचन आणि लिखाण एवढ्याच सगळ्या गोष्टी चालल्यात. बाकी म्हणजे इकडे क्रीडा वगैरे असं अमुक नाही, नाटक पाहणे, सिनेमा पाहणे, नाटकात काम पण केली आहेत.
1: अच्छा.
0: स्थानिक लेवलवर ती पण केलेली.
1: आणि सर तुम्ही मग पीएचडी पण तुमचं झालं,
0: पीएचडी
1: ते कोणत्या वर्षी झालं आणि कोणत्या विषयात झालं?
0: पीएचडी मी माझं 2016 मध्ये कम्प्लीट झालं, कारण यामध्ये डिग्र्या घेत बसलो आणि त्याचं असं झालं की ते शिक्षण सुरू झालं आणि ती एक आवड निर्माण झाल्यामुळे पीएचडी मागे पडली होती. मग मी ती कम्प्लीट केली आणि विदर्भातील ग्रामीण पत्रकारिता ही कशी विकासात्मक पत्रकारिता आहे यावर माझी पीएचडी आहे आणि ती 2016 मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून मी पूर्ण केली.
1: अच्छा. तुमचा विषय कोणता होता सर रिसर्चचा?
0: विदर्भातील ग्रामीण पत्रकारिता.
1: पत्रकार म्हणजे जर्नलिझम?
0: जर्नलिझम.
1: बरोबर. नाही खूपच छान सर, तुमचा एकंदर तुमचा शिक्षणाचा काळ, तुम्ही संपूर्ण आयुष्यात तुमचं शिक्षणावर खूप महत्व दिलंय आणि शिक्षण शिकण्यात तुम्ही वयाची मर्यादा पण काही कुठली पाळली नाही.
0: नाही आणखी शिकायचं होतं पण जेव्हा मी एम ए मराठी वगैरे केलं त्याच्यानंतर म्हणजे 2011 मध्ये ते झालं, त्याच्यानंतर मला LLB करायचं होतं पण बायको म्हणे की आता तू शिकशील तर घरी येऊ नको.
1: असं झालं
0: कारण शिक्षणात लक्ष दिलं की मग अभ्यासात लक्ष दिल्यावर घराच्या कामाकडे दुर्लक्ष होतं,
1: लक्ष राहत नाही. बरोबर.
0: त्याच्यामुळे ते आणि मग मी पण म्हटलं भरपूर झालं शिकलो, बघूया जेव्हा जमेल तेव्हा अधिक शिकूया.
1: बरं सर, तुमच्या जीवनाच्या एवढ्या सगळ्या काळात आज तुमचं वय किती आहे?
0: माझं वय आज 68 सुरू आहे.
1: सुरू आहे. तर सर या 68 वर्षांच्या काळात आजपर्यंत आपल्याला असे कोणकोणते मुख्य पारितोषिक वगैरे अवॉर्ड वगैरे प्राप्त झाले आहेत?
0: मला पत्रकारिता करत असताना जे आहे पत्रकारितेतले जवळपास 9 अवॉर्ड मला मिळाले, 9 ते 10 अवॉर्ड आहे. म्हणजे मुख्य मी त्यातलं सांगतो की लोकमत मध्ये लोकमत स्टेट लेवल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड 91-92 आणि नंतर 2003-2004 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार मला 2018 मध्ये मिळाला. त्याच्यानंतर दिव्य मराठीचा प्राऊड ऑफ महाराष्ट्रीयन अवॉर्ड जो आहे तो शिक्षकांसाठीचा 2019 मध्ये मला मिळाला. त्याच्यानंतर आमच्या महाविद्यालयाचा जो अवॉर्ड असतो शिक्षकांसाठीचा तो 2025 मध्ये मला मिळाला. त्याच्यानंतर अरविंद बाबू देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार जो आहे तो 2003-2004 मध्ये मला मिळाला आणि असे छोटे मोठे
1: पुरस्कार मिळाले. आणि सर तुम्ही एक लेखक सुद्धा आहात, तुमचं लेखन कार्य पण तुम्ही भरपूर केलेलं आहे आणि पत्रकारितेशी तुमचा संबंध असल्यामुळे तुमचं लेखन कार्य असं कुठलं पुस्तक लिखाणामध्ये वगैरे पण केलंय का?
0: तुम्ही एक म्हणजे अवधूत संप्रदाय हा एक फार जुना संप्रदाय आपल्या विदर्भातला, विशेषतः होतो अमरावतीत, त्याचं सगळं सांगा

0: विठोबा म्हणून, तर त्या अवधूत संप्रदायाच्या सगळ्या म्हणजे ती मौखिक परंपरा जी त्यांची आहे त्याच्यावर मी एक श्रुती स्मृती स्मृती अधिक स्मृती बरोबर अवधूती हे एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्युमन राईट्स अँड मीडिया याच्यावर एक पुस्तक प्रकाशित झालंय. त्याच्यानंतर जे आमचं पंजाबराव देशमुख ज्यांनी महाराष्ट्रात विदर्भात शिक्षणाची गंगा आणली आणि जे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत संस्थापक त्यांच्यावर तत्वज्ञान आणि सामाजिक योगदान डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे त्याचं एक संपादित पुस्तक केलं आहे. आणि त्याच्यासोबतच शिवाजी शिक्षण संस्थेचं जे शिवसंस्था नावाची आम्ही मासिक काढायचो त्रैमासिक त्याचं संपादन मी केलेलं आहे 5 वर्षपर्यंत.
1: खूपच छान सर, तुम्हाला एवढे पारितोषिक मिळाले, सोबत तुम्ही लेखन कार्य सुद्धा एवढ्या सारं केलं आहे, पुस्तकांचं लेखन सुद्धा केलेलं आहे, तर खरोखर तुमच्या जीवनाचं जे सार्थकी झालं म्हणतो आपण असं तुम्हाला वाटतं का आज की माझं जीवन मी आज 67 वर्ष आपण या सृष्टीमध्ये आहोत, समाजासाठी आपण काय केलं याबद्दल आपलं काय मत आहे?
0: जीवन सार्थक आहे असं मी मानेल. खरं म्हणजे कसं आहे की आपण जगत असताना समाजासाठीही काही केलं पाहिजे, काहीतरी कर्तव्य असतं ते मी न सांगता करत असतो. पत्रकारिता ही खऱ्या अर्थानं समाजसेवा आहे या उद्देशानेच मी पत्रकारितेकडे बघितलं आणि अनेक सामाजिक प्रश्न होते ते प्रश्न माझ्या पत्रकारितेतून मी सातत्याने मांडले. काही गोष्टी अशा असतात की दरवर्षी कोणाला मदत करायची म्हणजे मदत करायची पण जाहीर करायचं नाही हा माझा एक भाग असतो. विशेषतः माझ्या पत्नीचं त्याबद्दल फार मोठा कटाक्ष असतो की आपण हे करू नये म्हणजे सांगू नये की आपण काय करतोय, नाही तर मग तुमच्या हातात लेखणी आहे, तुमच्या हातात पेपर आहे, तुमच्या हातात मीडिया आहेत, म्हणून मी काय केलं हे आपण विरवत बसू नये, आपण काय मदत करायची. म्हणजे खरं म्हणजे तिचाही तो दृष्टिकोन खरा तिचाच प्रामुख्याने दृष्टिकोन होता की ज्या गरीब संस्था आहेत गरीब मुलं आहेत कोणाकोणाला जशी मदत करता येईल तशी आपण करत राहावी आपल्या परीनं. पैसा असल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, तुम्ही शेवटी पोळी भाजी जेवणार आहात, मोती खाणार नाही आहे, तुम्ही काही सोनं खाणार नाही आहे, तुम्ही गाडी वापराल ठीक आहे, तुमच्याकरता तुमच्याकडे गाडी असावी पण त्याच्यासाठी माझ्याकडे 1 कोटीची गाडी आहे आणि 50 लाखाची गाडी याची काही गरज नाही आहे. तुमचं घर खूप चांगलं म्हणजे अलीकडच्या काळात एक फार मोठी टूम निघाली आहे की लोक घराचं हॉटेल करायला लागले. मला घराचं घर हवं आहे, मला तिथे गेल्यानंतर हे माझं घर आहे असं वाटलं पाहिजे. पण अलीकडे ते सगळं निघालं म्हणजे पैसा आला म्हणून जर समृद्धी आली पैसा आला आणि तो आपण जर अशा फालतू गोष्टीवर किंवा दिखाव्याच्या गोष्टीवर यांनी ही कार घेतली म्हणून मी ही घ्यायची, यांनी असं घर बांधलं म्हणून मी तसं बांधायचं याला काही अर्थ मला वाटत नाही. जे आहे ते त्यात समृद्ध आहे समाधानी आहे आणि जे काही मला असं वाटतं ते समृद्ध आहे. मला झाडांचं वेड आहे, माझं घर म्हणजे बगीचा आहे, पूर्ण अंगण लोक सोडत नाहीत अलीकडे पण माझ्या अंगणात 22x35 फुटाच्या अंगणात किंवा घरात भिंतीवर सुद्धा तुम्हाला झाडं दिसतील अशा पद्धतीने मी ते छंद माझा मी जोपासत असतो.
1: खूपच छान सर. बरं शेवटी सर, जाता जाता आपला वेळ पण आता संपून गेलेला आहे, तर शेवटी जाता जाता ज्येष्ठ नागरिकांना संक्षिप्त असा काय संदेश देणार?
0: मी ज्येष्ठ नागरिकांना एक सल्ला असा देतो की त्यांनी आपण म्हातारे झालो आपण आता किती दिवस जगणार आहोत याचा विचार न करता जेवढं जगतो तेवढं आनंदी जगतो पाहिजे. आनंदी जगत राहा, दुःख आजारपण छोट्या गोष्टी कुरबुरी या चालत राहणार आहे त्यामुळे त्याचा भाऊ करू नका. त्यावर जेवढी मात करता येते तुम्ही जेवढं आनंदी राहाल तेवढं तुम्ही त्यावर मात करू शकता. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की आपली म्हातारपणातली शिदोरी जी आहे ती लोक म्हणतात की म्हातारपणातली शिदोरी मुलं असतात मुली असतात म्हणजे अर्थात माझी मुलं मुलगी सगळ्या खूप चांगल्या आहेत असं नाही आहे, अनेकांच्या सगळ्या चांगल्या असतात पण म्हातारपणापर्यंत आपण त्यांच्यावर डिपेंड होऊ नये. म्हणजे मी मुलांना शिकवलं म्हणून मुलाचा हक्क आहे मला त्यांनी वागवलं पाहिजे असं नाही, आपण डिपेंड राहू नये म्हणून आपण आपल्यासाठी आपली भविष्याची तरतूद आपण जिवंत असेपर्यंतची ती आपण आपली केली पाहिजे. आपलं धन आपली संपत्ती ती आपल्यासाठी कामात आली पाहिजे. म्हणजे उद्या जर मला दवाखान्यात 5-10 लाख रुपये लागले तर ही माझी ऐपत असली पाहिजे, माझी तयारी असली पाहिजे. त्याच्यामुळे ते पूर्ण मोकळं मुलांवर सोडायचं, मुलांना सगळं वाटून द्यायचं किंवा आपण मग त्यांच्यावर डिपेंड राहायचं असं करू नये आणि आनंदी जगावं. कितीही व्याधी असतील रोग असतील सुदैवानं मला कुठलंही नाही, डायबिटीज नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही आहे आणि ज्यांना असेल त्यांनाही मी सांगतो की आनंदानं जा. मित्र याही वयात ठेवा, मित्रांसोबत जगा, 4 मित्र मोजके मित्र ठेवा, मोजक्या मित्रांमध्ये तुम्ही आनंदी जगलं पाहिजे आणि आपलं आयुष्य जे आहे मरेपर्यंत आनंदीमय केलं पाहिजे एवढंच मी यावेळी सांगेन.
1: फारच छान सर. खरोखर श्रोतेव आपण नेहमी ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव जेव्हा ऐकतो तेव्हा त्यांच्या आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ त्यांचे बोल म्हणजे आपण त्यांचा ज्ञानाचा ठेवा हा रचून ठेवतो आपल्या संपूर्ण जीवनात. तर बोबडे सरांचं पण असंच झालेलं आहे, त्यांनी आपला ज्ञानाचा ठेवा आपल्या सर्वांसाठी ते देत आले आहेत लेखन कार्यातून आणि त्यांच्या पत्रकारितेतून सुद्धा. तर सर आपण इथे थांबूया.
0: ओके.
1: तर श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ज्येष्ठ

0: नागरिक, ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, लेखक, कवी, साहित्यिक आणि पुष्कळसे पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांच्याशी आपण त्यांच्या जीवनाबद्दलची सगळी माहिती ऐकून घेतली. तर सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आणि तुमच्या जीवनाबद्दलची बरीच काही माहिती आज तुम्ही कथित केली. त्याबद्दल मी ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तसेच आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात जीवन कार्य लेखनीतून या विषयावर ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, विविध पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर कुमार जानराव बोबडे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणुका जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती असल्याचा प्राथमिक अंदाज असून पाण्याअभावी पिकं बाधित झाली आहेत. शिवाय पिण्याचं पाणी आणि चाऱ्याचं नियोजन करावं लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपसमितीला असतील. याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे. सुधारित आकृतीबंधाचा फेरप्रस्ताव सादर करण्यासाठी कृषी विभागाचा कार्यभार, उपलब्ध मनुष्यबळ, रिक्त पदं, विविध सर्वांगाची आवश्यकता, क्षेत्रीय यंत्रणा, शेतकरी केंद्रित योजनांचा कार्यभार तसंच भविष्यातल्या प्रशासकीय गरजा यांचा सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोगरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबईत खार पश्चिमेतल्या रामकृष्णनगर इथं म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास करायला आणि त्यासाठी विकासक नियुक्तीला तसंच धुळे शहर विकास योजनेत भूखंडावरच्या आरक्षणात बदल करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्य विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पुणे पदवीधरचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी येत्या 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या 5 जागांसाठी निवडणूक आयोगानं हा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत राज्यातले सुमारे 30% मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या मोहिमेत राज्यातल्या 2,06,88,487 मतदारांची

ची नावं वगळली असून सुमारे 1,22,24,000 मतदारांना नोंदीतल्या विसंगतीबाबत नोटीस बजावली जाणार आहे. त्यामुळे नवीन यादीत गैरहजर किंवा सापडले नाहीत अशी नोंद झालेल्या मतदारांना स्वयंनोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी, वास्तव्याचा पुरावा म्हणून आणखी काही प्रकारची कागदपत्रं ग्राह्य धरली जावीत, तसंच बीएलओचं काम करणाऱ्या शिक्षकांवर ताण येऊ नये याकरता सहाय्यक नेमावेत अशा मागण्या प्रदेश काँग्रेसनं राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहून केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकतानगर इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: भारतीय चित्रपटसृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोक प्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला. तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला. यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1: जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधनानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. वुशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशीबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी 1 पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवला आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायुप्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. राज्यातले रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि सर्व संबंधित यंत्रणांनी आणखी समन्वयानं काम करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शनिवारपर्यंत दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: या नंतरचा कार्यक्रम 7:15.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
4: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: कामगार सभा.
5: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
4: अपघातांबाबत योजना आणि कायदे
5: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
4: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: कामगार सभा.

0: श्रोतेहो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारताला 2047 पर्यंत विकसित आणि नवा भारत घडवण्याचं धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलं आहे. यात महत्वाचा वाटा आहे डिजिटल क्रांतीचा. डिजिटल क्षेत्रानं आज आपलं जीवन व्यापलं आहे. आज आपण घरबसल्या कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा स्वीकारू शकतो. विविध सेवाही आज आपल्या मोबाईलवर उपलब्ध झाल्या आहेत. या डिजिटल प्रगतीचा आणि त्याचा इतर क्षेत्रांबरोबरच विशेष करून आरोग्य सेवेमध्ये झालेल्या सकारात्मक प्रगतीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोते हो, भारतानं केवळ डिजिटल प्रणालीच स्वीकारली नाही तर त्या प्रणालीसाठी आवश्यक असलेलं तंत्रज्ञान आणि घटक यांच्या विकासातही भरीव कामगिरी केली आहे. देशातल्या जनतेला सहज व्यवहार करता यावेत यासाठी विविध योजना आणि धोरणं अवलंबण्यात येत आहेत. या डिजिटल पेमेंट धोरणाचा सर्वसामान्य जनतेवर आणि एकंदरीत व्यवहारांवर पडणाऱ्या प्रभावाविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
1: भारताची जी डिजिटल क्रांती जी आहे ह्याच्यावर सगळ्यांना अभिमान वाटायला पाहिजे. पण हे जे घडामोडी जे आहेत, जे डिजिटल विकासाचा जो आपला फाउंडेशन आहे, जो पाया आहे, तो आपण जरा डिटेलमध्ये पाहू. 2000 पहिल्यांदा आलं ते IT Act. IT Act काय झालं की जे आपले नोंद जे आहेत, रेकॉर्ड्स जे आहेत आणि जे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार जो आपण करतो IT सिस्टम्सवर, त्याच्यासाठी कायद्याचं एक फ्रेमवर्क, लीगल फ्रेमवर्क जो होता तो एस्टॅब्लिश झाला. त्याच वर्षी, दॅट इज 2000 ई गव्हर्नन्सची पहिली कार्यसूची पण आली होती. आणि ह्याच्यात कसं होतं की IT शासन आणि ई सेवा प्रदान कसं करायचं सरकारांना, त्याच्यावर ही जी कार्यसूची होती त्याचा फोकस होता. 2002 पहिल्यांदा स्मार्ट गव्हर्नमेंटचा जो इनिशिएटिव्ह होता तो सरकारने घेतला. म्हणजे ह्याच्यात ऑनलाईन सर्टिफिकेटचे प्रमाणपत्र जे आहेत किंवा लँड रेकॉर्ड्स, जसे आपण म्हटलं ते जमिनीचे कागदपत्र वगैरे, किंवा टॅक्सेशन जे हे टॅक्स सेवा जे आपण म्हणतो आणि वाहतूक सेवा किंवा इतर असे जे गोष्टी होते जे गव्हर्नन्ससाठी लागतात, हे सगळे त्या स्मार्ट गव्हर्नमेंट प्रोग्राममध्ये होते. 2006 नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन आला होता. त्या ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे MCAचं फायलिंग जे आहे, म्हणजे कंपनी जे होते ते सगळे कंपनीचे जे नोंदणी होते ते आणि त्यांचे जे फायलिंग होते ते सगळे आपण पोर्टलवर शिफ्ट केलं होतं. पासपोर्ट सेवा पण सुरू झालं. IT फायलिंग जे आयकरचं जो आहे तो पण सुरू झाला तेव्हा. ई कोर्ट्स आणि ई डिस्ट्रिक्ट लँड रेकॉर्ड्सचं पण सुरू झालं. आणि इंडिया पोर्टल जे आहे हा लॉन्च केला आणि ई बिझनेससाठी पण सुरू झालं ते सिस्टम जे होतं नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅनमध्ये. 2008 नॅशनल डेटा सेंटर आलं पहिल्यांदा. 2009 आधार आला आणि आधार म्हणजे आपला सगळ्यात मोठा बॅकबोन आहे आज. आणि 2012 नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क आलं, जेणेकरून ब्रॉडबँड वगैरे सगळीकडे गेले, गावागावाला ते इम्प्लिमेंट करत गेले. 2013 आपलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ती स्कीम आपण लॉन्च केली. आणि 2014 हे जे जॅम आर्किटेक्चर जे आपण म्हणतो की जनधन, आधार आणि मोबाईल ह्या तिन्हीचं जे संग्रह करून एक आर्किटेक्चर जे बनवलं गेलं तो 2014 केला गेला होता. आणि त्याच

0: वर्षी जनधन योजनाचं पण लॉन्च केले होते ते स्कीम. डिजिटल इंडिया त्यानंतर 2016 आलं आणि 2016 UPI पण आलं आणि डिजिटल इंडियाचे 9 पिलर्स आले, जसे की डिजिटल लॉकर किंवा उमंग जे आहे. डिजिटल लॉकरमध्ये आज 40 कोटी लोक वापरत आहेत, ते 600 कोटी डॉक्युमेंट्स आहेत. उमंग जे आहे ते सगळ्या सिटीजसाठी 2000 जास्त सर्व्हिसेस जे आहेत ते एका ऍपच्या थ्रू आपण देतोय. तसंच भारत नेट जो आहे तो ऑप्टिकल फायबर 2 लाख ग्रामपंचायतांपेक्षा जास्त जे आहेत, म्हणजे 2.1 लाख ग्रामपंचायतमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क आपण घालतोय. मग गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस आलं, ज्याच्यात 9 लाख कोटीच्या पेक्षा जास्त आता प्रोक्युअरमेंट होत आहे, म्हणजे सरकार खरेदी करते त्या प्लॅटफॉर्मवरून. ई हॉस्पिटल, ई संजीवनी सेवामध्ये 30 कोटी टेलिमेडिसिन ह्याचे आपल्याला फायदे झालेत आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग. आणि दोन ह्याच्यात जे आता तुम्ही म्हटलात की डिजिटल पेमेंटसाठी काय केलं होतं, पहिलं म्हणजे UPI. UPIचं जर आपण पाहिलं तर आज UPIमध्ये जवळजवळ 1800 कोटीपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन होतात आणि हे 24 लाख कोटीचं ह्यांचं जे व्हॅल्यू आहे, म्हणजे किती व्हॅल्यूचं आपण ट्रान्सफर करतात, 85% जे डिजिटल पेमेंट्स आहेत भारतातले ते UPI होतात. म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे आजच्या काळी. दुसरं जे आहे ते ONDC आपण लॉन्च केलं, म्हणजे 2022 आता स्विगी वगैरेला जे ट्रेडर्स 25% देतात, ONDCला ते फक्त 3% देतात आणि फायदे तेवढेच आहेत. तर असं पाहिलं तर आपल्याला आपल्या देशात खूप जास्त म्हणजे डिजिटल क्रांती झालेली आहे आणि जसं मी सांगितलं ह्याच्याने आपल्याला खूप मोठा फायदा झालेला आहे आपल्या देशात.
1: श्रोते हो, देशातल्या सर्व स्तरांवरच्या नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार सुलभ व्हावेत या दृष्टीनं सरकारनं जॅम ट्रिनिटीचा स्वीकार केला. त्यामुळे वाढलेल्या आर्थिक समावेशनाविषयी तसंच आर्थिक व्यवहारांचा एक महत्वाचा भाग असलेला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होण्याच्या योजनेचा आढावा घेताना निखिल गुर्जर यांनी सांगितलं,
0: JAM ट्रिनिटी अर्थात जनधन, आधार आणि मोबाईल हा जो आहे हा आपला बेस लेयर आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा डिजिटल इन्क्लुजन स्टेप म्हणतो. ह्याच्यात काय एक्झॅक्टली झालं, जनधन योजना जी आहे त्याच्यात 54 कोटी नवीन अकाउंट उघडले गेले आणि आज त्या अकाउंट मध्ये 2.5 लाख कोटींच्या वर बॅलन्स आहे. म्हणजे 35% जे लोक होते बँकिंग जे वापरत होते आता ते 90% पेक्षा जास्त झालेत. दुसरं म्हणजे आधार, आपल्याला सगळ्यांना माहितीये की पूर्वी आयडेंटिफिकेशन साठी 500 रुपये लागायचे, ते आता 5 रुपयात होतं आधारच्या द्वारे आपण जे केलं. तर मोबाईल, 120 कोटी लोकांकडे आज स्मार्टफोन आहे आणि जेणेकरून आपण कुठेही कनेक्टिव्हिटी वापरू शकतो. तर फायनान्स, कम्युनिकेशन आणि आयडेंटिफिकेशन हे 3 जे महत्वाचे सूत्र जे आहेत हे एकत्र आले या जॅम मध्ये आणि हेच जे आहेत हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी पण वापरले गेले. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग काय आहे की 2014 आधी जे आपण DBT करायचो ते DBT मध्ये जवळजवळ 40% सबसिडीचा लिकेज व्हायचं, म्हणजे 40% सबसिडी ते लोकांकडे जायचंच नाही, ते सिस्टम मधनं बाहेर पडायचं तो. आणि आता आपण जवळजवळ 38 लाख कोटी जे आहेत DBT च्या थ्रू ट्रान्सफर केलेले आहेत गेल्या 10 वर्षांमध्ये आणि 900 स्कीम म्हणजे 900 योजनांमध्ये हे केलेलं आहे. आणि वर्ल्ड बँक प्रमाणे ह्याच्यात कसं आहे की GDP आपण वाचवलो ते किती 0.6% GDP आपण वाचवलो, म्हणजे हा खूपच मोठा अमाऊंट आहे जे आपण वाचवलेला आहे. तर हा आहे जॅमचा कमाल.
1: डिजिटल भारतासाठी लागणाऱ्या उत्पादनांच्या निर्मितीतही देशानं आघाडी घेतली आहे. त्या दृष्टीनं सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीसाठी मिशन मोडवर काम केलं जात आहे. नव्या काळाच्या या उत्पादन निर्मितीविषयी निखिल गुर्जर यांनी अधिक माहिती दिली.
0: डिजिटल भारताची जी ही चळवळ आहे ह्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट तर आपण नक्कीच देतोय. आपण 3 उदाहरण घेऊ. पहिलं जे आहे ते मोबाईलचं आपण घेऊ. सन 2014 2 फॅक्टरी होते आणि 80% आपले आयात व्हायचे मोबाईल फोन्स. 2026 आता 300 फॅक्टरी आहेत आणि आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 2nd स्थानावर आहोत. आणि PLIची जी योजना आहे या अंतर्गत आपलं जो डेव्हलपमेंट झालेला आहे, विकास झालेला आहे, आपण आज 2 लाख

0: कोटीच्या वर मोबाईल फोन्स निर्यात करत आहोत. दुसरं उदाहरण म्हणजे GCC जे आहे, म्हणजे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर जे म्हणतो आपण, ज्याच्यात भारतातले जे लोक आहेत म्हणजे आपले कंपनीज जे आहेत हे परदेशी कंपनीजना सर्व्हिस देतो आपण, डिजिटल सर्व्हिसेस. तर आजच्या काळी जवळजवळ 1700 वर कंपनीज आहेत आणि जगातलं जे अर्ध कॅपॅसिटी आहे, 50% जे आपण म्हणतो जगातली जी कॅपॅसिटी आहे GCCची ती भारतात आहे. आणि आता तिसरं जो आहे एक्झाम्पल तो आपण बघू सेमीकंडक्टर्स. सध्या आपण जवळजवळ 38 बिलियन US डॉलरचा आपला मार्केट साईज आहे. तो 38 बिलियनचा जो आहे तो 2030 वर्षी तो जवळजवळ 109 बिलियन US डॉलरचा होईल. सध्या आपण जवळजवळ 1.5 लाख कोटींच्या वर म्हणजे 1.64 लाख करोड्सचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते आपण अप्रूव्ह केलो आहे. आणि 2029 इयरमध्ये आपण जवळजवळ 70-75% डोमेस्टिक जे चिप रिक्वायरमेंट आहे आपल्या देशात जे लागणार आहे ते आपण भारतातच बनवू आणि त्यानंतर आपण खूप एक्सपोर्ट पण करू. तर असं पाहिलं तर डिजिटल इंडियामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगचा पण सपोर्ट देतो आहे.
1: श्रोते हो, सध्याचं युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं AI मिशन सुरू केलं आहे. डिजिटल क्रांतीचा हा पुढचा टप्पा गाठत असताना केंद्र सरकारनं घेतलेल्या पुढाकारांचा, नव्या धोरणाचा वेध घेताना डिजिटल प्रगतीचे परिणाम सर्वच घटकांवर होत आहेत. डिजिटलमुळे अनेक क्षेत्रांना नवी नवी परिमाणं लाभत आहेत. त्यातही गेल्या काही वर्षात आरोग्य सेवेत केलेल्या प्रगतीविषयी आणि एकंदरीतच देशाला डिजिटलच्या होत असलेल्या फायद्याविषयी निखिल गुर्जर म्हणाले.
0: सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर डिजिटल इंडियामुळे भरपूर सोय झालेत, पण त्याच्या पुढे काय हे जरा समजून घेऊ. मोदी सरकारने जेव्हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम स्टार्ट केली होती ही त्यांची फ्लॅगशिप स्कीम होती आणि ह्या प्रमुख योजनेमुळे आपण जवळजवळ 3.5 लाख कोटी बेनिफिट जे आहेत आपण वाचवलो. कशामुळे वाचवलो? भ्रष्टाचार एकदम बंदच झाला ना त्या सेक्टर्समधनं. त्या भ्रष्टाचारमुळे जे लीकेज होयचे त्या लीकेजना आपण प्लग केलं म्हणून तो आपल्याला एवढा मोठा फायदा झाला. तर असं जे आपण पाहिलं की डिजिटल इंडियाचे जे स्कीम्स आहेत ह्याच्यामुळे भारताची जी प्रगती आहे त्याला एकदम वेग वाढवले गेलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीममुळे. आता आपण समजून घेऊ की ह्याच्या पुढे काय झालं. ह्याच्या पुढे पहिली गोष्ट जी आहे, आपल्या देशाची जी पारदर्शकता आहे म्हणजे जे सिस्टम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्याचा ट्रान्सपरन्स वाढला आहे. त्याच्यामुळे जबाबदारी जी आहे, जबाबदारी आपल्याला जास्त क्लिअरली दिसते की कोणाची आहे आणि काय करायचं आहे आणि कार्यक्षमता पण वाढली आहे. मुख्य म्हणजे टेक्नॉलॉजी पायाभूत सुविधा जी आहे, ब्रॉडबँड मोबाईल म्हणा किंवा JAM म्हणा, ह्याच्यामुळे कॉस्ट जे आहे ते कमी झालेत म्हणून आपण कमी किमतीत आपले काम सगळे होत आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे जे आपलं डिस्प्रपोर्शनेट टॅक्सेशन होतं म्हणजे अप्रमाणशील जे कर आकारणी जे होते तो जो सिस्टम आहे तो सिस्टम आता आपण काढत आहोत. आपण आता कन्झम्पशन बेस्ड सिस्टम कडे चाललोय. जेव्हा आपण म्हणतो की ट्रान्झॅक्शन साठी आपण ट्रॅक करू तर आपण कन्झम्पशनच्या जवळ जात आहे. ह्याच्यात दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण UPIचं जर पाहिलं, UPI 2016 आलं, आता 1800 कोटी ट्रान्झॅक्शन दर महिन्याला होतात आणि आता 7 देशांमध्ये UAE, सिंगापूर, भूटान, नेपाळ, फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशस इथे सगळीकडे तुम्ही UPI वापरू शकता, ग्लोबल एक्सपोर्टसाठी वापरू शकता. आणि ब्रिक्समध्ये पण आपण वापरतोय. आता रशियाच्या मीर सिस्टमला आपण लिंक करतोय, UAEच्या ANI सिस्टमला आपण लिंक करतोय किंवा ब्राझीलच्या PIX सिस्टमला आपण ब्रिक्स पेच्या अंडर आणतोय जे UPIचं आहे. तर वर्ल्ड बँक जे म्हणतंय की हा जो मॉडेल आहे हा जगातला मॉडेल आहे आणि ONDC जो प्लॅटफॉर्म आहे आणि UPI हा दोन्ही जर आपण कंबाईन केलं तर छोटे लघु उद्योग जे आहेत, SMEs जे आहेत त्यांना अतिशय फायदा होणार आहे. अँड दिस इज व्हॉट डिजिटल इंडिया इज ऑल अबाउट. आपण लोकांना एम्पावर करत आहोत.
1: श्रोते हो, आपला भारत देश हा विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरून चाललेला आहे. परंपरा जपत आपण अनेक क्षेत्रांमध्ये कायम प्रगती साधली आहे. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानात स्वतःला मिसळून घेणं आणि त्यात नवे प्रयोग करणं हे भारतीयांचं वैशिष्ट्यच आहे. हा प्रवास अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे आणि हाच प्रवास भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात महत्त्वाचा ठरेल.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: येत वाहिनीवरून संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत किसान वाणी.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
0: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: आजच्या कार्यक्रमात ऐकूया कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत। श्रोते हो नमस्कार। शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक पीक पद्धती, सुधारित वाण, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड आणि रोग यांचं नियंत्रण, तसंच शेतीला पूरक असे व्यवसाय याबद्दल शेतकऱ्यांना योग्य तसंच शास्त्रीय मार्गदर्शन मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्त्वाची भूमिका कृषी विज्ञान केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे। कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचं प्रभावी माध्यम म्हणून कशा प्रकारे कार्य करते, शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान कसं पोहोचवलं जातं, आणि या माध्यमातून शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, याबद्दल विस्ताराने सांगण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे कृषी विज्ञान केंद्र रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी यांना। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: नमस्कार।
3: सर, सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगा की कृषी विज्ञान केंद्र म्हणजे काय आहे।
4: बदलती शेती पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी जाणीव व्हायला पाहिजे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती व्हायला पाहिजे, यासाठी जसं महाराष्ट्र शासन कृषी विभाग कार्य करतोय तशा पद्धतीने केंद्र शासन पुरस्कृत 100% अर्थसहाय्याने आज संपूर्ण देशामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही यंत्रणा अतिशय प्रभावीपणे कार्य करते। त्याचा मुख्य हेतू हाच आहे की जास्तीत जास्त जे आधुनिक तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेलं असेल ते शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचलं पाहिजे, की जेणेकरून हे जे बदलतं हवामान आहे किंवा आज बघतोय आपण की शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, तर ते शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीने जास्तीत जास्त पोहोचेल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट होऊन त्याचं चांगलं अर्थार्जन त्याला मिळणं अपेक्षित आहे, यासाठी कृषी विज्ञान केंद्र हे संकल्पना राबवण्यात येत आहे।
3: त्याची स्थापना करावी असं का वाटलं?
4: कारण जर आपण तसं बघितलं तर 1964 ते 1966 च्या दरम्यान शिक्षण आयोगाच्या विविध शिफारशीवर आधारित नियोजन आयोग असेल किंवा त्यावेळेला आंतर मंत्रालयीन समिती चर्चेअंती त्यांनी 1973 साली असा निर्णय घेतला की आपण कृषी विज्ञान केंद्र ही संकल्पना पुढे आणूया, आणि मला सांगायला आनंद वाटतोय की प्रायोगिक तत्वावरती आपल्या भारतामध्ये पहिलं कृषी विज्ञान केंद्र हे 21 मार्च 1974 साली कोइंबतूर कृषी महाविद्यालय येथे तामिळनाडूला स्थापन करण्यात आलं। हे प्रायोगिक तत्वावरती होतं की जेणेकरून शेतकऱ्यांना वेगळ्या माध्यमातून प्रभावीपणे कसं तंत्रज्ञान पुरवता येईल, कशा पद्धतीने देता येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। परंतु कालांतराने जर आपण बघितलं

0: तर त्याच्यामध्ये हळूहळू वाढ होत गेली. कारण हा त्यावेळेचा निर्णय होता की अशा अशा पद्धतीने आपण कृषी विज्ञान केंद्र स्थापन करावं. परंतु टप्प्याटप्प्याने कसं आलं, 1974 ते 2005 या दरम्यान साधारणतः 290 कृषी विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आली. आणि 2005 स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान साहेब आपले जे मनमोहन सिंग होते त्यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यासाठी कृषी विज्ञान केंद्र अपेक्षित आहे, की जेणेकरून स्थानिक पातळीवरती ज्या शेतकऱ्यांच्या गरजा आहेत किंवा त्यांना जे काय आवश्यक आहे ते त्या स्थानिक पातळीवरील असलेल्या कृषी विद्यापीठामार्फत शिफारस केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अशा प्रकारे ही संकल्पना हळूहळू पुढे पुढे येत गेली.
1: बरं, एकूण आपल्या देशात सद्यस्थितीला किती कृषी विज्ञान केंद्र आहेत?
0: सद्यस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र वेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत. तर त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 49 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आता ही 731 जी कृषी विज्ञान केंद्र आहेत ती वेगवेगळ्या संस्थांमार्फत राबवली जातात. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे, जे आपण म्हणतो की राज्य कृषी विद्यापीठ आहे, त्याच्या माध्यमातून साधारणतः 487 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याच्यानंतर खासगी संस्था ज्या म्हणतो आपण किंवा गैर सरकारी संस्था किंवा अशासकीय संस्था म्हणतो आपण, त्याच्या माध्यमातून 100 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आयसीआर इन्स्टिट्यूटच्या स्वतःच्या काही ज्या संस्था आहेत त्या माध्यमातून 67 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून 38 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. केंद्र पुरस्कृत विद्यापीठ आहेत त्याच्या माध्यमातून 22 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. आणि इतर जे म्हणतो आपण केंद्रीय किंवा अभिमत विद्यालय किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्या माध्यमातून 17 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. असं जर आपण बघितलं तर आज पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र ही कार्यरत आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी प्रसाराचं माध्यम करत आहेत.
1: बरं, आणि प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात कर्मचारी किती असतात?
0: प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने दिलेल्या नियमानुसार 16 स्टाफिंग पॅटर्न आहे, म्हणजे 16 पद आहेत.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख हे पहिलं मुख्य पद आहे, की ज्यांच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राचं चाललेलं प्रशासकीय कामकाज असेल, तांत्रिक कामकाज असेल किंवा पूर्ण याच्यावरती सनियंत्रण करणं हे त्या माध्यमातून केलं जातं. तर त्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख यांच्या हाताखाली वेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ असतात, की जे प्रत्येक याच्या स्पेशालिस्ट असतात. त्याच्यामध्ये एक कृषी विद्या विभाग असू शकेल, एक उद्यान विद्या विभाग असू शकेल, एक वनस्पती संरक्षण असू शकेल, एक पशुसंवर्धन किंवा दुग्धशास्त्र असू शकेल, कृषी विस्तार असू शकेल, गृहविज्ञान असू शकेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 विषयतज्ञ त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याच्यानंतर 3 कार्यक्रम सहाय्यक, त्याच्यामध्ये 1 असतो तो फार्म मॅनेजर, त्याच्यानंतर कार्यक्रम समन्वयक, त्याच्यानंतर 2 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहेत, त्याच्यामध्ये कार्यालयीन आणि हिशोबाची कामं बघण्यासाठी एक ऑफिस सुपरिटेंडंट जे म्हणतो आपण त्याचं एक पद आहे, आणि दुसरं आहे ते लघुटंक लेखक स्टेनोग्राफर, म्हणजे काही टायपिंगची कामं असतील किंवा काही इनवर्ड आउटवर्ड असतील ती कामं तो करत असतो. त्याच्यानंतर 2 वाहन चालकाची पद आहेत, त्याच्यामध्ये कसं असतं कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यासाठी 1 आहे, त्यामुळे काही वेळा शेतकऱ्यांच्या शेतावरती भेटीसाठी जावं लागतं, तर त्यासाठी जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता असते. यासाठी 1 सहाय्यक जो दिलेला असतो त्याला आपण 1 ट्रॅक्टर चालक असतो जो प्रक्षेत्रावरती कामकाजासाठी वापरता येतो, आणि जी गाडी असेल ऑफिसची त्या गाडीसाठी 1 वाहन चालक असतो. असे 2 वाहन चालकाची पदं आहेत. त्याच्यानंतर 2 कुशल सहाय्यक कर्मचारी, जे दैनंदिन कामं असतील किंवा शेतावरची कामं असतील, ऑफिसला एखादा पिऊन लागू शकतो किंवा आणखीन काही, असं याच्यासाठी 2 माणसं असतात. असे टोटल 1 जर आपण बघितलं तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये 16 पदही मंजूर आहेत, आणि याला पूर्ण अर्थसहाय्य हे केंद्र शासनाकडून मिळलं जातं.
1: आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्दिष्ट काय आहेत?
0: जसं आता आपण बघितलं की पूर्ण भारतामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, आणि त्या माध्यमातून 545 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 1 आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 2 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत. आता जिल्ह्यामध्ये किंवा त्या जवळपास असलेल्या विद्यापीठामार्फत जे संशोधन केलं जातं ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे जसं आपलं महाराष्ट्र शासन कृषी विभाग करतोय त्यापेक्षा जास्त प्रभावीपणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवलं जात आहे, केलं जात आहे. आता उद्दिष्ट म्हटलं तर त्यातलं पहिलं आहे ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे जसं विद्यापीठाने विकसित केलेलं एखादं नवीन वाण असेल, एखादं नवीन काही खत निर्मिती केली असेल, एखादं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं असेल किंवा आणखीन काही नवीन त्यांनी अवजारं निर्माण केली असतील, तर ते विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश असतो. किंवा एखादी समजा भाताची, आता कोकण म्हटलं की भात आलं, भाताच्या वेगळ्या जाती विद्यापीठाने विकसित केलेल्या असतात, तर ती नवीन भाताची जात हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी ऑन फार्म टेस्टिंग जो म्हणतो आपण आद्यदेशीय प्रात्यक्षिके, की त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचण्या घेतल्या जातात आणि त्या चाचण्या 3 वर्ष घेतल्या जातात, आणि त्या 3 वर्ष घेतल्यानंतर काही वेळा ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावरती योग्य आहे की नाही तपासणी केली जाते.

0: समजा त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या ह्याच्यानुसार जर बदल हवे असतील किंवा त्या ठिकाणी थोड्या काही अडचणी येत असतील तर ती तंत्रज्ञान रिफायनमेंटसाठी पुढे जातं. रिफायनमेंट म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं चेंजेस करण्याचे अधिकार हे संबंधित शास्त्रज्ञ विद्यापीठ आणि तो शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने ते केलं जातं. अशी पहिली त्याच्यामागचं एक म्हणजे प्रमुख तत्व आहे. त्याच्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणं, कारण सध्याचा जर काळ बघितला आपण तर व्यावसायिक प्रशिक्षण स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग प्रोग्राम हे अतिशय महत्वाचं आहे की कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग जातं की जेणेकरून भविष्यात ते स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील. एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण की स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी, कारण आज जर बघितलं तर भविष्यामध्ये नोकरी मिळणं कठीण झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण जर केलं आपण आणि त्यांना जर आपण अशी काही स्किल दिली, समजा एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर आंब्यामध्ये कलम निर्मिती असेल, सॉफ्टवूड ग्राफ्टिंग असेल किंवा स्टोन ग्राफ्टिंग असेल, तर ते कशा पद्धतीने करायचं, त्याचं स्किल किंवा त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यवर्धित प्रक्रिया असतील. समजा माशांपासून विविध पदार्थ बनवायचे, जसं जवळा चटणी, कोळंबी लोणचं, मत्स्यसेव, मच्छ चकली, झिंगा पापड, बोंबील पापड, त्याचं प्रशिक्षण मग ते युवकांना असेल, युवतींना असेल किंवा जे कोण बेरोजगार असतील त्यांना ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिलं जातं की जेणेकरून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा आणि बाकीच्यांना त्यांनी थोडंसं रोजगार निर्मिती द्यावी. त्याच्यानंतर उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे हा एक त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो की विविध पिकावरती काही कीड रोग येतात तर त्याचं योग्य पद्धतीने सनियंत्रण कसं केलं जातं की जेणेकरून कीड रोगीचं व्यवस्थापन केल्यामुळे उत्पन्नामध्ये तुमची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल, हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे त्या जिल्ह्यामध्ये काही अशासकीय संस्था असतात, काही खाजगी कृषी संस्था कार्यरत असतात किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या संस्था असतात, तर त्या सगळ्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबवणे, कारण शेवटी आपला केंद्रबिंदू कोण आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांसाठीच काम करणं अतिशय महत्वाचं आहे. मग त्यावेळेला त्या भागातील ग्रामीण बँका असतील किंवा इतर कुठल्या नॅशनलाइज बँका असतील त्यांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो की जेणेकरून सर्वांगीण विकास शेतकऱ्याचा कसा होऊ शकेल हा त्याच्यामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे पुरस्कृत कार्यक्रम राबवणे हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे.
1: कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना काही सेवा सुविधा मिळतात का?
0: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच जणांना माहीत नसतं की कृषी विज्ञान केंद्रामार्फत काय दिलं जातं. आज तसं म्हटलं तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत केंद्र शासन पुरस्कृत आणि राज्य शासन पुरस्कृत ज्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत नक्की मिळू शकेल. दुसरं, आज शेतकऱ्यांना अडचण येते ते आज जर बघितलं आपण तर जमीन आणि पाणी हे दोन मुख्य स्रोत शेतीसाठीचे आहेत, तर जमीन हळूहळू नापीक होत चाललेली आहे, कारण वारेमाप रासायनिक खताचा वापर आणि सेंद्रिय खताचा अति कमी वापर याच्यामुळे जमिनी आज तसं बघितलं तर नापीक नापीक होत चाललेल्या आहेत, तर त्या जमिनीचं परीक्षण करणं किंवा त्या मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करणं हा त्याच्यामागचा असतो. या सेवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिल्या जातात. त्याच्यानंतर विद्यापीठ विकसित नवीन नवीन बियाणं असेल, नवीन नवीन रोपं असतील, आधुनिक तंत्रज्ञान असेल याची माहिती किंवा त्याची काही उपलब्धता ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत दिली जाते. या व्यतिरिक्त आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतोय तर बदलतं हवामान आहे, काही वेळा पाऊस पडतोय नाही पडतोय, अवेळी पाऊस पडतोय, निसर्गाचं चक्र बदलत चाललेलं आहे, तर ह्याच्या संदर्भात जे सल्ले असतात कृषी सेवा सल्ला तर तो मार्फत दिला जातो. आज जसं आपण म्हणतो की दर मंगळवारी आणि शुक्रवारी विद्यापीठामार्फत जी ऍडवायझरी तयार होते जो कृषी हवामान विषयक आधारित सल्ला तयार होतो तो सल्ला तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना दिला जातो. आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे कार्यक्रम, शेतकरी मेळावे असतील, निदान चमू जाऊदे असतील, किसान गोष्टी असतील किंवा आणखीन वेगळे प्रात्यक्षिकं असतील, तर अशा विविध माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्यरत आहे.
1: आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते कुठे आहे आणि कोणाच्या अंतर्गत कार्य करते?
0: जसं आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये 445 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आणि 93 जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तसं रायगड जिल्हा हा एक कोकणातला अतिशय महत्वाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किल्ला दोहा येथे हे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. आपलं जवळपास गेले 22-23 वर्ष रायगड जिल्ह्यामध्ये आपलं कृषी विज्ञान केंद्र अतिशय चांगलं प्रभावीपणे शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. तळागाळामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यावरची आपण चांगल्या पद्धतीने मात करतोय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत 9 कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्यातलं रायगड जिल्ह्यासाठीचं कृषी विज्ञान केंद्र आपल्या इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातलं कृषी विज्ञान केंद्र लांजा इथे कार्यरत आहे. त्याच्यानंतर 2 खाजगी कृषी विज्ञान केंद्र आहेत जे खाजगी संस्थेमार्फत कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये पालघरला कोसबाड हिलला कृषी विज्ञान केंद्र एक कार्यरत आहे आणि किर्लोसला कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. असं रायगड जिल्ह्यासाठीचं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे कार्य करत आहे.
1: बरं, आपल्या कृषी विज्ञान केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण बाब कोणती आहे?

हा महत्वाचा विषय आहे, कारण तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हा भात दुबार पिकासाठी खास त्यासाठी नावाजला जातो. तर भात पीक असल्यामुळे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती भात बीजोत्पादन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याच्यामध्ये जे विविध तंत्रज्ञान आहे, कारण कसं असतं, बियाणं हे असा घटक आहे की जो शेतकऱ्यांना वेळेवरती मिळणं आणि ताबडतोब मिळणं अतिशय महत्वाचा असतो, आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बीजोत्पादन कार्यक्रम राबवतो की जेणेकरून बियाणं गावात निर्माण झालं तर शेतकऱ्यांना जी भेडसावती समस्या की वेळेवर बियाणं मिळत नाही किंवा बियाणाचा तुटवडा, ह्याच्यावरती मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कार्य करत आहे. त्यासाठी ग्राम बीजोत्पादन ही नवीन संकल्पना आम्ही राबवतो. त्या ग्राम बीजोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावरती बियाणं आम्ही तयार करतो. त्याला आमचे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ वेळोवेळी भेट देतात. ते बियाणं आम्ही विद्यापीठामध्ये टेस्टिंगसाठी पाठवतो. टेस्टिंगसाठी पाठवल्यानंतर त्याचा जेव्हा रिपोर्ट येतो की हे बियाणं तेव्हा फीडबॅकने आम्ही घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी मी शेतकऱ्यांना मुद्दामून सांगू इच्छितोय की शेतकऱ्यांना प्रश्न असतो की विक्री मार्केटिंग, तर हा त्यांचा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतोय. तुम्ही केलेलं बियाणं शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र ते बायबॅकने घ्यायला तयार आहे, आणि तेच बियाणं चांगल्या पद्धतीने घेऊन आपण इथं शेतकऱ्यांना देऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही नवीन नवीन संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवतो. त्याच्यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही स्थापन केलेला आहे. ह्या मागची संकल्पना अशी आहे, आमचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संकल्पना राबवले. त्याच्यामागची संकल्पना एवढीच आहे की दरवेळेला जी मीटिंग होते ती शेतकऱ्यांच्या शेतावरती होते. समजा आता ह्यावेळेला मीटिंग चालू आहे, तर पुढच्या महिन्यामध्ये जी काय मीटिंग होईल किंवा समजा 15 दिवसांनी शेतकरी मागणी केली, तर जेव्हा जी मीटिंग होईल त्या मीटिंगचा अजेंडा, ज्या मीटिंगची तारीख आणि वेळ ही आताच्या मीटिंगमध्येच ठरवली जाते. दुसरं, शास्त्रज्ञ मीटिंगसाठी आलेत म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं, पुष्पगुच्छ द्यायचं किंवा काय, काहीही प्रकार नाही आहे. डायरेक्ट जो काही मुद्दा आपण ठरवलेला आहे त्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी चर्चा करायची. चर्चा केल्यानंतर ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावरती घोंगडी बैठक थोडक्यात म्हणतो. कोणत्या प्रकारची खुर्च्या पाहिजेत असं काही नाही. भारतीय बैठक मीटिंग झाल्यानंतर तिथले पक्षत्व व्हिजिट होते की जेणेकरून त्याच्यामध्ये ज्या काही शेतकऱ्याला काही अडचणी आहेत, त्याला कुठली कीड रोग आले किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये समस्या आहेत, तर त्याच्यावरती मात केली जाते. अशी थोडक्यात आपली त्या ठिकाणी मीटिंग होते. असा शेतकरी शास्त्रज्ञ मंच आम्ही भात पिकासाठी केलाय, भाजीपाल्या पिकासाठी केलाय, सुपारीसाठी केलाय आणि मच्छीसाठी केलाय. अशी एक नवीन संकल्पना आपण राबवतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी आपण आपले शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील यांना जे प्रशिक्षण देतो, त्या प्रशिक्षण दिलेल्या शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण माझी प्रशिक्षणार्थी संमेलन आयोजित करतो. ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राने चालू केलेली आहे. तर त्याच्यामधले हेतू काय असतो की ज्या शेतकऱ्यांना आपण प्रशिक्षण दिलं आहे आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांनी स्वतःचा काही व्यवसाय चालू केला आहे, तर त्यांना त्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करण्यासाठी आपण प्लॅटफॉर्म देतो. त्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे शास्त्रज्ञ जास्त बोलत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते. साधारणतः 50 शेतकरी, म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, महिला असतील, युवती असतील, त्यांना त्या ठिकाणी संधी देतो. आणि प्रत्येक आलेला हा शेतकरी असेल, युवक असेल, तो त्याचे अनुभव, त्यांनी जी काय केलेली प्रगती आहे ती आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करतो. हे एक अतिशय चांगली संकल्पना कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही राबवतो. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेगवेगळे तंत्रज्ञान जे विद्यापीठाने विकसित केलेले आहे ते आम्ही शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या माध्यमातून पोहोचवतो. तर त्याच्यामध्ये आज आपण बघितलं तर कृषी पर्यटन ही काळाची गरज आहे. कारण आज कसं होत चाललंय, शेतीतून म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला उत्पादन मिळतंय नाही मिळतं हा शेतकऱ्याचा थोडासा एक भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न आहे. तर थोडंसं बदलत्या काळानुसार आपण जर त्या याच्याकडे बघितलं आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जर आपण शेतीकडे वळलो, तर त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी आमचे पुढे पुढे येऊ घातलेले आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक नवीन संकल्पना राबवतो ती मासेस टू क्लासेस. आज तसं म्हटलं तर रायगड जिल्हा हे भातासाठीचं कोठार म्हटलं जातं, म्हणजे भात आणि भात पीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही शेतकऱ्यांना भुईमुग या पिकाबाबत थोडंसं जनजागृती केली. आणि काही शेतकऱ्यांना आम्ही असं मोटिवेट केलं की तुम्ही पावसाळ्यामध्ये जर भुईमुग घेतलं वर्कर जमिनीमध्ये, तर ते भुईमुगाचं बियाणं ताबडतोब तुम्हाला पुढच्या हंगामासाठी वापरता येतं. आज मला सांगायला आनंद वाटतो की आमचा महाड असेल, वरंध असेल, पोलादपूर असेल, ह्या भागामध्ये पूर्वीच्या काळी जे 35-40 एकर एरिया होता तो आज कृषी विज्ञान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे 350 एकरच्या वरती एरिया पोहोचलेला आहे.
म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जाणीव झाली आहे की हे जर नगदी पीक आपण लावलं म्हणजे भातानंतर भात घेण्यापेक्षा भातानंतर आपण भुईमुग घेतला तर आपलं उत्पादन वाढतंय, भातानंतर कडधान्य पिकं चांगल्या पद्धतीने घेतली तर आपलं उत्पादन वाढतंय, भातानंतर भाजीपाला पीक घेतला

0: म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल जो म्हणतो आपण, ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना आपण राबवतोय. आणि त्या माध्यमातून आज 350 एकरच्या वरती एरिया वाढलेला आहे. आणि एरिया वाढल्यानंतर आम्हाला पूर्वी समस्या काय भेडसावत होती की तिथल्या शेतकऱ्यांना भोरला जायला लागायचं, जवळजवळ 70 ते 75 किलोमीटर्स तेल काढण्यासाठी भुईमुगाचं. पण आज आम्ही काय केलंय की शेतकऱ्यांना मोटिवेट केलंय, जिल्हा परिषदेचा सेस फंड असेल किंवा वेगळ्या शासनाच्या योजना असेल त्या योजनेच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये स्वतःची ऑइल मिल शेतकऱ्यांनी आमच्या टाकलेली आहे. आणि ऑइल मिल असल्यामुळे कसं आलंय, शेतकऱ्यांना माहीत झालं की आता या ठिकाणी ऑइल मिल आहे, त्यामुळे एरिया आणखीन वाढत चाललेला आहे. मग शेतकऱ्यांना जे 70-75 किलोमीटर लांब जायला लागायचं, आता इथल्या इथं त्याला मार्केटिंग आहे. आणि आज जर बघितलं आपण तर घाण्याचं तेल जे म्हणतो आपण त्याला प्रेफरन्स दिला जातो, त्यामुळे त्या माध्यमातून एक एंटरप्रेन्युअर डेव्हलप झालेले आहेत आणि लोकांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं त्या ठिकाणी. असे विविध उपक्रम आपण राबवत असतो की जेणेकरून शेतकऱ्याची उन्नती कशी होईल, कारण शेतकऱ्याची उन्नती हाच आमचा ध्यास, हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
1: शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच आपल्या देशातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य सुद्धा सुधारणार
0: आहे. नक्कीच.
1: भविष्यात विज्ञान केंद्राची काय दिशा असेल?
0: जर आज आपण बघितलं तर देशभरात कृषी विज्ञान केंद्राचा एवढा म्हणजे प्रसार झालेला आहे, जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहेत. तर आजपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राने कृषी पद्धतीचे आधुनिक धडे दिलेलेच आहेत किंवा शेतीपूरक व्यवसायाबद्दल सुद्धा जनजागृती केलेली आहे. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मशरूम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत, त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून प्रयोगशील शेतकरी घडलेले आहेत. पण सद्यस्थितीत जर बघितलं तर येणाऱ्या ज्या भविष्यात समस्या आहेत त्या समस्यावरती मात करणं अतिशय महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, त्यांना सेवा कशाप्रकारे देता येतील, आणि महत्वाचं म्हणजे की भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी कशाप्रकारे मोटिवेट करता येईल, हा कृषी विज्ञान केंद्राचा आमचा मुख्य उद्देश आहे. की कौशल्यावर आधारित जास्तीत जास्त प्रशिक्षण देणं, त्याच्यानंतर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शेती पिकवणं. आज शहरातल्या लोकांना प्रश्न पडतो काय करायचं, तर त्यांच्यासाठी टेरेस गार्डनिंग हा विषय असेल, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे कृषी पर्यटन विषय असेल, किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी पुढे येते, किंवा अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कशा प्रकारे उत्पादन घेता येईल, या माध्यमातून भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र नक्की कार्यरत असेल. कारण आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा म्हटला जातो आणि जवळजवळ 80 ते 85% लोक ही शेतीवरती अवलंबून. तर शेतकरी बंधूंनो, माझी एक तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आधुनिक पद्धतीने शेती करा. तुमच्या जवळपास कृषी विज्ञान केंद्र असेल तर अवश्य जाऊन तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला भेट द्या, तेथील जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला आणखीन एक सांगायचं की काळ बदलला आहे, काळाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान वेगवेगळं आलेलं आहे, तर त्याचा वापर करून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुद्धा 5 ते 6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत. का तर त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगाव्या, म्हणजे शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र अवश्य यावं. पण काही वेळा समजा त्यांना येणं शक्य झालं नाही तर त्याच्याकडे समजा एखादा रोग किंवा कीड आली असेल तर ताबडतोब त्यांनी फोटो घ्यायचा, तो त्या ग्रुपवरती टाकायचा, शास्त्रज्ञ त्या ग्रुपवरती आहेत, लगेच त्याचं त्या ठिकाणी निदान केलं जातं.
1: अतिशय सोपा विषय, अतिशय
0: आणि वेळेची बचत.
1: बरोबर श्रोते हो, अत्यंत साध्या पद्धतीने पण तितकंच प्रभावीपणे काम करणारं केंद्र म्हणजे कृषी विज्ञान केंद्र. सर इथे आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार,
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृषी विज्ञान केंद्र विस्ताराचे प्रभावी माध्यम याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत ऐकलीत.
2: हर

श्रोतेहो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल आधुनिक मधुमक्षिका पालनाचे तंत्रज्ञान आणि संधी याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?

0: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
3: कामगार मंडळींसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: कामगार सभा.
3: या कार्यक्रमात आपण बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या
2: अपघातांबाबत योजना आणि कायदे
3: या विषयावर प्राध्यापिका डॉक्टर प्रतिमा लोखंडे यांची
2: आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: कामगार सभा.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
0: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित। आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ, तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठीही निवडणूक जाहीर। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण आज गुजरातच्या एकता नगर इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं। भारतीय चित्रपटांची सांस्कृतिक शक्ती आणि वैविध्य राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं। चित्रपट हे प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन करत नाही, तर देशभरातल्या विविध भागातल्या नागरिकांना जोडतात आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा पडद्यावर दाखवतात, असंही त्या म्हणाल्या। या कार्यक्रमात एकूण 92 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: भारतीय चित्रपट सृष्टीत 5 दशकांहून अधिक काळासाठीच्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ प्रदान करण्यात आलं। स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी रणदीप हुडा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाचा पुरस्कार मिळाला, तर नाग अश्विन सिंगी रेड्डी यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटानं संपूर्ण मनोरंजनासह सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार जिंकला। तमिळ चित्रपट अमरनसाठी राजकुमार पेरियासामी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला। तसंच 35 चिन्ना कथा काढू या तेलगू चित्रपटानं सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार जिंकला। सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ब्रह्मयुगमसाठी ज्येष्ठ अभिनेता मामुटी आणि चंदू चॅम्पियनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात आला। यामी गौतम हिला आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला। भक्षक या चित्रपटासाठी संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला। नॉन फीचर विभागात भंगार या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर दिग्दर्शक आनंद एल राय यांना स्टॅच्यू ऑफ युनिटी एकता का प्रतीक या कलाकृतीसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळाला। गायक अभय जोधपूरकर याला घरत गणपती या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला।
0: अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात 2018 केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। या कायद्यामुळे इतर जातीच्या नागरिकांच्या नागरिकांबरोबर उलट भेदभाव होत असल्याचा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नाकारला। या कायद्यांतर्गत प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे की नाही हे तपासण्यासाठी न्यायालयाच्या अधिकारांसह पुरेशा तरतुदी आधीच आहेत, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं। उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली। स्थानिक पातळीवरून येणाऱ्या माहितीच्या आधारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रसंगानुरूप निर्णय घेण्याचे सर्व अधिकार उपसमितीला असतील। याबाबतची अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत काढली जाणार आहे। कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। सन 2009 मंजूर आकृतीबंध तात्पुरत्या काळासाठी कायम राहणार आहे। मुंबई मेट्रो मार्ग 4, 4A आणि 10 प्रकल्पाच्या एकात्मिक कार शेड डेपोकरता जमीन दिलेल्या मौजे मोघरपाडा इथल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मालकी हक्कानं विकसित भूखंड वाटप करायलाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली। पाण्याचा विवेकी वापर, जतन आणि प्रभावी व्यवस्थापनाची गरज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज अधोरेखित केली। नवी दिल्लीत 9व्या भारतीय आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते। हवामान अनुकूल जलव्यवस्थापन ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे। पाण्याच्या समस्येशी लढा देताना अधिक सहकार्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं।

0: कार्यक्रमात नेदरलँड्स आणि जर्मनी हे देश भागीदार म्हणून सहभागी झाले आहेत. तसंच जागतिक जलव्यवस्थापन क्षेत्रातले अग्रणी धोरणकर्ते संशोधक तज्ज्ञ यांच्यात या कार्यक्रमात विशेष चर्चा होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा केली. यामध्ये उत्तर प्रदेशातल्या 10 आणि उत्तराखंडातल्या 1 जागेचा समावेश आहे. आयोगानं पश्चिम बंगालमधल्या राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या 3 विभागीय पदवीधर मतदारसंघासह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होईल. तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या 5 जागांच्या निवडणुकांसाठी 6 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. या आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये भारताच्या आजच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आज झालेल्या अंतिम क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा उडवला आणि सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचं सुवर्णपदक पटकावलं. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं निर्धारित 20 षटकात 3 खेळाडूंच्या मोबदल्यात 216 धावांचा डोंगर रचला. स्मृती मानधानानं 79, ऋचा घोषनं 49 तर शफाली वर्मानं 48 धावा पटकावल्या. प्रत्युत्तरादाखल उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांमध्ये गारद झाला. दीप्ती शर्मानं 3 तर शफाली वर्मा, श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी 2 खेळाडूंना बाद केलं. उशू या क्रीडा प्रकारात भारताच्या रोशीबीना देवी हिनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि भारतासाठी आणखी 1 पदक निश्चित केलं. हे तिचं सलग 3रं आशियाई पदक असेल. तिचा पुढचा सामना उद्या होईल. तर पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात आर्यन यानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंडवर विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. मात्र पुरुष संघाला दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला. बॉक्सिंगच्या मैदानात पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंह यानं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटात साक्षी चौधरी हिनंही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. जिम्नॅस्टिक्समध्ये प्रणिती नायक हिनं वॉल्ट प्रकारात अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं.
0: सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयानं पूर्ण बंदी घातली आहे. धार्मिक मिरवणुकींमध्ये लाऊडस्पीकर, DJ आणि लेझर बीम्सचा वापर पूर्णपणे अनावश्यक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठानं नोंदवलं आणि हे आदेश दिले. ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण न करताही सण साजरे करता येतात असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. लाऊडस्पीकर्स आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयानं काल स्वतःहून दखल घेतली आणि जनहित याचिका दाखल करून घेतली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक गेंडा दिनानिमित्त देशातल्या एकशिंगी गेंड्यांचा उल्लेख करत त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केलं आहे. जगातल्या एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी सुमारे 80% गेंडे आसाममध्ये राहतात असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून त्यांना हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचं सुवर्णकमळ तर भंगार या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्मचा पुरस्कार. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी ही निवडणूक जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात सायप्पा बंडगर आणि सहकलाकारांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.

लोकसंगीत या कार्यक्रमात आताच आपण सायप्पा बणगर आणि सह कलाकारांनी गायलेल्या पारंपरिक धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजलेत.

भावधारा कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत कविता वटणी यांनी गायलं होतं. अशोकजी परांजपे यांची गीतरचना होती, संगीत विजय देशमुख यांचं.

जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा आताच आपण ऐकलात. रात्रीचे ठीक 10:20 झाली आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत भावधारा.

0: ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या, माफ करा, रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आपण ऐकत होतात भावधारा. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य केतकीच्या बनात भाग पहिला.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य केतकीच्या बनात. आज ऐकूया या नाटकाचा भाग पहिला. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान, सादरकर्त्या कांचन प्रकाश संगीत. ऐकूया तर केतकीच्या बनात या नभोनाट्याचा भाग पहिला.

0: या सुनेत्रा बाई या बसा। म्या डॉक्टर साहेबांनी सांगून येतो बर। अहो साहेब
1: काय रे मारुती?
0: अहो आपली सुनेत्रा बाई आली हाय।
1: मारुती तिला बसायला सांग, मी आलोच 5 मिनिटात, तिला पाणी दे बर का प्यायला।
0: वय वय हा हे घ्या घ्या हे पाणी सुनेत्रा बाई, अहो उन्हातून आल्यात आहे। साहेब आत्ताच बाहेरून आलत, जरा वास घेतात बर। पाणी प्या की, नुसतं टेबलावर ठेवलाय गलास। अहो हे पाणी असं तसं नाही, त्याच्यावर चांगला पॉवरफुल लाईट बी मारलाय, एकदम पॉवर बस पाणी आहे। हे पाणी पिऊन मी अभि कसा पॉवरफुल झालोय बघा। हे बघा दंड आहे ना पिळदार। साहेब आता कुठे गेलो होत माहित आहे का? अहो विचारा की
2: कुठे।
0: अहो त्यांना येड लागलं येड।
2: काय म्हणालस?
0: अहो त्यांना आणि आमच्या बाईंना बी या येडचं नुसतं येड लागलं। या सगळीकडे भाषणं देत्यात, सांगत्यात येड हा रोग दुसऱ्याचं रागात घेतल्या होतो, इंजेक्शन आणि होतो आणि आणि आणि

0: साहेब आता कुठे गेलो होत माहित आहे का? अहो विचारा की
1: कुठे?
0: अहो त्यांना येड लागलं, येड।
1: काय म्हणालास?
0: अहो त्यांना आणि आमच्या बाईंना बी या येडचं नुसतं येड लागलं। या सगळीकडे भाषणं देत्यात, सांगत्यात येड हा रोग दुसऱ्याचं रागात घेतल्या होतो, इंजेक्शनाने होतो आणि आणि आणि शिरा। आपल्याला बोलला आज वाटते बरं का तो शब्द बोलायची, पण साहेब कसं इजिली बोलत्यात, म्हणत्यात हा रोग व्हायचं मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या स्त्रीबरोबर। आणि पुढं ही फुल्या फुल्या फुल्या फुल्या। आपल्याला नाही बुवा तो शब्द बोलता येणार। साहेब आणि बाय पटा पटा पटा पटा बोलत्यात दोघ बी। शाळा कॉलेजात जात्यात, भाषणं देत्यात। मी दोन चार वेळा गेलो होतो त्यांच्या बरोबर, एवढंच समजलं की दुसऱ्या बाईबरोबर बोलायचं नाही, बरोबर आहे ना? अहो मी साहेबांना चिडवतो मनातल्या मनात, साहेबांना लागलं येडचं येड आणि शाळा कॉलेजात गाजवित्यात फड।
2: काय रे मारुती, काय चाललंय?
0: काय नाही साहेब, अव आपल्या सुनेत्रा बाईला सांगत होतो आपलं पाणी कसं पावर बाज आहे ते। बायनं गलासाला हात बी लावला नाही, तसाच ठेवलाय बघा टेबलावरती। आपण आपलं जातो बघा। हा पण साहेब तुम्ही दंभरात असणी एवढं पाणी आणलं तरी बी पाणी पित नाहीत त्या।
2: बरोबर दम भरतो ना तिला। सुनेत्रा हवं एवढ्या उन्हात ना आलीस, पाणी का नाही घेतलंस?
1: कारण मारुतीनं तुमच्याकडच्या ग्लास मध्ये पाणी आणलं। यापुढे मी पर्स मध्ये ग्लास घेऊन फिरणार आहे काका।
2: अगं हे काय नवीन फॅड काढलायस?
1: फॅड नाही काका, माझे आई बाबा कशानं गेले माहित आहे ना, तरी पण।
2: अगं पण तुला काही झालेलं नाहीये, कसं पटवून देऊ तुला? रक्त तपासणी करून देखील तुला पटत नाही?
1: बाबांना हा लागेपर्यंत त्यांची भांडी सगळ्यांच्या भांड्यात असत, तसंच आईचंही।
2: अगं वेडी आहेस अगदी, असा भांड्यात नाही रोगाचा प्रसार होत नाही।
1: मग सगळे नातेवाईक असं का वागतात? आज सकाळपासून मी एवढ्या नातेवाईकांकडे गेले, मागूनही कुणी पाणी दिलं नाही, जणू आपण ऐकलंच नाही असं दाखवायचं। बस म्हणूनही कुणी म्हटलं नाही, चहा पाणी तर दूरच।
2: अगं कशाला एवढी सगळ्यांकडे गेली उगीचच?
1: काका पुढच्या आठवड्यात बाबांची तीथ आहे ना, विसरलत वाटत।
2: विसरीन कसा, त्या दिवशी अशा लोकांना बोलवायचं की ज्यांना तुझ्याविषयी आस्था वाटते, जे तुझी क्षमाची विचारपूस करतात त्यांनाच बोलाव।
1: म्हणजे फक्त तुम्हाला आणि काकूंना? एरवी माझ्या मैत्रिणीला उषाला बोलावलं असतं, पण एकदा मी तिच्याकडे गेले होते, तिनं मला चहा दिला ना तिची आई बाहेरून आली, तिनं माझ्याकडे अशा नजरेनं बघितलं आणि कब्बशी हातातून पडल्याचं निमित्त करून फोडून टाकली। मी अगदी ओशाळले हो काका।
2: हा सगळा निव्वळ गैरसमज आहे, नीट माहिती घ्यायची नाही म्हणून असं वागायचं। अगं तुझी क्षमताही नाही करणार, आता तरी तिचा राग शमला का?
1: ताई खर्च काय सांगू, आज सकाळीच गेले होते मी तिच्याकडे, कठीण आहे हो सगळं। एक वर्ष ताईनं कसं काढलं असेल सुनीलचं वागणं।
3: क्षमा क्षमा, तुझं ताट आणखीन पुढे कर बू, तू लांब लांब लांब हो, अजून लांब हो, वाढून झालं की मग ताट घ्यायला पुढे ये।
4: सुनील आणखी लांबून नाही का अन्न ताटात फेकता येत? अरे परवा त्या भिकारणीला तू जवळून वाढलंस आणि स्वतःच्या बायकोला हे असं?
3: ए ए ए त्या भिकारणीला भलते रोग नाहीत।
4: कशावरून कशावरून रे, बोलून चालून रस्त्यावरची ती बाई कुणाची शय्या सोबत करत असते?
3: हे बघ माझा त्याच्याशी संबंध नाही।
4: आज वर्ष झालं सुनील, किती सहन करायचं रे मी, किती सहन करायची मी ही अमानुष वागणूक? बाबांना जाऊन आज एक वर्ष झालं, बिचारी सुनेत्रा कशी एकटी राहत असेल, तुझ्या आईने तिला हकललं। हो खुशाल हकलून दिलं, मला भेटूही दिलं नाही, खिडकीतून कधी दिसली तर हात करायचा हीच आमची भेट, मला बाहेरही पडू देत नाही तुम्ही माणसं। हा मुलगा नसता तर कधीच घर सोडून गेले असते मी।
3: म्हणूनच तुला असं कोंडून ठेवलंय, त्याला आई लागते, हळूहळू तुझा लढा कमी करतोय। एकदा का तो सुट्टा झाला की मग तू मोकळी, घे घटस्फोट आणि जा कुठे, तुझी आई मेली असं सांगू आम्ही त्याला।
4: काय सांगू? तुझी आई

0: पेली मग घटस्फोट आजही मिळेल की नाहीतरी वर्षभर आपण वेगळेच राहतोय.
1: पण हे जगाला कसं पटवणार
0: सुनील? सुनील या संबंध वर्षात तू कधीतरी माझ्याजवळ बसलास? अरे माझी साधी चौकशी सुद्धा केली नाहीस. त्या दिवशी संध्याकाळी आलास आणि डास दिसल्यावर पळालास तिथून. जणू साप दिसला तुला.
1: मग तो डास तुला चावून मला चावला तर उगीच नसता ताप.
0: सगळे मनाचे खेळ आहेत रे सुनील. डॉक्टर काकांनी किती वेळा तुम्हा सगळ्यांना समजावून सांगितलंय. अरे अडाणी लोकांना सुद्धा समजत.
1: अडाणी लोकांना काय, काहीही सांगितलं तरी पटत. पण आम्ही वाचू शकतो आणि म्हणूनच आम्हाला सगळं काही कळतं.
0: पण वळत नाही. कीव कराविषयी वाटते रे तुम्हा लोकांची. अरे मला काहीही झालेलं नसताना तुम्ही मला असं
1: कशावरून पुढे होणार नाही? क्षमा अगं तुझा बाप.
0: सुनील काय ही भाषा, सुशिक्षित कसं म्हणायचं तुला? सुनील
1: असल्या छंदी फंदी माणसाला आणखीन काय म्हणायचं?
0: सुनील
1: का अगदी पिताश्री म्हणायचं?
0: जीवावर सुनील
1: का?
0: छंदी फंदी कुणाला म्हणतोस रे?
1: मीच नाही, आई देखील म्हणते छंदी फंदी बापाची मुलगी.
0: छंदी फंदी कोण आहे ते सांगू का? सांगू?
1: ताट वाढलंय. बघ एवढं पुरेल का? आत्ताच सांग. एकदा का ताट उष्ट केलंस की मग पुन्हा वाढणार नाही.
0: उपकार करतोयस? मुलाला सांभाळण्याबद्दल दोन वेळा जेवायला घालतोयस? जा जा निघ इथून. निघ म्हणते ना इथून. जा. बाबा बाबा काय केलं तू? हे स्वतःही गेलात आणि आईलाही घालवलं. आम्हाला पोरक केलं बाबा तुम्ही. पोरक केलं. नुसतं पोरक नाही, समाजानं आम्हाला वाईट टाकलं बाबा. समाजानं आम्हाला वाईट टाकलं. आता सुरेंद्राचं लग्न कसं होणार आणि माझं लग्न होऊनही काय उपयोग? सगळं तुमच्यामुळे. सगळं तुमच्यामुळे बाबा. असं काय आम्ही बाप केलं होतो गेल्या जन्मी? आय हेट यू बाबा. आय हेट यू. रिअली आय हेट यू. एवढी चांगली बायको असताना कशाला भलत्या ठिकाणी बघितलं? पाहिलं सगळे छंदी फंदी म्हणतात, वाटेल तसं बोलतात.
2: डॉक्टर काका, तर अशी सगळी ताईकडची परिस्थिती. मला तिला भेटताही आलं नाही हो.
3: सुनेत्रा वाईट वाटते हे ऐकून. क्षमाच्या सासरच्या लोकांना किती समजवायचं? तिची रक्त तपासणी केली, एकदा दोनदा नाही तर एका वर्षात अक्षरशः 10 केली. त्यांना पाहिजे त्या पॅथॉलॉजिस्टकडून. पण सगळं पालथ्या घड्यावर पाणी. आता हेच बघ ना, असा डास जाऊन एड्स पसरत नाही तरी सुनील डास बघितल्यावर पळालाच.
2: डॉक्टर काका, डास जर मलेरिया पसरवतात तर एड्स पण पसरवणारच.
3: अगं सध्याच्या अनुभवावरून डास एड्स पसरवत नाहीत. काय होतं, मलेरियाचे जंतू डासाच्या पोटात वाढतात, नंतर ते त्याच्या सोंडेतून लाळे वाटे माणसाच्या शरीरात शिरतात. एड्सचे जंतू डासाच्या पोटात मरतात. ते जाऊ दे, आपण ह्या सुनीलला कसं समजवायचं हा प्रश्न आहे. क्षमा अशी वागणूक किती दिवस सहन करेल? मानसिक ताण असह्य होऊन एखाद दिवशी भलतच.
2: डॉक्टर काका,
3: तसंच सुनील किती दिवस संयम ठेवेल? त्याची आई चूक करते.
2: तिच्या सासूबाई नातवाला ताईजवळ येऊ देतात, हेच नशीब.
3: त्यांना क्षमाला आणि सुनीलला एकत्र येऊ द्यायचं नाहीये. भीती वाटते क्षमाला एड्स असलाच तर. सुनीलने मधुकरवर फार गंभीर आरोप केलाय. अगं मधुकर छंदी फंदी नव्हते.
2: मग त्यांना कसा काय एड्स लागला आश्चर्यच आहे.
3: म्हटलं तर त्याला अपघात म्हण किंवा भयानक चूक म्हण. अगं परवा तू नाही का गाडीखाली सापडत होतीस?
2: हो, आपल्याच नादात मी रस्ता ओलांडत होते, न बघताच रस्त्यावर आले.
3: त्या मोटरच्या ड्रायव्हरनं करकसून ब्रेक मारले अपघात टाळण्यासाठी.
2: हो, म्हणून तर वाचले.
3: तसंच तुझे बाबा अनवधानाने त्या रस्त्यावर गेले आणि समोरच्या व्यक्तीनं मुद्दाम अपघात घडवण्यासाठी ब्रेक मारले नाहीत. आणि मधुकर

0: च्या मना नाही.
1: म्हणजे काय डॉक्टर काका, मला समजलं नाही.
0: आता तुला सगळंच सांगतो. कधीतरी तुम्हा दोघींना हे कळायलाच पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. काही वर्षांपूर्वीची गोष्ट, तुम्ही तेव्हा शाळेत शिकत होतात. एकदा दिनकर आणि मधुकर माझ्याकडे आले.
2: डॉक्टर आ करा.
3: छान, म्हणजे आज तुम्ही माझा घासा बनणार वाटत दिनकर.
2: आ करा म्हणजे पेढा तोंडात टाकता येईल.
3: कसले पेढे? अरे दोघांच्याही बायका.
2: हो तसलं काही नाही. मधुला प्रमोशन मिळालंय, एक्सपोर्ट प्रमोशन मॅनेजर झालाय.
3: अरे वा वा वा, छान, फार छान. अभिनंदन अभिनंदन मधुकर.
4: थँक्यू थँक्यू.
3: तुमची तपश्चर्या फळाला आली शेवटी. अहो हार्ड वर्क ऑलवेज पेज. फार फार आनंद झाला.
2: आता हा दुसरा. अरे पुढच्या आठवड्यात मधुचा सिंगापूर, जपान, बँकॉकचा दौरा. काय काय म्हणा डॉक्टर, तिथल्या स्त्रियांचं सौंदर्य काही वेगळंच. आणि मधुला आता अनुभव येईलच लवकर.
3: दिनकर घी देखा.
2: बडग्याची कोण फिकर करणार? हल्लीच्या दिवसात कुठला बडगा हो. अँटीबायोटिक्स आहेतच की, आणि तुम्ही आत मग कशाला फिकीर?
4: तुम्ही उगाच कशाला सांगतोयस, मला काही असल्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये.
2: इंटरेस्ट निर्माण करतील त्या सुंदरी, नाजूक जीवनीची, छोट्या डोळ्यांची, चपट्या नाकाची, केतकी सारख्या पिवळ्या रंगाची सुंदरी कमरेतून लावून तुला सायर कमेन असं म्हणेल. मंजूळ स्वरात तुझी स्तुती करेल. त्यावेळी तुला आपण मदनाचा पुतळा आहोत असं वाटेल. अरे त्या केतकीच्या बनातला तो मंद आणि मादक गंध.
3: त्या मादक गंधाबरोबरच सळसळत असते नागिण, विषारी नागिण, तिचा डंख, आयुष्यातून उठवणारा डंख.
2: सोडा डॉक्टर, या अँटीबायोटिक्सच्या युगात आपण या डंखातून सही सलामत सुटतो.
3: आणि आपल्या मनावरची जखम, आपला तोल गेला ही जाणीव.
2: मन घट्ट केलं ना की कुठलंही शस्त्र त्याला जखम करू शकत नाही.
3: म्हणजे निर्लज्ज झालं की
2: म्हणा तुमच्या भाषेत तसं.
3: निनकर, तुम्हाला एक गोष्ट उमजली नाही अजून. मनावर खोल जखम करू शकते एकच गोष्ट, पत्नीने दाखवलेला अविश्वास.
2: तिला कळणार कसं? कारण अशा ठिकाणी गेलेला प्रत्येक माणूस तेरे चूप मेरे चूप असं करत असतो.
3: आता काय
2: मधुकर, अरे अशी संधी फार क्वचित येते. अरे किती वेळा तू जपानला बँकॉकला जाणार असा विचार कर. भूक लागल्यावर तू तिथल्या हॉटेलमध्ये जेवणारच का? घरचं जेवण नाही म्हणून उपाशी राहणार? हे बघ, या डॉक्टरचं काय ऐकू नकोस. अरे या निधड्या छातीचा दिनकरचा सल्ला एक. केतकीच्या बनात एक फेरी मारच. अरे केतकीचं बन.
4: अरे अरे पण मनीषा,
2: तू सांगितलं ना हेच, तर मनीषा वहिनींना कळणार कसं? अरे बायकाही या गोष्टी घडणारच असं धरून चालतात. तू जरी काही केलं नाहीस तरी वहिनी धरून चालणारच.
3: हे पहा, मी परत वॉर्निंग देतो
2: की केतकीच्या बनात सळसळते नागिण, गुप्तरोगाचा बडगा नाही देखा.
3: या नागिणीच्या डंखाचा परिणाम आताच नाही तर वार्धक्यात पण दिसतो. अरे तुम्हाला तर धोका आहेच, पण काही अपराध नसताना तुमच्या बायकोला का त्रास, आणि नंतर येणाऱ्या नवजात अर्भकाला काय जन्मता हाच भोग?
2: रंगवा आणखी भडक चित्र रंगवा डॉक्टर साहेब, काही उपयोग होणार नाही. मधु, या चित्रानं घाबरून जाऊ नकोस. अरे हा नुसता बागुल बो आहे. या औषधांमुळे आता गुप्तरोगच गुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. जसा देवीचा रोग संपूर्ण नाहीसा झाला, तसाच एक दिवस हा गुप्तरोग पृथ्वीवरून नष्ट होईल. डॉक्टर फ्लेमिंग, तुमचे उपकार मानावे थोडे थोडेच. अँटीबायोटिक्सचे जनक तुम्ही.
3: आता मी वाद घालत नाही, पण निसर्गाचं एक तत्व सांगतो. समाजाचं संतुलन बिघडून नीतिमत्ता ढासळू नये याची काळजी निसर्ग घेत असतो. अमीबापासून जसा अनेक पेशींचा माणूस तयार झाला, तशाच सूक्ष्म तर सूक्ष्मतम व्हायरसेस तयार झाल्यात. जणू साक्षात मृत्यूच सूक्ष्मतम होऊन माणसाच्या शरीरात दडून बसतो. तुम्हाला परीक्षित राजाची गोष्ट आठवते? मृत्यूच्या रूपातला तक्षक शेवटी अळी एवढा सूक्ष्म होऊन त्याचा काळ ठरला. क्षण एक चुकीचा घडे वर्षाव मरणाचा पडे. भविष्यात गुप्तरोगांच्या या जंतूंची जागा दुसरे जंतू घेतील, काय सांगावं?
2: असं होणार नाही. नवीन जंतू निर्माण होणं शक्यच नाही. आणि झाले तरी
4: हा दिनकर आहे ना, हा दिनकर भ्रमरासारखा या फुलावरून त्या फुलावर.
2: फूल हे फुलच असतं डॉक्टर. विश मधू बेस्ट लॅक.

0: अहो आता जरा आरामात बसा. जपानहून आल्यापासून बघते सारखी आपली धावपळ. आल्याबरोबर त्याच दिवशी भोपाळला गेलात, मग दिल्ली कलकत्त्याच्या वाऱ्या. इथे राहिल्यावर सुद्धा रात्री उशिरापर्यंत ऑफिस मध्ये, नंतर येतात तेही दमून. आज 4 महिने झाले, स्वस्थता म्हणून नाही. काल डॉक्टरही म्हणाले मधुकरांना विश्रांतीची गरज आहे.
1: मनीषा तुला किती वेळा सांगितलं, अजून थोडे दिवस जाऊ दे. एकदा माझ्या मनासारखं सगळं झालं की मग मी मोकळा. तोपर्यंत
0: खरं सांगू का, या धावपळीचा तुम्हाला किती त्रास होतोय. मनावर सतत ताण असतो, त्याचा परिणाम तुमच्या वागण्यावर होतो. सतत त्रासलेले आणि चिडलेले असता, एकटेच विचार करत बसता. या दौऱ्यावरून आल्यापासून बघते मी कधीही तुम्हाला हसताना बघितलं नाही. अगदी बदलला आहात म्हणून काळजी वाटते हो. एवढी कसली ती कामाची नशा.
1: चढली खरी नशा, काहीतरी उत्तम करून दाखवावं. बेटर दॅन द बेस्ट. जपानच्या टूरनं माझी ऍबिलिटी दाखवून दिली असं MD म्हणाले. पण जपानच्या या टूरनं मला काय दिलं?
0: मानसिक ताण, कामाची नशा. त्या नशेत स्वतःला अगदी झोकून दिलेत. एवढं काय अगदी स्वतःला हरवून घेतलं त्याच्यात?
1: मी स्वतःला हरवलं? खरंय, त्याचाच तर मी विचार करतोय. असं कसं झालं डॉक्टर? हे असं झालं कसं?
0: काय झालं? डॉक्टरांनी काय सांगितलं आणि मला नाही सांगितलं ते? आणि हातावर छोटी पट्टी कसली? म्हणजे रक्त तपासायला गेलात की द्यायला? कुणाला?
1: अगं किती प्रश्न विचारशील मनीषा. सगळं सांगतो, साधी रक्त तपासणी, विशेष काही नाही. उगीच रक्त तपासून घेतलं मनातल्या शंकेचं निरसन करावं म्हणून. डॉक्टर म्हणाले सगळं नॉर्मल आहे. मागच्या 4 वेळा हाच रिपोर्ट आला होता, अगदी हाच. मग उगीच मन शंका घेत, डॉक्टर म्हणाले उगीच तुम्ही टेन्शन घेता, तुम्हाला काहीही झालेलं नाही आणि होणारही नाही. हे सगळं मनातून काढून टाका आणि नॉर्मल माणसासारखं वागा. वाटलं तर मनीषाला घेऊन हिल स्टेशनला जा 4 दिवस.
0: मी पण तेच म्हणते. खरच खरच आपण जाऊन येऊया का आठवड्याभर कुठेतरी?
1: काय म्हणालीस?
0: अहो असं काय करताय? डॉक्टरांनी सांगितलं ना हिल स्टेशनला जा तुम्ही म्हणून. मग 4 वेळेला रक्ताचा रिपोर्ट नॉर्मल सुद्धा आला ना.
1: खरं
0: तुम्हाला काही झालं नाहीये.
1: हो 4 वेळा रिपोर्ट नॉर्मल आला. पण काय ग मनीषा, तुला कसं समजलं? कुणी
0: आताच तुम्ही नाही का बोलला, तसं काय करताय?
1: मी बोललो? तुला ऐकलेल इतक्या मोठ्यानं बोललो?
0: आज असं काय वागताय? काय होतंय? थांबा थांबा, डॉक्टरांना बोलवते.
1: ते काय सांगणार, म्हणतील सगळं काय नॉर्मल आहे.
0: हॅलो हॅलो, हा डॉक्टर, मी मनीषा बोलते. अहो हे जरा भ्रमिष्ठा सारखेच वागतात आज.
1: अगं मनीषा,
0: तुम्ही जरा येता का प्लीज? हा थँक्यू.
1: मनीषा तू उगीच बोलवलंस डॉक्टरना. मी अगदी नॉर्मल आहे अगं, आय एम ॲब्सोल्युटली फाईन.
0: माझ्यापासून तुम्ही काहीही लपू शकणार नाही. अहो मी तुमची सहधर्मचारिणी. आजपर्यंत सगळ्या गोष्टी आपण एकमेकांच्या विचारांनीच करत आलोय. मग आजच मला विश्वासात का घेत नाहीये?
1: अगं पण
0: आजपर्यंत संसारातले सगळे खास खळगे आपण हातात हात घालून विश्वासाने ओलांडले. मग आजच माझ्या साथीची जरूर का संपली? विश्वास का उडाला?
1: तसं नाही मनीषा, तसं नाहीये. उलट आज मला तुझ्या साथीची, तुझ्या विश्वासाची अत्यंत गरज आहे.
0: मग
1: मनीषा, तू जर मला सोडून गेलीस ना.
0: अहो असं काय लहान मुलासारखं करताय? मी कधी सोडून जायची भाषा केली? अहो तो विचार माझ्या मनाला शिवलाही नाही आणि शिवणारही नाही.
1: नक्की
0: अगदी नक्की, वचन देते मी तुम्हाला, क्षमा आणि सुनेत्राची शपथ घेते. मग तर झालं. काय होत आहे, काय होत आहे तुम्हाला सांगा तरी.
1: होत काय नाही ग, आणि काही झालं.

0: बोलो पण नाहीये, पण एकदा चूक झाली खरी, पण नकळत.
1: कोणती चूक? अहो प्रत्येक जण कधी ना कधीतरी चूक करतोस, त्या चुकीचं परिमार्जन
0: तेही केलं.
1: मग आता कसला विचार करता एवढा?
0: तशी चूक खूप लोकांच्या हातून होते, आणि विशेषतः परदेशी गेल्यावर. मग मीच का टेन्शन घ्यावं, मीच का ओढ मनाला लावून घ्यावं? मनीषा, मला फार भीती वाटते ग, फार फार भीती वाटते. वाटत तुझ्यापासून खूप खूप दूर जावं.
1: असं काय ते?
0: तू फार चांगली आहेस ग मनीषा, पण मला तू जवळ हवीस. मला समजून घे मनीषा, मला समजून घे तू.
1: अहो मी समजून घेते तुम्हाला. मी बघा अगदी जवळ आहे तुमच्या. मला वाटतं तुमची चूक तुम्ही मला सांगितल्याशिवाय तुमच्या मनावरचा ताण हलका होणार नाही. आपण काहीतरी त्यातून मार्ग काढू, सांगा तरी.
0: ज्या कंपनीत मी जात होतो ना, तिथली एक स्टेनो माझी विशेष काळजी घेत होती. इथली आठवण येऊन उदास झालो की ती मला घरी नेत असे, आणि तिच्या मुलांबरोबर मी वेळ घालवत असे. पण अशाच एका गाफील क्षणी आमची जवळ एक झाली, पण फक्त एकदाच. तुझी शपथ, फक्त एकदाच. मनीषा बोल ना, गप्प का? मला वाटलं तू माझ्यावर चिडशील, रागावशील, कसला विचार करते मनीषा, काहीतरी बोल ना.
1: बोलू काय बोलू, मी कुठे कमी पडले याचा विचार करत होते. आजपर्यंत मला वाटत होत कि तुम्ही दुसऱ्या स्त्रीच्या मोहात कधीच पडणार नाही.
0: अगं पण
1: इतकं आपलं एकमेकांवर उत्कट प्रेम आहे, हे सगळं चित्र फाटलं. आता माझ्या हातात स्वतःच असं काहीच राहिलं नाही. ह्या दोन मुली तेवढ्या, त्याही उद्या लग्न झाल्यावर माझ्या राहणार नाहीत. मी एकटी पडले हो, मी अगदी एकटी पडले.
0: नाही मनीषा, नाही, तू एकटी नाहीयेस. मी आहे ना तुझ्या बरोबर, मी आहे आणि तुझ्या बरोबर राहणार आहे मी. अगं एकदाच चूक झाली, पहिली आणि शेवटची. खरंच यापुढे खुद्द अप्सरा जरी आले ना तरी मला मोह पडणार नाही. तुझी शपथ मनीषा, तुझी शपथ.
1: नाही मधुकर, एकदा स्त्रीचा मोह पडला की तो परत परत पडतच राहणार.
0: नाही, माझ्या बाबतीत तसं होणार नाही मनीषा. सुनेत्रा आणि क्षमाची शपथ घेऊन सांगतो.
1: कशाला त्यांना अडकवता शपथेत? त्या निरागस जीवाना उगीच कशाला त्रास? भविष्य काळात त्यांना ही गोष्ट कळली.
0: प्लीज मनीषा, ही गोष्ट फक्त आपल्यातच राहू दे. अगं चुकीचं मी प्रायश्चितही घेतलंय.
1: उतारायला लागलेली गाडी कधी आवरता येत नाही मधुकर, कधी आवरता येत नाही. नाहीतर पतंगाचा मांजा जसा सोडतात तसा.
0: आता काहीही बोल, काहीही बोल, आता तुला माझं पटणार नाही मनीषा. प्लीज प्लीज मला समजून घे अजून.
1: नाही मधुकर, नाही.
2: काय झालं मधुकर, एवढा अपसेट व्हायला?
0: आता तुम्हीच ठरवा डॉक्टर, तुम्हीच ठरवा कोण अपसेट झाले ते. प्रामाणिकपणे आम्ही गुन्हा कबूल केला आणि
2: गुन्हा करायचा आणि नंतर प्रामाणिकपणे तो केल्याची फुसारकी मारायची. छान. आता कुठला गुन्हा केलात?
0: अहो ज्याच्यासाठी तुमच्याकडून इंजेक्शन घेतली, रक्त तपासण्या केल्या. आता मनीषाला पटवून द्या, मला काहीही झालेलं नाही. मला तिचा विश्वास मिळवायचा डॉक्टर. खरं सांगतो डॉक्टर, या केतकीच्या वनात विहार करायची इच्छा नाहीये. केतकीच्या पानाचे काटे न लागताच लागल्यासारखे वाटले, नागिन न सळसळताच.
2: मधुकर, विश्वासार्हता आणि चारित्र्य मातीच्या भांड्यासारखे असतात. तडा गेला एकदा की
0: ते सांधायचं काम तुमच्याकडे दिले डॉक्टर. डॉक्टर काहीही करा, पण मला मनीषा पूर्ववत मिळाली पाहिजे. अहो प्रश्न फक्त आम्हा दोघांचा नाहीये, क्षमा आणि सुनेत्राचा, त्यांच्या भविष्याचा आहे.
1: ही अक्कल त्यावेळेला कुठे गेली होती?
2: शांत व्हा मनीषाताई, आपल्याला यातून मार्ग काढायचा आहे. तुम्ही समंजस आहात, तेव्हा मार्ग काढणं कठीण नाही. हा तडा गेलेला नाही, नुसता थोडासा कपचा उडाला आहे, तो पूर्ववत करता येईल.
1: डॉक्टर, समजा ही चूक माझ्या हातून झाली असती तर?
2: खरं सांगू, मधुकरना पटवणं सोपं पडलं असतं. बऱ्याच वेळा स्त्रीपेक्षा पुरुषाला पटवणं सोपं असतं.
0: डॉक्टर, मी दुसऱ्या खोलीत जातो. मनीषा, जे काही तुला वाटतंय ते स्पष्टपणे डॉक्टरांशी बोल. तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त मी घेईन.
2: बघितलं मनीषाताई, हा माणूस किती भावनाशील आहे. तुम्ही समंजस, विचारी आणि व्यवहारी आहात. तुमच्या संसाराच्या काही निश्चित कल्पना आहेत आणि कल्पनेला तडा गेल्यामुळं तुम्हाला राग आलाय, मनात कुठेतरी खोलवर जखम झाली.
1: खरंय डॉक्टर, अगदी तसंच होतंय. मी, हे आणि दोन मुली असा चौकोनी संसार, हेच माझं स्वप्न.